सुप्रभात श्रोते हो, 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, आज बुधवार आहे. भारतीय सौरतिथी 21 श्रावण शके 1948, दिनांक 12 ऑगस्ट 2026. श्रोते हो, आमच्या आजच्या प्रसारण सभेमध्ये मी आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आता पहाटेचे 5:56 झालेली आहेत. आमच्या प्रथम प्रसारण सभेच्या कार्यक्रमांना आता आरंभ करत आहोत मंगलध्वनीनं.

श्रोतेहो, उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 229.9 meters अर्थात 1305 kilohertz आणि एफ एम बँडच्या 102 megahertz आकाशवाणी परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे आता 6 वाजत आहेत. हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. त्याग या शब्दावर बोलायचे झाले तर मानवी इतिहासात त्याग या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याग या शब्दाचा अर्थ त्याग, बलिदान, समर्पण किंवा सोडून देणे असाही होतो. कुठल्याही गोष्टीबद्दल अवाजवी आकर्षण किंवा मोहमाया याचा त्याग करणे, यावरील काही मुद्दे इथे आपण नमूद करूया. समर्पण, एखाद्या महान उद्दिष्टांसाठी किंवा ध्येयासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणे. आता दान, उदार मनाने गरजू व्यक्तीला एखादी वस्तू किंवा संपत्ती दान करणे. वाईट सवयीचा त्याग करणे. खोटेपणा, अहंकार किंवा स्वार्थीभाव याचा त्याग करणे. त्यागाचा अर्थ असा नाही की घरदार सोडून जाणे, तर असा आहे घरातील एखादी वस्तू तुमच्याकडून कोणी घेतली असेल तर ती सोडून देणे किंवा त्याबद्दलची आसक्ती कमी करणे किंवा आसक्तीच नसणे, यालासुद्धा त्याग म्हटले जाते. श्रोते हो, त्याग शब्द स्वतःपुरता मर्यादित न ठेवता व्यापक स्वरूपात बघताना असे म्हणता येईल की सरहद्दीवर लढणारा जवान हा भौतिक सुखाचा त्याग करून राष्ट्रहितासाठी बलिदान द्यायला तयार असतो. मला वाटते यापेक्षा मोठा त्याग अजून कुठलाही असू शकत नाही. ज्यांनी आई, वडील, समाज यांच्या हितासाठी स्वतःच्या हितसंबंधाचा विचार केला नाही, त्याच्यासाठी सर्व भौतिक

गोष्टी सोडून दिल्या, वेळप्रसंगी प्राणही अर्पण केले त्यालाच त्यागी म्हटले जाते. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात अनेकांनी घरदारांचा त्याग केला. चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, खुदिराम बोस, लाला लजपतराय ही त्यापैकी काही ज्यांची नावे इतिहासात अजरामर झाली आहेत. अगदी अलीकडे साने गुरुजी, विनोबा भावे, महात्मा गांधी त्यापैकीच एक. राजा हरिश्चंद्राचे तर सत्य या मूल्यांसाठी सर्वस्व त्यागले होते. श्रावण बाळाने आईवडिलांच्या सेवेसाठी सर्व काही त्यागले. थोडक्यात काय तर इतरांच्या भल्यासाठी सर्व भौतिक सुखाकडे पाठ फिरवणे म्हणजे त्याग होय. पूर्वी 8 वर्षाच्या बालकाला सुद्धा घरदार सोडून शिक्षणासाठी गुरूंच्या घरी विद्याजनासाठी पाठवले जात होते. त्यावेळी त्या मुलाला काही काळासाठी का होईना, पण आई वडील घरदार भौतिक सुखाचा त्याग करावा लागायचा. शिक्षण पूर्ण झाल्यावरच तो घरी यायचा. यातून काय तर त्या मुलाला त्याग भावना हा संस्कार दिला जात होता. रामायणातील प्रसंग सगळ्यांना माहीत आहे. कैकेयी मातेच्या आदेशानुसार श्री रामाने राजवैभव सोडून वनवास स्वीकारला होता. राजा हरिश्चंद्राने सुद्धा जनतेच्या हितासाठी सर्व गोष्टींचा त्याग केला होता. एवढेच नव्हे तर अगदी अलीकडेच्या काळात म्हटले तर संत तुकारामाने आपले ऐश्वर्याची पर्वा न करता पांडुरंगाच्या भक्तीसाठी आणि समाजाला सत्संगासाठी प्रवृत्त करून आपल्या सुखाचा त्यागच केला होता. यामध्ये प्रत्येक संत मंडळीने आपल्या आपल्या भौतिक सुखाचा त्याग करून समाजाचे हित साधण्यासाठी ज्ञानेश्वरी गाथा, मुक्ताबाईचे अभंग, जनाबाईचे अभंग येथे प्रस्थापित करून समाजाला योग्य दिशा देण्याचा मार्ग स्वीकारला. ही पण त्यागाचीच भावना आहे. धन्यवाद.

श्रोतेहो, आत्ताच आपण त्याग याविषयी शुभदा गोळेगावकर यांचे विचार ऐकलेत विचारशलाका या कार्यक्रमातून. सद्विचारांची रुजवण करणारा विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता सकाळचे 6:10 झालेले आहेत. ऐकूया मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात.

श्रोते हो, अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची पारंपरिक भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती नंदू होनप यांनी. भक्ती संगीताचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आपण ऐकत आहात. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं भक्तिगीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं हे गीत आपण ऐकलं. भक्तिगीतांच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात शांताराम आठवले यांचं भक्तिगीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांनी गायलेली शांताराम आठवले यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत सुधीर फडके यांचं होतं. भक्तिगीतांचा मंगल प्रभात श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश आणावकर यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती दशरथ पुजारी यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया बुद्धगीत.

श्रोते हो समूह स्वरात राष्ट्रभक्तीपर गीत आपण ऐकलं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात हे भक्तिगीत.

0: श्रोतेहो आशा भोसले यांच्या स्वरात कृष्ण भजन आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा आपला भक्तिगीतांचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता इथेच संपला. मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
3: भव्य शुभारंभ, भव्य शुभारंभ. डॉक्टर संजय रोडगे यांचे कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वसंतराव नाईक पुतळा परिसर, वसमत रोड, परभणीचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमास आपण उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.
4: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली छत्रपती संभाजीनगर इथे BSc अॅग्री साठीचे प्रवेश निश्चित करण्यासाठी प्राधान्यक्रम द्या. सांकेतिक क्रमांक आहे 11273. संपर्क करा 89 83 10 49 19.
5: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, ST स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. सकाळचे आता 6:41 झालेले आहेत. आमच्या शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम. श्रोतेहो आज या कार्यक्रमामध्ये ऐकूया महाराष्ट्रातील पशुधन पैदास धोरण याविषयी डॉक्टर प्राजक्ता जाधव यांनी दिलेली माहिती.
6: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर प्राजक्ता विवेकानंद जाधव, मी सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर येथे कार्यरत आहे आणि आज या कृषीवाणीच्या भागामध्ये आपण पशुधन पैदास धोरण याविषयीची माहिती करून घेणार आहोत. आता धोरण म्हणजे काय आणि पैदास धोरण म्हणजे काय? तर पैदास धोरण म्हणजे एक गाईडलाईन्स आहे भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आणि पशुसंवर्धन खात्यालाही दिलेल्या या गाईडलाईन्स आहेत आणि ह्याच गाईडलाईन्स प्रमाणे आपण पशुधनाचं प्रजनन कसं करायचं हे आपण ठरवायचं असतं. स्वातंत्र्य जेव्हा भारताला मिळालं त्यानंतर अनेक वर्ष केंद्र सरकारनेच पशुधन पैदास धोरण दिलं होतं आणि त्याच प्रकारे पैदास ही चालली होती. पण 6व्या पंचवार्षिक योजने अंतर्गत भारत सरकारने सर्व राज्यांना स्वतःचे पशुधन पैदास धोरण तयार करून अंमलात आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसारच भारतातील सर्व राज्यांनी आपली आपली राज्य पैदास धोरण तयार केली. याच धर्तीवर महाराष्ट्राने 2006 आपले राज्य पैदास धोरण प्रस्तावित केले आणि या 2006 प्रस्तावित केलेल्या धोरणामध्ये काही छोटे अंशामध्ये बदल

0: 2010 करण्यात आला आणि ह्या सुधारणा केल्यानंतर सध्या आपलं जे अंमलात असलेलं धोरण आहे त्याला महाराष्ट्र पशुधन प्रजनन धोरण 2010 असं म्हणून ओळखलं जातं. हे धोरण प्रामुख्याने गाई आणि म्हशींवर केंद्रित आहे. तरी सुद्धा या धोरणामध्ये शेळी मेंढी कुक्कुटपालन त्यानंतरच पशूंचं आरोग्य या अनेक बाबींचा समावेश या धोरणामध्ये करण्यात आलेला आहे. आता जर या धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये आपण बघितली तर याची तीन प्रमुख मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे आपलं जे काही स्थानिक जर्मप्लाझम आहे म्हणजेच ज्याला आपण देशी गोवंश असं संबोधतो म्हणजे आपल्या देवणी आपल्या लाल कंदारी आपल्या गवळव तर ह्या सर्व जातींचं आपल्याला निवडक प्रजनन करायचंय म्हणजेच त्यांच्याच जातीच्या उत्कृष्ट वळूबरोबर आपल्याला त्यांचं प्रजनन करायचंय. हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे गावठी किंवा बिगरवर्णित असलेली जी जनावरं आहेत अशा जनावरांचं दर्जेदार देशी गोवंशासोबत आपल्याला प्रजनन करायचंय आणि अशा जनावरांचं उन्नतीकरण आपल्याला करून आणायचं आहे. हे दुसरं वैशिष्ट्य झालं. तिसरं वैशिष्ट्य असं आहे की ज्या भागांमध्ये मुबलक हिरवा चारा उपलब्ध आहे आणि प्रगल्भ असे शेतकरी आहेत त्यांच्याच दारामध्ये आपल्याला संकरीकरण करायचं आहे आणि त्या संकरीकरणाची मात्रा किती असावी हे सुद्धा आपल्या या वैशिष्ट्यामध्ये व्यवस्थित नमूद करण्यात आलेलं आहे. बरं का शेतकऱ्यांना भारतातील केवळ 12 राज्यांनी आपल्या पशुधन शेळी मेंढींच्या बाबत पैदास कशी करावी याबद्दल मार्गदर्शक तत्वे दिले आणि आपल्याला अभिमानाची बाब आहे की महाराष्ट्र हा त्यातील एक आहे. आणि म्हणूनच या धोरणामध्ये जसं मी आधीही सांगितलं शेळी पालन कुक्कुट पालन वराह पालन त्यानंतर अश्व पालन याविषयी सुद्धाच्या मार्गदर्शक तत्वांच्या सूचना या दिलेल्या आहेत. शेतकरी बंधूंनो आपल्या पशुधनाची पैदास आपण कशी करावी हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. म्हणूनच जागरूक राहा आणि आपल्या दारात आलेल्या पशुसेवकाला सुद्धा जागरूक करून योग्य तो प्रजनन निर्णय घेण्यासाठी प्रशासनाची मदत करा आणि स्वतःची सुद्धा मदत करा. धन्यवाद.
1: श्रोतेहो, महाराष्ट्रातील पशुधन पैदास धोरण याविषयी डॉक्टर प्राजक्ता जाधव यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमातून. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 6:45 होत आहेत. लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. तसंच त्यानंतर ठीक 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
4: नमस्कार
3: डॉक्टर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हे आजार होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का?
4: लंग्स किंवा श्वासनलिकेशी संबंधित जे आजार आहे याच्यातले बरेचसे आजार प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे ज्याच्यात आपण काळजी घेतल्याने आपण या आजाराला अवॉइड करू शकतो. तर जसं आपण आधी बोललो की आपल्या श्वासनलिकेचा एक डिरेक्ट संपर्क असतो आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी, तर सगळ्यात आधी जे आपल्याला जी रिसर्च सांगतं ते आहे की कुठल्याही प्रकारचा धूर म्हणजे धूम्रपान बिडी सिगरेट किंवा हुक्का वेपिंग हे अवॉइड करणे. यासोबत समजा तुम्ही धुराशी संपर्कात असाल, अगरबत्तीचा धूर किंवा धूप लावतो आपण त्याचा धूर, जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा कोळशाच्या खदानात काम करतात आणि आजकाल आपल्या आजूबाजू जे कन्स्ट्रक्शन किंवा एक आपण प्रदूषण जे आहे ते वाहतूक असेल किंवा फॅक्टरीमुळे असेल याच्यापासून बचाव करणे म्हणजे मास्क घालणे हा एक मोठा प्रिव्हेंटिव्ह एक मार्ग आहे श्वासनलिकेची आजार आपण अवॉइड करण्यासाठी. यासोबत कुठेही तुम्हाला कधीही असे लक्षण असतील तर डॉक्टरकडनं एक तपासणी करून घेणे आणि निदान लावणे हा पण एक उपाय आहे. कारण बरेचदा हे लक्षणं सुरुवातीमध्ये फक्त सर्दी खोकला असतो आणि याला आपण तेव्हाच समजा चांगल्यानी ट्रीट केलं तर पुढे मोठे आजार होत नाही. यासोबत वॅक्सिनेशनचा एक खूप मोठा रोल आहे, कारण वॅक्सिनेशनमुळे आपण बरेच

0: निश्चय रेस्पिरेटरी इन्फेक्शन अवॉइड करू शकतो. एक हेल्दी लाईफस्टाईल, रेग्युलर एक्सरसाइज आणि चांगलं डाएट फॉलो करणे, या सगळ्या गोष्टी सोबत मिळून तुम्हाला एक हेल्दी रेस्पिरेटरी सिस्टम ठेवण्यात मदत करतं.
1: डॉक्टर, आपण म्हणाले की निदान करून घेणं, म्हणजे लंग टेस्ट आपण कधी करू शकतो?
0: ज्यांना कुणाला सतत सर्दी, खोकला, दम्याचा त्रास असेल तर यांनी आपला लंग फंक्शन टेस्ट, यामध्ये आधीपेक्षा आता बरेचसे नवीन टेस्ट आले, एक स्पायरोमेट्री, एक फिनो FOT, या वेगळ्या लंग टेस्ट असतात ज्याच्यात आपल्याला लंग्सची क्षमता माहीत पडते. आपल्या श्वासनळीकेमध्ये समजा सूज असेल तर ती किती आहे, त्याचा उपचार किती दिवस चालेल हे आपल्याला माहीत पडतं. आणि कधी कधी ज्या लोकांना लंग्समध्ये फायब्रोसिस आहे त्यांना DLCO नावाची एक लंग फंक्शन टेस्ट असते. यासोबत एक एक्सरे किंवा CT स्कॅन आणि काही ब्लड टेस्ट मिळून आपल्याला निदान लावता येतो कुठल्याही रेस्पिरेटरी आजाराचा.
1: एक्सरसाइज आणि वॅक्सिनेशनचा काही रोल असतो का यात?
0: वॅक्सिनेशनचा खूप मोठा रोल आहे. आपल्या आजूबाजू जी काही हवेत बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतात यांच्यात सतत बदल होत राहतो. तर सध्या गाईडलाईन्स आल्या ज्याच्यात 2 वर्षाच्या वरती सगळ्यांना फ्लू वॅक्सिन ॲडवाईज असते, ज्यामुळे साधारण फ्लू म्हणजे H1N1, H3N2 किंवा इन्फ्लुएन्झा जो असतो ते आपण अवॉइड करू शकतो. ते वर्षातून एकदा घ्यायचं असतं. आणि जो मोठा निमोनिया असतो तो 50 वयाच्या वरती सगळ्यांना निमोकॉकल वॅक्सिन, जी कधी कधी 5 वर्षातून एकदा किंवा कधी कधी वन्स इन अ लाईफ टाईम घेता येते. तर या दोन्ही वॅक्सिनेशननी ज्यांना कोणाला सतत ॲलर्जीचा त्रास आहे, सर्दी खोकल्याचा त्रास आहे, त्यांना परत परत इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. या वॅक्सिनेशननी पण बरेचसे व्हायरल आणि बॅक्टेरियल जे आजार आहे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतात, त्याचाही आपल्या शरीरावर दुष्परिणाम कमी होतो. आणि एक्सरसाइजचा एक खूप मोठा रोल आहे. एक्सरसाइजमुळे आपल्या मसलची स्ट्रेंथनिंग होते. यासोबत जसं आपण बोललो आपल्या नाकाघशाचं टेम्परेचर आणि मॉइश्चर मेंटेन करणे, तर आठवड्यातून 3 दिवस कमीच कमी 20 मिनिटासाठी असा कुठला व्यायाम करणे ज्याच्यात तुमची हार्टची गती वाढते किंवा तुम्हाला घाम येऊ शकतो, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी, हे तुम्हाला लॉंग टर्ममध्ये, याला आपण एक हेल्दी रुटीन म्हणतो जो तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमला प्रोटेक्ट करण्यात फायद्याचा असतो.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: परी सर।
1: श्रोत्याहो नमस्कार, परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते। श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे। श्रोत्याहो आज या कार्यक्रमाचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत।
2: मित्रांनो, आधीच्या भागात आपण पावसाचे पाणी जमिनीमध्ये कसे जिरवायचे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे याविषयी सविस्तर जाणून घेतले। आजच्या या शेवटच्या भागात आपण आपल्या परिसरातील सार्वजनिक जलस्रोत्र कसे जपायचे आणि एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे सविस्तर जाणून घेऊया। प्रत्येक परिसरात किंवा शहरात जुने तलाव असतात, लहान मोठे ओढे असतात, सार्वजनिक विहिरी असतात किंवा नद्या असतात। पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा या निसर्गनिर्मित जलसाठ्यांची देवतेप्रमाणे पूजा करायचे आणि त्यांची खूप काळजी घ्यायचे। म्हणूनच पूर्वी कधीही पाण्याचे संकट एवढ्या भीषण प्रमाणात जाणवतच नव्हते। पण आज आपण काय केले? आज आपण आपल्या परिसरातील तलाव आणि ओढ्यांमध्ये कचरा फेकत आहोत। प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्याच्या नावाखाली टाकलेला कचरा आणि सांडपाणी थेट या नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये सोडलं जातं। त्यामुळे हे तलाव बुजत चालले आहेत, त्यांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपत चालली आहे आणि त्यातलं पाणी विषारी होत चाललंय। आपल्या परिसरातील पाण्याचे हे जुने स्रोत वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं? कचरा टाकणे पूर्णपणे थांबवणे, सर्वप्रथम आपल्या परिसरातील कोणत्याही

0: विहिरीत, तलावात किंवा ओढ्यात कचरा किंवा प्लास्टिक टाकणार नाही असा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. परिसर स्वच्छता अभियान महिन्यातून एकदा किंवा दोनदा परिसरातील नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन आपल्या भागातील जुन्या विहिरींची आणि तलावाकाठांची स्वच्छता केली पाहिजे. विहिरीमधला गाळ उपसून काढला तर त्यांची पाणी साठवण्याची क्षमता पुन्हा वाढते. वृक्षारोपण, प्लांटिंग नेटिव्ह ट्रीज, झाडं आणि पाणी याचा खूप जवळचा संबंध आहे. झाडांची मुळं जमिनीत माती घट्ट धरून ठेवतात आणि पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या परिसरात उघड्या टेकड्यांवर, रस्त्यांच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागेत जास्तीत जास्त देशी झाडे जसे की कडुलिंब, पिंपळ, वड, आवळा लावली पाहिजेत आणि ती फक्त लावून न थांबता ती जगवली पाहिजेत. मित्रांनो, आपण बँकेत पैसे का जमा करतो? जेणेकरून भविष्यात अडचणीच्या वेळी ते पैसे आपल्याच कामी येतील. पाण्याचंही अगदी तसंच आहे. आज जर आपण जमिनीत, विहिरींमध्ये आणि टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवलं तरच भविष्यात उन्हाळ्यात आपल्याला ते पाणी वापरता येईल. पाणी वाचवणं ही केवळ सरकारची, महापालिकेची किंवा ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही, ही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदारी आहे. एक थेंब पाण्याचा आधार आपल्या आयुष्याचा. चला तर मग आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक शपथ घेऊया. मी माझ्या घरात पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देणार नाही. माझ्या परिसरात पावसाचे पाणी जिरवण्यासाठी प्रयत्न करेन आणि आपल्या परिसराला जलसमृद्ध करेन. तुम्ही सर्वांनी हे चारही भाग अगदी शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.
1: श्रोत्याहो, आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या ह्या माहितीतून. श्रोत्याहो, आताच आपण या कार्यक्रमाचा अंतिम आणि चौथा भाग ऐकलात. श्रोत्याहो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या रूपरेषेनंतर सकाळी ठीक 7:10 मराठीतून प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. श्रोतेहो सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम ओम जयस्वाल डवळे बायोलॉजी क्लासेस प्रायोजित जीवशास्त्राच्या विषयातून करिअरची निश्चितता या मालिकेअंतर्गत प्राध्यापक संदीप जयस्वाल आणि प्राध्यापक ज्ञानेश्वर डवळे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा दुसरा भाग आम्ही प्रसारित करू. 7:50 भावगीतांचा भावधारा हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकू शकाल. 8:40 मराठी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू. 9:10 सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दूतून कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल सकाळी ठीक 10:00. 10:15 एक ही फिल्म के गीत यामध्ये मै खिलाडी तू अनाडी या चित्रपटातील राणी मलिक आणि हसरत जयपुरी यांच्या

काही गीतांचा आज आपण आनंद घेणार आहोत. संगीत आहे अनु मलिक यांचं. श्रोते हो, सकाळी ठीक 10:30 वाजता आपला आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल सादर करू. आजचा विषय आहे तमसो मा ज्योतिर्गमय. 11:05 श्रोत्यांच्या दूरध्वनी संवादावर आधारित हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. सहभाग आहे निरुपमा धामणगावकर यांचा, निर्मिती सहाय्य भास्कर थोरात यांचा आहे, सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी.

श्रोतेहो, दुपारी 12 वाजल्यापासून महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला महिला भगिनींसाठीचा वनिता मंडळ हा कार्यक्रम, त्यानंतर 1:05 गीतबहार हा मराठी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 1:40 धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र, 1:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम, 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोतहो, तुम्हा आम्हा सर्वांच्या मनातील आरोग्यविषयक प्रश्न आता जाणून घेऊया. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून, तेव्हा दिनांक 13 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर फोन करा 02452208090 आणि 02452223599 या दूरध्वनी क्रमांकांवर हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात फोन करा आणि जाणून घ्या हृदयासंबंधित आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं सुप्रसिद्ध हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ परतानी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल आकाशवाणी परभणी केंद्रावरून दिनांक 17 ऑगस्ट 2026 सोमवार रोजी सकाळी 11:30.

श्रोतेहो, कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेत आहोत. आमच्या द्वितीय प्रसारण सभेमध्ये सायंकाळी 5:30 योग मित्र मैत्रिणींसाठीचा यो आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमच्या शेतकरी बांधवांसाठीच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये आज प्रायोजित मुलाखत आपण ऐकू शकाल. सद्यस्थितीत हळद पिकातून करावयाचे व्यवस्थापन याविषयी शुभम साहेबराव लाडाणे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. निर्मिती सहाय्य आहे विक्रम इंगुलकर यांचं. 8:15 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, रात्री ठीक 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनीमुद्रण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. आणि त्यानंतर 10:30 नादब्रह्म हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा श्रोतेहो, असे आहेत आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे आमचे विविध कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेतलीत. मध्यम लहरी 229.9 अर्थात 1305 kHz आपण ऐकताय आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 मराठीतून प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार. भूसंपादन मोबदल्यास विलंब झाल्यास वाढीव दराने व्याज देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. परभणी तसंच जालना इथं तिरंगा यात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला जीसीसी अर्थात जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यात काल आयोजित जीसीसी प्रोज नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते. राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्रे, 4 लाख उच्च कौशल्यधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांमध्येही जागतिक क्षमतेची विशेषीकृत केंद्रे विकसित करण्याची क्षमता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केवळ एका शहरात गुंतवणूक करण्याची संधी नसून विविध शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रतिभा, कौशल्य आणि औद्योगिक क्षमतांचा एकत्रित लाभ घेण्याची संधी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात केवळ एक चांगलं शहर नाही तर शहरांचं, प्रतिभेचं आणि क्षमतांचं संपूर्ण जाळं उपलब्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यात भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीचा मोबदला देण्यात विलंब झाला तर भूधारकांना त्यावरच्या व्याजाचा दर वाढवून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. हा दर रेपो दरापेक्षा 1% जास्त असेल. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन खरेदीच्या व्यवहारांवर हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र संबंधित जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी वापरली गेल्यास हस्तांतरण शुल्काची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येणार आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये अंतर्गत जमीन हस्तांतरण झाल्यास त्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये वेगळी समाजकार्य विद्याशाखा, नवीन अभ्यासक्रम आणि अतिरिक्त तुकडी विना अनुदान तत्वावर सुरू करणं, तसंच कृषी विभागात संचालक आणि सहसंचालक मिळून 4 नवीन पदनिर्मिती करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच सरकारी वकिलांचं कार्य

0: कार्यालय सुरू करणं आणि लातूर जिल्ह्यातल्या निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास भांडवली खर्च तसंच खेळत्या भांडवलासाठी कर्ज घेण्यास मंजुरी देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यभरातल्या 500 पेक्षा जास्त आश्रमशाळांचं त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिले. याप्रश्नी एक बैठक बोलावून आश्रमशाळांसाठी एक सर्वंकष तपासणी यंत्रणा स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी मुख्य सचिवांना दिल्या. दरम्यान गडचिरोलीतल्या संबंधित शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. या शाळेची अलीकडेच तपासणी करून त्रुटी असतानाही अनुकूल अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानकं आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. काल मुंबईत याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रवाशांना अत्याधुनिक सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देतानाच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करावा असंही शिंदे यांनी सांगितलं. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक काल संसदेत मंजूर झालं. लोकसभेत संमत झालेल्या या विधेयकाला काल राज्यसभेने मंजुरी दिली. विविध न्यायाधिकरणांचे अध्यक्ष आणि सदस्य यांची पात्रता तसंच नियुक्ती प्रशासन आणि कामकाज याबाबत एकसूत्रता सुनिश्चित करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोगाच्या स्थापनेबाबतही या विधेयकात तरतूद आहे. दरम्यान लोकसभेत काल राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक आणि केरळचं नाव बदलून केरलम करण्यासाठीचं विधेयक चर्चेविना मंजूर झालं. त्यामुळे चालू अधिवेशनात सदनात चर्चेविना मंजूर झालेल्या विधेयकांची संख्या आता 9 झाली आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महामार्ग सुरक्षा बळकटी करण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी याबाबतचे आदेश जारी केले. या कृती दलामार्फत महामार्गांवरील अतिक्रमणे हटवणं, अनधिकृत पार्किंगला आळा घालणं, धोकादायक रस्त्यांवर आवश्यक उपाययोजना, रस्ते आणि पथदिव्यांची सुधारणा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सक्षम करणं तसंच महामार्ग सुरक्षेबाबत 0 सहिष्णुता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. हर घर तिरंगा मोहिमेत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. काही दिव्यांग नागरिकही दुचाकींसह या यात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येक नागरिकाने हातात तिरंगा घेतल्यावर देशाप्रती आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. परभणी इथं काल तिरंगा दुचाकी फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी या फेरीत वाहनं चालवून सहभागी होत देशभक्तीचा संदेश दिला. जालना जिल्ह्यात मंठा इथं काल आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. उपस्थितांना यावेळी व्यसनमुक्तीची शपथही देण्यात आली. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या उपक्रमांमध्ये विद्यार्थी तसंच नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन राष्ट्रीय छात्रसेना NCCचे छत्रपती संभाजीनगर इथले अधिकारी कॅप्टन गजानन सानप यांनी केलं आहे. ते म्हणाले,
2: माझी सर्वांना अशी विनंती आहे छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांना हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत प्रत्येकाने आपल्या घरी भारताचा तिरंगा ध्वज हा लावायचा आहे. 15 ऑगस्टला ठिकठिकाणी होणाऱ्या राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी आपण मोठ्या संख्येने जायचंय. जय हिंद.
0: दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीनं आज तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीतील 47 उमेदवारांना 3 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आलं आहे. या उमेदवारांनी निवडणुकीत केलेल्या

0: अर्जाचा हिशोब विहित मुदतीत संबंधित कार्यालयाकडे सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यात हिमायतनगर नगरपरिषदेतल्या 14, किनवट 7, उमरी तसंच धर्माबाद प्रत्येकी 6, कंधार 5, मुखेड 3, भोकर 2 आणि लोहा नगरपरिषदेतल्या 1 उमेदवाराचा समावेश आहे. लातूर इथं काल वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता संवाद बैठक पार पडली. पक्षाचे प्रमुख मार्गदर्शक सुजात आंबेडकर यावेळी उपस्थित होते. आगामी काळातील राजकीय वाटचाल तसंच संघटनात्मक विस्तार आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगर इथं विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 26 पोलीस अधिकारी तसंच अंमलदारांवर दंडात्मक कारवाई करत 26,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना दुचाकी वापरताना सक्तीनं हेल्मेट वापरण्याचे आदेश दिले आहेत. लातूर इथल्या नवीन अद्ययावत आधार सेवा केंद्राचं जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. नागरिकांना जलद, सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा मिळावी यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या केंद्रामध्ये नवीन नोंदणी, 5 ते 17 वयोगटातल्या मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट, डेमोग्राफिक दुरुस्ती आणि घटनास्थळीच तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्रगत उत्पादन विकासाला चालना देण्याची क्षमता छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याचं भारतीय उद्योग महासंघ CII पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष मिलन नाग यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल झालेल्या माध्यम संवाद बैठकीत ते बोलत होते. जागतिक उत्पादन क्षेत्रात छत्रपती संभाजीनगरला अधिक मोठी भूमिका बजावण्याची संधी असल्याचं नाग यांनी नमूद केलं. हवामान. राज्यात पुणे तसंच सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणाच्या उजव्या तसंच डाव्या कालव्यातून प्रत्येकी 1300 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या सुमारे 4000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणाचा पाणीसाठा 93% स्थिर आहे. धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार. भूसंपादन मोबदल्यास विलंब झाल्यास वाढीव दरानं व्याज देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आणि न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण.

बंधन ऑगस्ट महिन्यापासून दर गुरुवारी प्रसारित होणारा अभिप्राय पत्रांवर आधारित असणारा आवड बळी राजाची हा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी संध्याकाळी 7:30 तेव्हा या कार्यक्रमासाठी भरपूर पत्र पाठवा आणि आपल्या आवडीच्या फरमाईश गीताचा आनंद घ्या तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळी राजाची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।

व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य: परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव

0: सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी. आई होण्याचा प्रवास 9 महिन्यांचा पण आयुष्यभराची सुंदर आठवण. श्रोते हो, गर्भधारणेच्या प्रत्येक 3 महिन्यात आईनं कोणती काळजी घ्यावी, आहार, तपासण्या, व्यायाम, विश्रांती आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला याबाबत आपण जाणून घेऊया तज्ज्ञ डॉक्टरांकडून हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. विषय लक्षात घ्या, गर्भधारणेचे 9 महिने, काळजीचे 3 टप्पे. दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये. आपल्याशी संवाद साधतील स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर मोनिका किरडे पवार. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकता 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. तेव्हा दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न. श्रोतहो, तुम्हा आम्हा सर्वांच्या मनातील आरोग्यविषयक प्रश्न आता जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून. तेव्हा दिनांक 13 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर फोन करा 024-52-220-890 आणि 024-52-223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 7:25 झालेली आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शेतीला स्थैर्य मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना राज्यातील कृषी क्षेत्रासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. या योजनेची उद्दिष्टे, पार्श्वभूमी, शासनाची भूमिका आणि योजनेमागील व्यापक धोरण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. खर तर खूप ज्वलंत आणि असा एक जिव्हाळ्याचा विषय आहे शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि राज्य शासनाने सगळ्यांच्या सहकार्याने ही जी योजना सुरू केलेली आहे त्यामुळे खरंच आपल्या ह्या शेतकरी बांधवांना थोडा दिलासा मिळाला आहे किंवा दिलासा मिळेल हे आपण नक्कीच म्हणू शकतो. सर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही सुरू करण्यामागे त्यामागची अगदी मोठी व्यापक भूमिका काय आहे, काय सांगू शकाल तुम्ही?
1: राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शेतकऱ्यांना सुरू करण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्याचबरोबर कर्जाच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना मुक्त करणे आणि त्यांना पुन्हा नव्याने शेती करण्यासाठी उभे करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, गारपीट, अवेळी येणारा पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे हे राज्य शासनाने ओळखून त्यांना दिलासा देताना भविष्यात सहजपणे

0: शेतकरी पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा या मागचा शासनाचा मुख्य उद्देश आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत आपण अगोदर सांगितलं त्याप्रमाणे सुमारे 56 लाख राज्यातल्या शेतकऱ्यांना जवळजवळ 40 हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली आहे. ही राज्य शासनाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनामध्ये पूर्ण राज्यामध्ये आम्ही राबवत आहोत.
1: सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला? कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
0: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मॅन्डेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तात्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समजोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचा आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डेटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही. आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ॲज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे. आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेलं आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये

0: ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे, उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: नक्की सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळीराजा म्हणतो किंवा शेतकरी राजा म्हणतो, त्यांनाही जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी, आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून, बरोबर ना?
0: अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वारंवार येणारे नैसर्गिक संकट, अवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरंच अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही, आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेला शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे, आणि जे शेतकरी जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी आहेत की जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात, त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी, त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात, किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे, त्यामध्ये देखील ऑनलाईन वरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू.
1: नक्कीच सर, आता ही जी योजना आहे त्याची खरं तर प्रमुख वैशिष्ट्य कोणती आहेत, कारण याच्या आधी सुद्धा आपण अशा योजना केलेल्या आहेत, पण ही योजना कुठल्या बाबतीत जास्त प्रभावी ठरते?
0: या अगोदर देखील आपण 2017 आणि 2019 अगोदर देखील आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे, पण 2017 कर्जमाफी देताना ची जी रक्कम होती आणि शेतकऱ्यांना लाभ मिळाला ती संख्या कमी होती. 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज आपण 2017 माफ केलं होतं. 2019 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं, पण 2 लाखाच्या वरती जी OTS योजना आहे ती 2019 नव्हती, ती योजना आताच्या 2026 आहे. आणि प्रोत्साहनपर अनुदान देखील आपण या योजनेमध्ये यावर्षी ऍड केलं आहे, त्यामुळे जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटीपर्यंतचा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. मला वाटतं की आतापर्यंतची राज्य शासनाची सर्वात मोठी कर्जमुक्तीची योजना आहे. आणि या योजनेमध्ये जे श्रीमंत शेतकरी आहेत त्यांना या योजनेपासून आपण बाहेर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर विद्यमान भूतपूर्व लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचं मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे, अशा सर्व पदाधिकाऱ्यांना, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या आणि बाजार समित्यांचे पदाधिकारी यांना देखील या योजनेतून आपण बाहेर ठेवलेले आहे, जेणेकरून फक्त योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच, जे श्रीमंत शेतकरी नाहीत, गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
1: नक्की सर, याला जोडून मला असं विचारायचं होतं की जसं आता तुम्ही सांगत आहात की एक ठराविक वर्गाला त्याच्या बाहेर ठेवलेलं आहे या कर्जमुक्ती योजनेच्या, तर असे कुठले शेतकरी की ज्यांचा विचार प्रामुख्याने होत आहे किंवा ते कुठले निकष लावले जाणार आहेत
0: या योजनेमध्ये? जे शेतकरी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि ते थकित झालं 30 सप्टेंबर 2026 आणि 31 मार्च 2026 पर्यंत ते परतफेड करू शकलेले नाहीये, अशा शेतकऱ्यांना या कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा जो कालावधी घेतलेला आहे, हा संपूर्ण कालावधी म्हणजे 2019 जी योजना आपण राबवली त्या योजनेचा कालावधी वगळून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अतिशय साधी आणि सोपी प्रक्रिया, शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करायचा नाहीये. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या याद्या ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या याद्या आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीमध्ये आणि त्याचबरोबर बँकेचे जे आपले ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये आम्ही डिस्प्ले केलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला एक विशिष्ट क्रमांक दिलेला आहे, तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन

0: आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. 90%पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं अॅग्रीस्टॅक प्रमाणीकरण झालेलं आहे. ते जर काही 5 ते 10% शेतकऱ्यांचं जे झालेलं नाही ते करून घेण्यासाठी देखील आमची महसूल आणि सहकार विभागाची यंत्रणा आपल्याला मदत करणार आहे आणि त्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
1: सर, आजच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची संकल्पना, उद्दिष्टे आणि शासनाची भूमिका अतिशय सोप्या आणि सविस्तर शब्दात स्पष्ट केली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. श्रोते हो, या योजनेविषयी अधिक माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी पूनम सांगोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेरी बंधूंनो,
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 229 नो मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स वर आणि FM बँडच्या 102 मेगा हर्ट्स वर. श्रोते हो, आता सकाळचे 7:40 झालेली आहेत.
3: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़िया भी नहीं है.
7: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
8: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
9: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, ST स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
10: 25व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिर मनशांती हॉस्पिटल डेंटल कॉलेज जवळ पाथरी रोड परभणी इथं येत्या रविवारी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि डॉक्टर मेघा काळे यांनी केलं आहे. संपर्क करा 88 30 93 88.
11: भव्य शुभारंभ डॉक्टर संजय रोडगे यांचे कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वसंतराव नाईक पुतळा परिसर, वसमत रोड, परभणीचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमास आपण उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.
2: श्रोते हो, FM बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आपण ऐकत आहे आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. प्रसारित करीत आहोत प्रायोजित ओम जयस्वाल ढवळे बायोलॉजी क्लासेस प्रायोजित जीवशास्त्राच्या विषयातून करिअरची निश्चित

0: चितता या मालिकेअंतर्गत प्राध्यापक संदीप जयस्वाल आणि प्राध्यापक ज्ञानेश्वर ढवळे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकूया.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इयत्ता 11वी आणि 12वी नीट MHT CET तसेच बोर्ड परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी परभणीतील जयस्वाल सर तसेच ढवळे सर यांचे अग्रगण्य क्लासेस अर्थातच ओम जयस्वाल ढवळे बायोलॉजी क्लासेस. पत्ता विकासनगर कारेगाव रोड तसेच प्रतापनगर जुना पेडगाव रोड परभणी. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा. गेल्या 22 वर्षापासून असंख्य डॉक्टर घडविणारे परभणीतील एकमेव बायोलॉजी क्लासेस अर्थातच ओम जयस्वाल ढवळे बायोलॉजी क्लासेस. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 96 23 06 94 07
2: 98 60 05 64 09.
3: मित्रमैत्रिणींना नमस्कार. आजच्या आपल्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत. आपण आपल्या स्टुडिओमध्ये बायोलॉजी विषय तज्ज्ञ संदीप जयस्वाल सर तसेच ज्ञानेश्वर ढवळे सर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे संदीप सर आणि डीएन सर आजच्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये.
4: धन्यवाद.
3: मला तर संदीप सरांना विचारावं असं वाटेल की इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्षात जीवशास्त्र या विषयात अंतर्भूत अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमातील घटक याविषयी आपण सविस्तरपणे काय सांगाल?
4: 11वी आणि 12वी हे पूर्णच्या पूर्ण सिलेबस पहिल्यांदा तर एक आपल्याला इथं समजून घ्यावं लागेल की 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचा अभ्यासक्रम नीटच्या परीक्षेसाठी पूर्णपणे महत्त्वाचा आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा CET आधारित प्रवेश व्हायचे मेडिकल कॉलेजचे त्यावेळेस फक्त 12वीला जास्त महत्त्व होतं. पण आजच्या घडीला आपल्याला 11वीचा एकही ओळ सोडून जमत नाही आणि 12वीही पूर्णपणे करावं लागतं.
3: बरोबर आहे.
4: जीवशास्त्र विषयाला अशा प्रकारे विभागले गेलेलं आहे की 11वीला त्यांना 5 युनिट्समध्ये त्यांनी सिलेबस डिव्हाइड केलेला आहे आणि 12वीला सुद्धा 5 घटक त्यांनी दिलेत. असे 11वीच्या घटकांमध्ये त्यांनी जो पहिला भाग दिला आहे त्याच्यात सगळे मानवापासून इतर प्राणी वनस्पती सगळ्यांचं वर्गीकरण त्यांनी ठेवलेलं आहे.
3: बरोबर.
4: दुसऱ्या घटकामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे की जे आतले जे अंतर्गत संरचना असते ज्याला आपण ॲनाटॉमी म्हणतो तो भाग आहे. त्याच्यात प्राणी आणि वनस्पती ह्यांच्या टिश्यूबद्दल वगैरे मार्गदर्शन आहे.
3: बरोबर.
4: त्याच्यानंतरच्या पार्टमध्ये त्यांनी 3rd युनिटमध्ये त्यांनी सेल डिव्हिजन सेलबद्दलची माहिती दिलेली आहे. पेशी कशा विभाजित होतात त्याची माहिती. 4th युनिट हा पूर्णपणे प्लांट फिजियॉलॉजीवर आधारित आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वनस्पतीमध्ये चालणाऱ्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत फोटोसिंथेसिस वगैरे रेस्पिरेशन प्रकाशसंश्लेषण ज्याला म्हणतो आपण त्या सर्व त्याच्यात त्यांनी दाखवलेल्या आहेत. शेवटचा युनिट हा MBBS साठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 5वा युनिट ज्याच्यामध्ये ह्युमन फिजियॉलॉजी ॲनाटॉमी ज्याच्यामध्ये पूर्ण मानवी शरीराच्या वेगवेगळ्या संस्था पचन संस्था तसंच मज्जासंस्था त्याच्यानंतर आपली श्वसन संस्था इत्यादीबद्दल माहिती आहे दिलेली. हे सगळं 11वीच्या युनिटमध्ये भरपूर असा अति महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे 11वीचं आपल्याला काहीही हलक्यामध्ये घेऊन सोडून देता येत नसतं. त्याच्यानंतर 12वीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा 5 युनिट आहेत. त्याच्यामध्ये पहिला भाग हा पूर्णपणे रिप्रोडक्शन रिलेटेड आहे. प्लांट्सचा आणि ॲनिमलचं रिप्रोडक्शन आधारित आहे. त्याच्या पुढचा अतिशय महत्त्वाचा असा पार्ट जो आहे तो एक जेनेटिक्सशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये अनुवंशिकता वगैरे भाग आपल्याला शिकायला मिळतात. इव्होल्युशनही त्याच्यामध्ये दिलं आहे. त्याच्या पुढचा भाग जो आहे तो आपल्या दैनंदिन उपयोगात येणारे भाग त्याच्यात त्यांनी दिले बायोलॉजीचे. त्याच्यामध्ये एक ॲनिमल हजबंड्री आहे. तसंच आपल्याला फूड क्षेत्रामध्ये आपल्याला मायक्रोब्सचा काय उपयोग होत असतो त्याच्याबद्दल माहिती आहे. आणि शेवटी त्यांनी बायोटेक्नॉलॉजी आधारित एक पार्ट दिला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जो की अत्यंत आजच्या काळाची गरज आहे ज्याच्यामध्ये एका प्राण्याचे जीन्स एखाद्या वनस्पतीचे जीन्स दुसऱ्यामध्ये कसे टाकले जातील त्याचा आपल्याला भविष्यात काय काय फायदा होईल याच्या सगळ्या आपल्याला डिटेल्स दिलेल्या आहेत. आणि शेवटचा भाग आहे पूर्ण आपला पर्यावरणाशी संबंधित ज्याच्यामध्ये इकॉलॉजी इकोसिस्टीम वगैरे दिलेला आहे प्रदूषणासंबंधित माहिती आहे. तर असा हा खूप छान असा सर्वसमावेशक विषय आहे जो नुसता विषय नसून एक त्याला तर मी म्हणेल की एक आनंददायी प्रवास आहे जो सुरू होऊन कधी संपतो विद्यार्थ्याला सहज वाटायला लागतं सगळंच.
3: अच्छा, तर अशा प्रकारचा हा नीट परीक्षेसाठीचा असणारा संपूर्ण अभ्यासक्रम आहे. सर, आता नीट परीक्षेच्या तयारीसोबतच विद्यार्थ्यांना सायमल्टेनियसली 12वीच्या वर्षामध्ये 12वी बोर्डाच्या परीक्षेचीही तयारी करावी लागते आणि त्यातही बायोलॉजी या विषयाचा अभ्यास करावा लागतो. मग बोर्डाच्या परीक्षेचा जो सिलॅबस आहे अभ्यासक्रम आहे 12वीच्या परीक्षेचा त्यात अंतर्भूत कोणते घटक आहेत?
4: 12वीचा सिलॅबस फक्त बोर्डाला येतो. 11वीचं काही येत नाही थेअरीच्या पेपर्सला बोर्डाच्या पेपरला. त्याच्यामुळे फार काही त्याला वेगळा वेळ देण्याची अशी गरज नाही पडत. जो अभ्यासक्रम नीटचा चांगला करतो विद्यार्थी त्याचा बोर्डाचा निश्चितच होऊनच जातो अभ्यास. फक्त त्याला थोडंसं एक

0: सराव करावा लागतो, जो आम्ही बिलकुल करूनच घेतो भरपूर, तो म्हणजे त्याला लिखाणाची सवय असली पाहिजे, आकृत्या काढण्याची सवय लागली पाहिजे. तर त्याच्यासाठी तसे लेखी राऊंड घेऊन विशेष बोर्डाची तयारीसुद्धा विद्यार्थ्यांची करूनच घ्यावं लागते, कारण फक्त ज्ञान घेणं हे नीटमध्ये आलं, परंतु त्याला लिखित स्वरूपात सादर करता येणं हे आपल्याला बोर्डाच्या तयारीसाठी असू द्यावं लागते आपल्याला.
1: नक्कीच नक्कीच सर, नीट परीक्षा ही MCQ पॅटर्नमधून घेतली जाते आणि बोर्डाची परीक्षा ही थेरी पेपर असतो, विश्लेषणात्मक उत्तरं विद्यार्थ्यांना प्रश्नांची द्यावी लागतात. मग त्यावेळी कुठेतरी विद्यार्थ्यांना MCQ पॅटर्नचा जर अभ्यास करायची अधिक सवय असेल तर इकडे ते गोंधळल्यासारखे वाटतात.
0: लिखाणाची सवय त्यांना झाली पाहिजे.
1: तर त्याविषयी काय सांगाल, विद्यार्थ्यांनी थेरी परीक्षेचाही अभ्यास करणं किती महत्वाचं आहे आणि तो त्यांनी कसा करायला हवा?
0: थेरीचा अभ्यास तर करावाच लागतो, कारण थेरीचे गुणही नीटमध्ये किंवा CET JEE सगळीकडेच बघितले जातात. तसे तर फक्त आपल्याला MCQ आधारितच परीक्षेत आपण मार्क घेऊन चालत नाही, त्याच्यामुळे थेरीचा अभ्यास तर महत्वाचा आहे आणि त्याची तयारी करण्यासाठी त्याला होईल तेवढं लिखाणाची सवय एक सगळ्यात महत्वाचं, आणि विशेषतः आमच्या विषयात त्याला विविध प्रकारच्या डायग्राम्स काढण्याची सवय झाली पाहिजे. म्हणून आम्ही विशेष असे एक 8-8 दिवसांचे वर्गही आयोजित करतो परीक्षेच्या जवळ, ज्याच्यात त्यांची केवळ डायग्राम्सची प्रॅक्टिस करून घेतली जात असते.
1: अच्छा, मला तर पुढे TN सरांना विचारावं असं वाटतं की नीट परीक्षेसाठी बायोलॉजी हा विषय खूप मोठ्या प्रमाणात अंतर्भूत करण्यात आलेला आहे, तर त्याच्यासाठी गुणांकाचं असणारं वेटेज आणि अभ्यासक्रमानुसार गुणांकाचं वेटेज याविषयी काय सांगाल बरं आपण?
2: आता मुळात अख्खं मेडिकल सायन्स हे बायोलॉजी विषयावरच ते अवलंबून आहे.
1: होय होय.
2: आणि जर बायोलॉजी विषयातल्या संकल्पना मुलांच्या चांगल्या असतील तर पुढे त्याला खूप चांगलं यश मिळू शकतं. आता नीटच्या परीक्षेमध्ये जर आपण गुणांचं वेटेज बघितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की बायोलॉजी हा तब्बल 50% वेटेजचा सब्जेक्ट आहे. त्यामध्ये एकूण 720 जे मार्क आहेत नीटमध्ये, त्यामध्ये बायोलॉजीला 360 गुण असतात, फिजिक्सला 180 आणि केमिस्ट्रीला 180, असं एकूण 720 गुणांचं हे विभाजन असतं. आणि याच्यामध्ये बायोलॉजीचं वेटेज हे जास्त असण्याचं कारण हे की मेडिकल सायन्समध्ये पुढे पूर्ण जे काही आहे ते बायोलॉजी विषयावरच डिपेंड आहे.
1: खरोखर
2: विद्यार्थ्यांना चॅप्टर वाईज युनिट वाईज पण वेटेज असतं. जसं की आता आम्ही जर बघितलं तर यावर्षी जर आपण नीटचा पेपर बघितला तर 11वीच्या सिलेबसवर जवळपास 60% प्रश्न आले होते आणि 40% प्रश्न हे 12वीच्या सिलेबसवर आले होते. आणि त्यामध्ये असं पण आहे की युनिट वाईज पण क्वेश्चन आपण जर पाठीमागचे पेपर बघितले तर युनिट वाईज सुद्धा त्या त्या युनिटवर आपल्याला कळेल त्या त्या युनिटवर किती प्रश्न विचारले त्यानुसार जर आपण काढले. मी तुम्हाला सांगू शकतो की 11वी NCERT मधलं पहिलं युनिट तर त्याला जास्त वेटेज आहे, दुसऱ्या युनिटला कमी वेटेज आहे, त्यानंतर 11वीचं ह्युमन फिजिओलॉजी नावाचं जे 5वं युनिट आहे त्याला जास्त वेटेज आहे, त्याच्यामध्ये जवळपास 16-17 प्रश्न नीटमध्ये विचारले जातात. तसंच 12वीचं सुद्धा आहे, 12वीमध्ये जेनेटिक्स आणि इव्होल्युशन नावाचं जे काही युनिट आहे सेकंड, त्याच्यामध्ये जवळपास 12-13 प्रश्न दरवर्षी सर्रास विचारले जातात. म्हणजे युनिट वाईज सुद्धा वेटेज दिलेलं आहे, त्या त्या पर्टिक्युलर युनिटमध्ये जे जे चॅप्टर्स आहेत ते इन फ्युचरमध्ये किती महत्वाचे त्यानुसार त्याला वेटेज दिलेलं आहे.
1: अच्छा सर, आता कैक वर्षांपासून आपण बघत आलेलो आहोत की नीट या परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता प्रचंड असावयास हवी, त्यासोबतच कठोर परिश्रम त्यांनी घ्यावयास हवे, असे काही समज विद्यार्थ्यांमध्ये आहेत, पालकांमध्ये सुद्धा आहेत. त्याच दृष्टिकोनातून मुलांना तयार करण्याचा किंवा त्यांची मेंटॅलिटी अशीच तयार करण्याचा प्रयत्न केला जातो, तर असं जे म्हटलं जातं किंवा वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षेत यश संपादन करण्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ता असणं आवश्यक आहे असं वारंवार म्हटलं जातं, त्यामध्ये किती सत्यता आहे? एक साधारण बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्याची पण इच्छा असूच शकते ना की त्यानेही डॉक्टर व्हावं, मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं?
2: मुळात खूप चांगला प्रश्न आहे मॅडम हा, की आपल्या इकडे जे वातावरण आहे ग्रामीण भाग जो आहे त्यामधल्या मुलांच्या मनामध्ये असा एक न्यूनगंड असतो की मला तर 75% पडले, 70% पडले 10वीला आणि मग माझ्याच्याने नीट होईल का? तर आमच्याकडे असे काही एक्झाम्पल आहेत, उदाहरणं आहेत की मी एक उदाहरण सांगू इच्छितो की एक मुलगा झरीला मराठी शाळेमध्ये शिकला 10वीपर्यंत, ज्याला की 73% पडले 10वीला आणि आज तो 644 मार्क त्यांनी नीटमध्ये घेतले होते आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला तो लागला. विराज जयस्वाल सरांचा पुतण्याच होता तो, झरीला त्याचं 10वीपर्यंत शिक्षण झालं आणि त्यानंतर त्यांनी 11वी 12वी आपल्याकडे केलं. म्हणजे असेही विद्यार्थी आहेत की जे प्रूव्ह करतात, ही जी थेरी आहे की प्रचंड बुद्धिमत्ताच असायला हवी असं काही नाही मॅडम. याच्यामध्ये जर विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा असेल, सातत्य असेल आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी असेल तर तो विद्यार्थी सुद्धा चांगले मार्क घेऊ शकतो.
1: नक्कीच, आमच्या स्टुडिओमध्ये सर आपण आलात आणि बायोलॉजी या विषया

0: विषयी, त्यासोबतच नीट परीक्षेविषयी अगदी महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती आपण सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आपण दोघांचेही मनस्वी धन्यवाद. आणि आपण दोघांच्याही पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इयत्ता 11वी आणि 12वी नीट, MHT, CET तसेच बोर्ड परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी परभणीतील जयस्वाल सर तसेच दवळे सर यांचे अग्रगण्य क्लासेस अर्थातच ओम जयस्वाल दवळे बायोलॉजी क्लासेस. पत्ता: विकासनगर कारेगाव रोड तसेच प्रतापनगर जुना पेडगाव रोड परभणी. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा. गेल्या 22 वर्षापासून असंख्य डॉक्टर घडविणारे परभणीतील एकमेव बायोलॉजी क्लासेस अर्थातच ओम जयस्वाल दवळे बायोलॉजी क्लासेस. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9623064907 9860564609.
2: जीवशास्त्राच्या विषयातून करिअरची निश्चितता या मालिकेअंतर्गत प्राध्यापक संदीप जयस्वाल आणि प्राध्यापक ज्ञानेश्वर डवळे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि या मुलाखतीचा दुसरा भाग आज आम्ही प्रसारित केला. हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: भव्य शुभारंभ, भव्य शुभारंभ. डॉक्टर संजय रोडगे यांचे कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वसंतराव नाईक पुतळा परिसर, वसमत रोड, परभणीचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. या कार्यक्रमास आपण उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे. भव्य शुभारंभ, भव्य शुभारंभ. डॉक्टर संजय रोडगे यांचे कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वसंतराव नाईक पुतळा परिसर, वसमत रोड, परभणीचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. या कार्यक्रमास आपण उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.
2: श्रोते हो, आता ऐकूया भावधारा अंतर्गत भावगीत.

0: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्य दिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज केरळ नामांतर विधेयक राज्यसभेत चर्चा आणि संमतीसाठी मांडणार आहेत. लोकसभेनं हे विधेयक कालच मंजूर केलं आहे. तसंच आज राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक 2026 चर्चा आणि ते मंजूर होण्याची अपेक्षा आहे. लोकसभेत खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 विचारार्थ आणि संमतीसाठी मांडलं जाणार आहे. राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. तत्पूर्वी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरून सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला. इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेने केरळ नामबदल विधेयक 2026 मंजूर केल्याने राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळ राज्याचं नाव केरळम करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 देखील मंजूर केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोनही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनाबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला आणि सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्यास तयार आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. समाज माध्यमावर यासंदर्भातील

ध्वनिचित्रफीत त्यांनी प्रसारित केली आहे. प्रत्येक नागरिकाने एकत्र येऊन देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहावी आणि हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत सर्वांनी आपापल्या घरी तिरंगा फडकवावा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल या आत्मचरित्राचं प्रकाशन होणार आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीने आपल्या नियमावलीअंतर्गत सूचीबद्ध नगरपालिका कर्जरोखे असलेल्या नगरपालिकांसाठी स्टॉक एक्सचेंजकडे आर्थिक निष्कर्ष सादर करण्याच्या मुदतीत शिथिलता आणली आहे. काल जारी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार सूचीबद्ध नगरपालिकांना आता पहिल्या सहामाहीनंतर 60 दिवसांच्या आत सहामाही लेखापरीक्षण न झालेले आर्थिक निष्कर्ष सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 45 दिवसांची होती. तसंच वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्ष आणि लेखापरीक्षण अहवाल आर्थिक वर्ष संपल्यापासून 90 दिवसांच्या आत सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 60 दिवसांची होती. हरियाली अमावस्येनिमित्त नवी दिल्लीत भव्य वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज होणार आहे. वृक्षमित्र अभियानाअंतर्गत देशभरातील हजारो सदस्यही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवणार आहेत. देशभरात 50,000 अधिक रोपं लावण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4,00,000 उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यात GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते. या वर्षाअखेरपर्यंत जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे शहर देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला आपल्या मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. आर्टेमिस कराराअंतर्गत असलेल्या भागीदारीच्या आधारे वैज्ञानिक माहितीच्या देवाणघेवाणीबाबत सहकार्य करण्यासाठी चर्चा पुढे नेण्यावर भारत आणि अमेरिका सहमत झाले आहेत. भारत अमेरिका अंतराळ संयुक्त कार्यगटाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्ट रोजी बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या उद्घाटन सत्रात इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्गिओ गोर यांनी मार्गदर्शन केलं. द्विपक्षीय अंतराळ सहकार्य अधिक दृढ करण्यावर यावेळी भर देण्यात आला. कर्करोगाचं लवकर निदान व्हावं आणि रुग्णांची योग्य काळजी घेतली जावी यासाठी कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्याचा विचार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उर्वरित 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं काल हे निर्देश दिले. संसदीय स्थायी समितीच्या शिफारशींनुसार 36 पैकी 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कर्करोगाला याआधीच अधिसूचित आजार म्हणून घोषित केलं असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. यासंदर्भातील मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच केंद्र सरकार तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीसा बजावल्या होत्या. देशभरात 7 ऑगस्टपर्यंत 967,00,000 हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये 344,00,000 हेक्टर जमिनीवर भात आणि 180,00,000 हेक्टर क्षेत्र तेलबियांखालील असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हे क्षेत्र 5,00,000 हेक्टरनं वाढलं आहे. श्रीअन्न अर्थात भरडधान्याखालील 168,00,000 हेक्टर जमीन असून 103,00,000 हेक्टर क्षेत्रात कडधान्याची लागवड झाली आहे. ऊसाखाली 58,00,000 हेक्टर तर तागाची लागवड 6,00,000 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. वारसांना आदरांजली वाहण्याच्या उत्सवादरम्यान केरळमधील हजारो नागरिकांनी आज पहाटे कार्किळका वाऊच्या शुभप्रसंगी पिथरू थार्पनम अर्पण करण्यास सुरुवात केली. मल्याळम पंचांगातील कर्कडक महिन्यातील अमावस्येचा दिवस हा हिंदू परंपरेत आपल्या वारशांच्या शांतीसाठी पवित्र मानला जातो.
कोलंबियात झालेल्या भूकंपानंतर

0: त्यानंतर आज बचाव पथकांकडून इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 250 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सोमवारी पहाटे कॉफी उत्पादक पट्ट्यात 7.4 रिक्टर तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. यामुळे कोलंबियातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राष्ट्राध्यक्ष अबेलार्डो डीला एस्प्रियला यांनी या भागाला भेट दिली आणि बाधित नागरिकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशाला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही भागातील वीज आणि पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रासाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो आता सकाळचे 8:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

श्रोते हो, आशा भोसले आणि तलत महमूद यांनी गायलेलं मोलकरणी या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. पी सावळाराम यांचं संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोतेहो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात काही युगल गीतांचा आज आपण आनंद घेत आहोत. ऐकूया आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या युगल स्वरातले हे गीत.

गुळाचा गणपती या चित्रपटातील आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या युगलस्वरातील ग दि माडगुळकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत पु ल देशपांडे यांचं होतं. मराठी गीतांच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया

आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगलस्वरात आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. श्रोतेहो, मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतरचं गीत ऐकूया हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातून. श्रोतेहो, मराठी गीतांच्या कार्यक्रमात आशा भोसले यांनी काही सहगायकांबरोबर गायलेली युगल गीतं आपण ऐकत आहोत.

हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं हे गीत आपण ऐकलं आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या युगलस्वरात. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं.

श्रोते हो, दिनांक 13 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत दुर्गा या रागावर आधारित चित्रपट।

श्रोतेहो, मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया रवींद्र साठे आणि आशा भोसले यांचा युगलस्वर अबोली या चित्रपटासाठी.

श्रोते हो नाधो महानोर यांची गीतरचना अबोली या चित्रपटासाठी आपण ऐकलीत. संगीत निशिकांत सदाफुले यांचं होतं आणि गायक स्वर आशा भोसले आणि रवींद्र साठे यांचे होते. आज मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आशा भोसले यांनी काही सहगायकांबरोबर गायलेली युगल गीतं आपण ऐकलीत. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर. श्रोते आता सकाळचे 9 वाजत आहेत. उर्दूतून प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।

श्रोते हो एम एस धोनी या चित्रपटातील अरिजित सिंग यांनी गायलेलं मनोज मुंतशिर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अमाल मल्लिक यांचं. लखलख चंदेरी हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

वाहुल सुप्रियो आणि अलका याज्ञिक यांच्या युगलसरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अनु मलिक यांनी. आणि चित्रपट होता मुझे कुछ कहना है.

0: चित्रा आणि केके यांच्या स्वरात मैं प्रेम की दिवानी हूँ या चित्रपटातील देव कोहली यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा लखलक चंदेरी हा कार्यक्रम आता इथेच संपला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर.
1: भव्य शुभारंभ, भव्य शुभारंभ. डॉक्टर संजय रोडगे यांचे कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वसंतराव नाईक पुतळा परिसर, वसमत रोड, परभणीचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमास आपण उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.

श्रोते हो दिनांक 13 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत दुर्गा या रागावर आधारित चित्रपट गीत।

0: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेत शिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळी रजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळी रजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: भव्य शुभारंभ, भव्य शुभारंभ. डॉक्टर संजय रोडगे यांचे कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वसंतराव नाईक पुतळा परिसर, वसमत रोड, परभणीचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमास आपण उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.
2: श्रोतहो, तुम्हा आम्हा सर्वांच्या मनातील आरोग्यविषयक प्रश्न आता जाणून घेऊया. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून तेव्हा दिनांक 13 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर फोन करा 024-52-220-890 आणि 024-52-223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात फोन करा आणि जाणून घ्या हृदया संबंधित आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं सुप्रसिद्ध हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ परतानी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल आकाशवाणी परभणी केंद्रावरून दिनांक 17 ऑगस्ट 2026 सोमवार रोजी सकाळी 11:30.

0: श्रोते हो दिनांक 13 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत दुर्गा या रागावर आधारित चित्रपट गीत.
1: श्रोते हो आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे आता 9:35 होत आहेत. उर्दूतून कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

रमेश उबाळे यांचं गीत श्रोते हो आपण ऐकलं. तर सुरेश वाडकर यांच्या स्वरात संगीत मधुकर जिराडकर यांचं होतं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

संतोष नायक आणि वीणा बामणे यांच्या स्वरात कोळी गीत आपण ऐकलत. मिश्र गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया नाट्यगीत.

जय जय गौरी शंकर या नाटकातलं हे नाट्यपद गायलं होतं पंडित राम मराठे, प्रसाद सावकार आणि भालचंद्र पेंढारकर यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला मिश्र संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपला. आपण आनंद घेत आहात मनोरंजनात्मक या कार्यक्रमांचा आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो, आता वेळ झाली आहे एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाची.

श्रोते हो, एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात मैं खिलाड़ी तू अनाडी या चित्रपटातील राणी मलिक आणि हसरत जयपुरी यांच्या काही गीतांचा आज आपण आनंद घेणार आहोत. संगीत आहे अनु मलिक यांचं. ऐकूया सुरुवातीचं गीत.

श्रुतीहू कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरातलं राणी मलिक यांचं हे गीत आपण ऐकलं. मै खिलाडी तू अनाडी या एकाच चित्रपटातील गीतांचा आज आपण आनंद घेत आहोत.

कुमार सानवानी अलका याज्ञिक यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांची गीतरचना आपण ऐकली. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया

श्रोते हो, पंकज उदास यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा आपला एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आता इथेच संपला. मैं खिलाड़ी तू अनाड़ी या एका चित्रपटातील राणी मलिक आणि हसरत जयपुरी यांच्या गीतांचा आज आपण आनंद घेतला. संगीत होतं अनु मलिक यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो, मनोरंजनाच्या या मैफिलीत आता वेळ झाली आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या माहिती आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाची, म्हणजेच गातर हे मेरा दिल या कार्यक्रमाची.

नमस्कार श्रोते हो, तमसो मा ज्योतिर्गमय या विषयासह आजच्या दीप अमावस्येनिमित्त या कार्यक्रमात मी विभा वसमतकर आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजचा आपला विषय हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक सुंदर परंपरा आहे, दिव्याची अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या. आषाढ महिन्याची अमावस्या आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावणाची चाहूल, पावसाने हिरवागार झालेला निसर्ग आणि घराघरात प्रज्वलित होणारे दिवे, या सगळ्यांमुळे या दिवसाला एक वेगळंच सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्वही प्राप्त झालेलं आहे. श्रोतेहो, दिवा हा आपल्या संस्कृतीत केवळ प्रकाशाचं साधन नाही, तो ज्ञान, आशा, शुभता आणि सकारात्मकतेचं एक प्रतीक आहे. श्रोतेहो, आपल्या सगळ्यांकडेच घराघरातून अगदी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये आजच्या अमावस्येला, आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. म्हणजेच कसं की आपल्या आई, आजी सगळेच मिळून या दिवशी घरातले समयी, निरांजन, पणती, पंचारती सगळे दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी कणकेचेही दिवे केले जातात, काही ठिकाणी मातीचेही दिवे केले जातात आणि या दिव्यांना लाह्या आणि फुटाणी वाहून आणि फुलं, दुर्वा इत्यादी सर्व काही वाहून त्यांची पूजा केली जाते. श्रोते, ही परंपरा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात प्रकाश देणाऱ्या दिव्याबद्दल व्यक्त केलेली एक कृतज्ञता आहे. आपल्या भारतीय संस्कृतीची तर परंपरा आपल्याला माहिती आहे की कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण सर्वजण दीप प्रज्वलनानं करतो. दीप प्रज्वलन झाल्याच्या नंतरच आपण देवाच्या किंवा इतर फोटोंना आपण हार घालतो. तर दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक आपण मानलेलं आहे. आपल्या संस्कृतीतील प्रसिद्ध प्रार्थना कोणती आहे श्रोते हो? तर तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजेच काय? तर अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जा. श्रोते हो, अंधार म्हणजे फक्त रात्रीचा अंधार आहे का? तर तो अंधार आहे अज्ञानाचा, निराशेचा आणि नकारात्मकतेचा अंधार. आणि प्रकाश म्हणजे ज्ञान, आशा आणि सकारात्मक विचार. श्रोते, एक छोटी आपली दिव्याची ज्योत असते पण ती सर्व अंधार दूर करण्याची तिच्यामध्ये ताकद असते. आणि आपणही पाहतो की ती ज्योत जेव्हा आपण प्रज्वलित करतो तेव्हा पूर्ण अंधकार नाहीसा होतो. आपल्याही जीवनात श्रोते हो तसंच काहीसं होऊ द्या. ऐकूया हे छानसं गीत.

श्रोते हो, पूर्वीच्या काळात आजच्या दिवसाची म्हणजेच दीप अमावस्येची प्रत्येक घरातून विशेष तयारी केली जायची आणि उत्साहाने करायचे सगळेजण. घराची स्वच्छता केली जायची, देवघर स्वच्छ केलं जायचं, समयी निरांजन घासून पुसून तयार केल्या जायच्या. संध्याकाळी हे सर्व दिवे प्रज्वलित झाले की घरात एक वेगळंच प्रसन्न वातावरण निर्माण व्हायचं. आज जीवनशैली बदललेली आहे, घरांमध्ये विजेचे दिवे आणि आधुनिक लाईटिंग पण आलेले आहेत, पण देवघरातल्या त्या छोट्या पणतीचा प्रकाश आजही तितकाच आपलासा वाटतो. श्रोते हो, मला आठवते आमच्या बालपणी माझी आजी दिवे लागणची वेळ झाली, तिने सांजांची वेळ झाली की लगेच म्हणायची, चला सगळेच जण आपण देवघराकडे जाऊया आणि दिवा लावूया. दिवा लावून तिने केलेली ती प्रार्थना, प्रत्येकाच्या आरोग्यासाठी, प्रत्येकाच्या मांगल्यासाठी केलेली प्रार्थना आजही मला स्मरते. ऐकूया ही प्रार्थना या गीतातून.

काय श्रोते हो, झाली का बालपणीची ती आठवण? आजीच्या हाताचा तो स्पर्श, आजीने लावलं तो दिवा आणि तिने सांगितलेल्या गोष्टी आणि केलेली प्रार्थना आजही जशीच्या तशी मला आठवते. श्रोते हो, दिव्याची ज्योत आपल्याला एक सुंदर जीवन मूल्य शिकवते. दिवा स्वतः जळतो आणि इतरांनाही प्रकाश देत असतो. आपल्या आयुष्यातही असे अनेक माणसं असतात, आपले आईवडील, आपले गुरु, शिक्षक आणि मित्र, जे स्वतः कष्ट घेतात आणि आपल्या आयुष्यात प्रकाश आणतात. म्हणून श्रोते हो, दिव्याची पूजा म्हणजे केवळ एका वस्तूची पूजा नाही, ती ज्ञानाची, त्यागाची आणि माणुसकीची आठवण आहे.

श्रोतेहो, ज्याप्रमाणे छोट्याशा पंतीने आपल्या घरातला अंधकार नाहीसा होतो, त्याचप्रमाणे आपल्या मनातल्याही दिवा तेवत ठेवला म्हणजेच माणुसकीचा उजेड सगळीकडे पडेल. श्रोतेहो, दिवा म्हणजे ज्ञान, आशा आणि घरातलं पवित्रपण असतं. एक दिवा लावला की अंधार आपोआप पळतो, अगदी नात्यातल्या गैरसमजासारखा.

श्रोतिहो ही दीप अमावस्या म्हणजेच आषाढाला निरोप आणि श्रावणाच्या आगमनाची चाहूल. श्रावण महिना म्हटलं की डोळ्यासमोर येतो हिरवागार निसर्ग, पावसाची ती रिमझिम, देवाची पूजा, व्रतवैकल्य, नागपंचमीसारखे सण, मंगळागौरीसारखे सण, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि आपला राष्ट्रीय सण. म्हणूनच श्रोतेहो दिव्याची अमावस्या ही येणाऱ्या सणासुदीच्या काळाची सुरुवात मानली जाते.

श्रुती हो, दिवा म्हणजे एक विश्वास आहे. दिवा म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक आहे. अंधार कितीही असला तरी एक ज्योत त्याला आव्हान देऊ शकते. श्रुती हो, आपल्या संस्कृतीमध्ये परंपरागत अनेक सण आहेत आणि ते सण साजरे करताना आपण आपल्या म्हणजेच पारंपरिक मातीच्या पणत्या वापरण्याची पद्धत आजही अनेक ठिकाणी आहे. मातीच्या पणत्या वापरणं म्हणजे काय? तर आपल्या स्थानिक कारागिरांना आपण प्रोत्साहन देणं आणि आपल्या पारंपरिक कलेशीही जोडलेलं राहणं आहे. सण साजरा करताना परंपरेसोबतच पर्यावरणाची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. श्रोतेहो, दिव्याची अमावस्या आपल्याला एका साध्या पण सुंदर गोष्टीची आठवण करून देते. अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाशाची सुरुवात एका छोट्या ज्योतीपासूनच होते.

आणि म्हणूनच श्रोते हो, या दिव्याच्या अमावस्येला एक दिवा देवघरात लावूया, एक दिवा मनात लावूया आणि आपल्या कृतीतून कोणाचं तरी आयुष्य उजळण्याचा प्रयत्न करूया. आणि श्रोते हो, या सुंदर विचारासह आजच्या गाता रहे मेरा दिल या विशेष कार्यक्रमाची सांगता

श्रोतेहो, मी विभा वसमतकर आपला गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटू नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा माहिती आणि मनोरंजनासह कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

मध्यम लहरी 229.9 meters अर्थात 1305 kHz वर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.

0: नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली छत्रपती संभाजीनगर इथे BSc अॅग्री साठीचे प्रवेश निश्चित करण्यासाठी प्राधान्यक्रम द्या. सांकेतिक क्रमांक आहे 11273. संपर्क करा 9983109019.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेईकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्व साची वाट विकासाची.
0: 25व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिर मनशांती हॉस्पिटल डेंटल कॉलेज जवळ पाथरी रोड परभणी इथं येत्या रविवारी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि डॉक्टर मेघा काळे यांनी केलं आहे. संपर्क करा 88303988.
3: भव्य शुभारंभ, भव्य शुभारंभ. डॉक्टर संजय रोडगे यांचे कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वसंतराव नाईक पुतळा परिसर, वसमत रोड परभणीचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. या कार्यक्रमास आपण उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.
0: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला

0: किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
1: दोनशे 229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो आता सकाळचे ठीक 11:05 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोन फरमाईशवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम हॅलो आकाशवाणी. सहभाग आहे निरुपमा धामणगावकर यांचा, निर्मिती सहाय्य भास्कर थोरात यांचा आहे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. ऐकूया कार्यक्रम हॅलो आकाशवाणी.

चं प्रसारण। श्रोते, आता सकाळचे ठीक 11:05 झालेली आहेत। प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोन फरमाईशवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम हॅलो आकाशवाणी। सहभाग आहे निरुपमा धामणगावकर यांचा, निर्मिती सहाय्य भास्कर थोरात यांचा आहे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी। ऐकूया कार्यक्रम हॅलो आकाशवाणी।

0: नमस्कार श्रोते हो, हॅलो आकाशवाणी या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कार्यक्रमामध्ये आपल्याशी दूरध्वनीवर संवाद साधणार आहेत निरुपमा धामणगावकर. ही छान छान गीतं आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत भास्कर थोरात यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. चला तर मग थोडाही वेळ न घालवता घेऊयात पहिला फोन.
1: हॅलो परभणी आकाशवाणी.
0: हो आकाशवाणी परभणी.
1: हॅलो मॅडम, परभणी बोलतो, गणेश कदम.
0: स्वागत आहे आपलं हॅलो आकाशवाणी कार्यक्रमामध्ये.
1: मॅडम मी 15 वर्षाच्या नंतर फोन लावलाय तुमच्या आकाशवाणीला.
0: 15 वर्षानंतर?
1: हो मॅडम, 15 वर्षाच्या नंतर लागला नंबर माझा.
0: म्हणजे याच्या आधी तुम्ही 15 वर्षापूर्वी फोन केलेला आहे आकाशवाणीला?
1: लावला होता मॅडम.
0: त्यावेळेस आपण काय करत होता?
1: मॅडम आमचं हॉटेलचं शिक्षण चालू होतं, आता हॉटेलचा व्यवसाय आहे.
0: अरे वा, म्हणजे तुमचा हा प्रवास पूर्ण झाला या दोन फोन मध्ये. हॉटेलच्या शिक्षणापासून ते आता हॉटेल व्यवसाय सुरू करण्यामध्ये हा प्रवास झालाय पूर्ण तुमच्या दोन फोन मध्ये. कुठे असता तुम्ही?
1: हॉटेल आहे मॅडम, चहा पाण्याचं.
0: अच्छा, मग आज कुठलं गाणं ऐकायचं आपल्याला कार्यक्रमामध्ये?
1: तुम्ही देखे मेरी आशे, माझ्या मित्राचे नाव सांगा मॅडम.
0: हो हो सांगा.
1: नांदापूरचे आमचे रसाळदाजी आहेत, आमचे गुत्तेदार आहेत रफिक भाई, नसीर भाई, मुन्ना भाई मेकॅनिक आहेत समोरचे, माऊली कुशनवाले आहेत.
0: या सगळ्या तुमच्या मित्रांसोबत तुमच्या आवडीचं हे गीत ऐका. कार्यक्रमामध्ये आपण फोन केला, आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो।
1: हेलो।
0: हाँ मैडम, सोमनाथ सने बोलतो सेलून।
1: हाँ बोला, स्वागत है आपलं कार्यक्रमात। बोला सोमनाथ जी, काय करता आपण?
0: काय मी सोलूनचा धंदा करतो मी।
1: अच्छा, मग रोज रेडिओ ऐकता?
0: रेडिओ आहे ना मॅडम,
1: अच्छा, कुठले कुठले कार्यक्रम ऐकता आपण रेडिओचे?
0: आकाशवाणी केंद्रामध्ये बातम्या ऐकतो, गाणे ऐकतो, पण न्यूज पण थोडीफार पाहतो मी।
1: अच्छा, अजून कुठले
0: आरोग्य
1: कार्यक्रम
0: सल्ला,
1: आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम कुठले ऐकता तुम्ही?
0: आरोग्य सल्ला विषयक उपजीत देतात ना, ते पाहतो मी।
1: आरोग्य विषयक कार्यक्रम
0: शेतीची माहिती पाहतो।
1: ऐकता?
0: हो
1: अच्छा ठीक आहे, आज कुठलं गाणं ऐकायचंय आपल्याला कार्यक्रमामध्ये?
0: नन्ना मुन्ना राही हो, देश का सिपाही हो।
1: अच्छा, 15 ऑगस्ट जवळ येते म्हणून आपल्याला देशभक्तीपर गीत ऐकायचंय।
0: हाँ हमारे देशभक्तीचं गीत ऐकायचंय,
1: ठीक आहे
0: खूप छान घेते।
1: ठीक आहे ठीक आहे, आपल्या आवडीचं गीत ऐका। आपण कार्यक्रमात फोन केला, याबद्दल धन्यवाद।

0: हेलो,
1: नमस्कार मैडम।
0: नमस्ते।
1: परभणी आकाशवाणी
0: परभणी आकाशवाणी।
1: हिंदी गाण्याचा कार्यक्रम आहे मॅडम।
0: हो, हेलो, आकाशवाणी कार्यक्रम आहे, तिथेच आपला फोन लागला आहे। स्वागत आहे आपलं कार्यक्रमामध्ये।
1: हा मॅडम, आम्ही आझर पठाण, साडेगाव तालुका, जिल्हा परभणी इथून बोलतोय।
0: अच्छा, बोला, काय करता आपण?
1: हा मॅडम, मी मिस्त्री काम करतो मॅडम।
0: अच्छा, मग तिथे काम करत असताना कार्यक्रम पण ऐकता?
1: हा कार्यक्रम आम्ही मोबाईल मध्ये ऐकतो मॅडम, आणि ते ऍप घेतलेला आहे मोबाईल मध्ये रेडिओचा, परभणी आकाशवाणी। हा ते मी काम करता करता ऐकतो।
0: कार्यक्रम ऐकण्यामध्ये वेळ कसा गेला समजत नसेल।
1: हा समजत नाही मॅडम, काम इकडे चालू राहते, आपले कार्यक्रम तुमचे एकदम परभणीची म्हणजे आकाशवाणी नंबर एक।
0: अच्छा, आणि त्यातून आपला फोन ऐकायचा असेल तर तो कार्यक्रम अजून छान वाटतो ना।
1: हा ले छान वाटतं मॅडम।
0: आज कुठलं गाणं ऐकायचं कार्यक्रमामध्ये आपल्याला?
1: सिर्फ तुम मधलं मॅडम, पहिली
0: सिर्फ
1: पहिली
0: तुम।
1: बार मोहब्बत की है, सिर्फ तुम।
0: अच्छा ठीक आहे, आपल्या आवडीचं हे गीत आपण ऐका आणि आम्हाला फोन केला, आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद।
1: धन्यवाद धन्यवाद मॅडम।

0: नमस्कार, बोला, कोण बोलता आपण?
1: मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा येथून तुकाराम जाधव बोलतोय.
0: जाधवजी, स्वागत आहे आपलं कार्यक्रमामध्ये. हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात स्वागत आहे.
1: धन्यवाद. काय म्हणताय वातावरण परभणीला?
0: परभणीत तर काय, थोडा पाऊस आहे, थोडा नाही, चालू आहे. तिथे कसा आहे पाऊस?
1: नाही, 2-3 दिवस झालं उघडलाय पावसाचं, पूर्ण उघडलाय.
0: पण हवा तसा झाला आहे का?
1: नाही झालेला, अजून पावसाची आवश्यकता आहे.
0: अजून आवश्यक आहे, शेतीसाठी तरी आवश्यक आहे.
1: हो ना.
0: आपण काय करता?
1: माझं वर्क आहे वेल्डिंग, तर वेल्डिंग काम करतो. घरचे दरवाजे, ग्रिल, खिडक्या, जाळ्या बनवतो.
0: मग हे कार्यक्रम काम करत असताना रेडिओ पण ऐकता?
1: रेडिओ मी 1970 सालापासून ऐकतो.
0: अच्छा, अरे वा, म्हणजे तेव्हापासूनचे श्रोते आहात तुम्ही.
1: हो, त्यावेळेची एक आठवण सांगतो मॅडम.
0: नक्की सांगा.
1: एक वर्ष काय झालं, त्यावेळी रेडिओला लायसन होतं, वर्षाला लायसन झालं, लायसनची फी भरलेली होती आमच्या वडिलांनी.
0: हो हो, त्या काळी लायसन काढावं लागायचं रेडिओ ऐकण्यासाठी.
1: रेडिओचं मग ते फी भरल्यानंतर रेडिओ पोस्ट ऑफिसला साहेब लोकांनी जप्त करून नेला होता, त्यामुळं मी रडत बसलो होतो घरी.
0: म्हणजे तेव्हापासून तुम्हाला आवड आहे लहानपणापासून रेडिओची?
1: हो, मग ती ज्यादा पैसे करून रेडिओ सोडवून आणला, नंतर ऐकत बसलो.
0: म्हणजे त्यावेळेस पेक्षा आता किती सोपं झालं आहे, जेव्हा आपण बटन सुरू करू की आपण रेडिओ ऐकू शकतो.
1: हो हो.
0: मध्यंतरी आपल्या रेडिओवर आपण 90 वर्ष पूर्ण केली त्याचं आपण ऐकत होतात का? त्यानिमित्त आपण भरपूर कार्यक्रम घेतले होते.
1: हो, चांगले छान कार्यक्रम झाले.
0: आज कुठलं गाणं ऐकायचंय आपल्याला?
1: चित्रपट नाव आहे, आता श्रावण चालू होते ना, चित्रपट नाव आहे बैराग.
0: बैराग चित्रपटातलं कुठलं गाणं ऐकायचंय?
1: ओ शंकर मेरे कब होगे दर्शन तेरे. आमचे मित्र आहे PSI शेळकेजी, आर्यन पाटीलजी, किरण शिंदेजी, विठ्ठल पवारजी, गौतम कोकाडेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत भंडारेजी, विजय पाटील सारोकरजी, जनंजय अपशेटेलजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, रामचंद्र कोरडेजी, या सर्वांच्या पसंतीचे आवाज एवढे.
0: अरे बापरे, भरपूर मोठा मित्र परिवार आहे.
1: आम्ही काय करतो, कार्यक्रम ऐकतो, कोणी जर नाही ऐकला तर रेकॉर्डिंग करून एकमेकाला पाठवत असतो, पण आम्ही सर्वजण ऐकतो कार्यक्रम.
0: अरे वा, हे तर खूप छान आहे. म्हणजे ज्यांनी हा मिस केला त्यांना पण ऐकायला मिळतो.
1: हो ना.
0: आपल्या आवडीचं हे गीत ऐका. आकाशवाणीत फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो आकाशवाणी।
0: हेलो, आकाशवाणी कार्यक्रम।
1: हाँ गोपाळनाथ कर बोलेलो। शेती
0: गोपा जी, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात काय करता आपण? शेती करता? पाऊस पाणी कसं आहे सध्या?
1: पाणी चांगलंय, मस्त आहे, नंबर एक पाणी आहे सध्या।
0: म्हणजे शेतीला जेवढं हवं आहे, आवश्यक आहे, तितकं तर पाऊस पडलाय असं म्हणायचं।
1: हो तेवढा पाऊस तर आहे, नंबर एक आहे पाऊस।
0: कुठलं पीक घेता मग आपण?
1: हळद कापूस।
0: अच्छा, हळद पण आहे।
1: हो
0: मग आता शेतीचे काम करत असताना रेडिओ पण ऐकता?
1: हो
0: कुठले कुठले कार्यक्रम ऐकता आकाशवाणी परभणीचे?
1: हे हॅलो आकाशवाणी सोलरी।
0: अच्छा, फोन इन कार्यक्रम जास्त ऐकता,
1: हो
0: बाकीचे पण बरेच
1: आपली
0: कार्यक्रम
1: कसं
0: खूप छान असतात, कुठले ऐकता त्यापैकी?
1: शेतशिवार हे कार्यक्रम
0: शेतशिवार
1: गाता गाता रे मेरा दिल, एक ही फिल्म की गीत
0: आणि
1: नाचे।
0: शेतशिवार या कार्यक्रमामधून जी माहिती आम्ही देत असतो ती माहिती तुम्हाला खूप फायदेशीर ठरते ना?
1: हो खूप छान माहिती भेटते। हॅलो डॉक्टर आता नवीन कार्यक्रम ते
0: हो,
1: पण छान
0: आता
1: झालं
0: नवीन
1: सगळं।
0: सुरू झालेत तर।
1: आकाशवाणी केंद्राला भेट पण मी देते।
0: अच्छा, येऊन गेलेला आहे तुम्ही इथे?
1: हा आल तुम्ही
0: आज कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय?
1: खुद गरज मधलं जिंदगी का नाम दोस्ती।
0: अच्छा, दोस्तीवर आज गीत ऐकायचंय?
1: हो
0: मग मित्रांची नावं तर नक्कीच असतील,
1: हो हो
0: कुठल्या कुठल्या मित्रांना ऐकवायचंय आपल्याला हे गीत?
1: मला हे आपले परत आकाशवाणी केंद्राचे त्यांचे एक नाव घ्या आणि विवेक दुबे आणि अमोल दुबे।
0: आपल्या या सर्व मित्रांसोबत दोस्तीवरचं हे तुमच्या आवडीचं गीत ऐकवत आहोत आकाशवाणीत। आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद।

0: हॅलो हॅलो,
1: बोला।
0: आकाशवाणी कार्यक्रम
1: काळी चिंतामणी,
0: स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये.
1: वाडीहून बोलतोय, शिरोळ शहापूर.
0: गाणं कोणतं ऐकायचंय आज कार्यक्रमात आपल्याला?
1: दिल चित्रपटातलं.
0: दिल चित्रपटातलं?
1: हो, प्रिय प्रिय आहे ना गाणं ते.
0: अच्छा, नेहमी गाणे ऐकता?
1: हो, मोबाईलवर ऐकतो.
0: अच्छा, जास्त गाणे कुठली आवडतात, जुनी की नवी?
1: नवी नवी
0: नवी.
1: मेडियम लय जुने बी नाही, नवे बी नाही असले.
0: अच्छा, आता जे तुम्ही गाणं सांगितले ते तर 90 दशकातले, म्हणजे त्यावेळेसची गाणी सगळ्यात जास्त ऐकली जातात सगळीकडेच. ठीक आहे, आपण ऐकूयात दिल चित्रपटातलं आपल्या आवडीचं गीत. आकाशवाणीत फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो निर्मला जी, कशा
0: नमस्कार. हॅलो, आकाशवाणी कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. काय नाव आपलं? अरे
1: मी सारिका सचिन खाकरे नांदेडवरनं बोलती आहे.
0: वा, नांदेडवरून फोन लावलेला आहे आपण.
1: मी तुमचा कार्यक्रम सदैव ऐकते, खूप छान. आणि माझी फरमाइश आहे, वास्तव फिल्मचं गाणं आहे, मेरी
0: वास्तव.
1: दुनिया है तुझ में कहीं.
0: अरे वा, खूप छान. गाणे नेहमी ऐकता?
1: हा, नेहमी ऐकते
0: आवड
1: मला,
0: आहे म्हणजे गाण्याची खूप.
1: खूप खूप खूप आवड आहे. आणि तुमचा कार्यक्रम तर नियमित ऐकते.
0: धन्यवाद. आकाशवाणी परभणीचे कुठले कार्यक्रम ऐकता का कधी?
1: हा, कार्यक्रम ऐकते
0: हॅलोचा
1: दुसरे.
0: कार्यक्रम.
1: हा,
0: अच्छा, तुमचा पहिल्यांदाच फोन आहे ना हा कार्यक्रमामध्ये? अरे वा,
1: पहिल्यांदा
0: म्हणजे
1: फोन
0: आमच्या
1: पहिली
0: आकाशवाणी
1: वेळ.
0: परभणीला नवीन श्रोता जोडल्या गेलाय.
1: हो मॅडम.
0: तर वास्तव
1: आणि
0: चित्रपटातलं गीत ऐकायचंय. काय
1: चालेल
0: करता
1: चालेल,
0: आपण
1: वाटतं
0: सारिका जी?
1: सध्या मी बिझनेस करते छोटा फार, आणि तुला गाणे पण करते आहे.
0: अरे वा, तुम्ही गाणं
1: गाण्याची
0: पण
1: पण फार
0: म्हणता.
1: आवड आहे. बस बस, गाण्याची पण आवड आहे, छोटासा बिझनेस पण आहे, घरगुती बिझनेस करते आहे
0: अच्छा,
1: सध्या तर.
0: कशाचा
1: हा हा
0: व्यवसाय आहे?
1: वेफर्सचा, वेफर्सचा, वेफर.
0: वेफर्सचा. अरे
1: हा
0: वा,
1: हा
0: छान. म्हणजे व्यवसाय
1: वेफर्स
0: करून
1: मी तयार
0: गाण्याची
1: करते.
0: आवड पण जपता तुम्ही.
1: हा हा हा जपते जपते. हा
0: अरे
1: हो,
0: वा. आणि तुम्ही गाणं
1: वेफर्स.
0: म्हणता असंही म्हणतायत ना?
1: हा,
0: मग आज
1: गाणे
0: जे
1: पण
0: गाणं
1: म्हणतो मी.
0: ऐकायचंय तुम्हाला त्याच्या दोन
1: हा
0: लयनं तर
1: हा
0: म्हणून दाखवू शकता तुम्ही.
1: हा चालेल चालेल, काहीच हरकत नाही.

0: अरे वा,
1: चालेल ना?
0: खूप सुंदर खूप सुंदर गाणं म्हटलंय आपण. आणि एवढं छान गाणं
1: धन्यवाद.
0: म्हणता म्हणजे नक्कीच आवड असणार गाणं ऐकण्याची.
1: नक्की नक्की नक्की, फार आवड आहे.
0: तेव्हा तुमची आवड लक्षात घेऊन तुमच्या आवडीचं गीत आता ऐकवत आहोत. आपण
1: धन्यवाद.
0: कार्यक्रमात फोन केला, पहिल्यांदा आपला फोन लागलाय, फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले.

0: हेलो।
1: हेलो आकाशवाणी कार्यक्रम, बोला कौन बोलता?
0: हाँ नमस्ते भाई, नमस्ते। जय
1: नमस्ते, कौन बोलता अपन?
0: जय खान पठान बात कर रहे, परबोनिन बोले लो।
1: अच्छा, रहीम खान पठान जी।
0: हो लेडीसनंतर फोन लागला, हेलो आकाशवाणीला कार्यक्रम सुरू झाल्यापासून दुसरा कॉल झाला म्हणजे आम्हाला आनंद झाला, म्हणजे परभणी आकाशवाणी सगळ्याहून
1: तुम्ही तर आप
0: नंबर एक
1: म्हणजे
0: कार्यक्रम।
1: हॅलो आकाशवाणी मध्ये फोन करणारे फार जुने श्रोते आहात।
0: जुने जुने लय जुने श्रोते आहे।
1: मग आज कोणतं गीत
0: हाँ
1: ऐकायचे कार्यक्रमामध्ये?
0: आजच्या कार्यक्रमामध्ये बैठ मेरे पास तुझे देखता रहो हे चित्रपटातलं गीत ऐकायचं मला।
1: अच्छा, हे गीत
0: तकदीर
1: ऐकायचंय।
0: तकदीर तकदीर म्हणजे कसं, थाली दिवसानंतर आकाशवाणी सुरू झाली म्हणतात म्हणता ना, थाली थालीत केक आणि परभणी आकाशवाणी सर्वांनो नंबर एक।
1: धन्यवाद,
0: जुने
1: आपल्यासारखे
0: आणि
1: श्रोते
0: जुने
1: आहेत म्हणून तर आम्हाला छान वाटतं।
0: नाही असं वाटू लागलं आमचं की काहीतरी आता इतक्या दिवसापासून जे लॉकडाऊन लागला तसा तर कधी नाही लागावा, आपल्या भारतामध्ये अशी अडचण कधीच नाही येवा अशी प्रार्थना आणि दुआ आहे आमची की आपले चांगले देशचे चांगले नागरिक सुरक्षित आणि चांगले राहावं अशी आमची नम्र विनंती आहे। म्हणजे सगळे श्रोते लांब लांब आपली म्हणजे शुभवाणी लाभवाणी परभणी आकाशवाणी जगामध्ये आपल्या सगळ्या चलती आहे आणि त्याच्यामधून माध्यमातून नवीन नवीन जे श्रोते आहेत ते सगळे भेटतात आणि त्यांची मुलाखत पण होती, आम्हाला चांगली माहिती भेटते आकाशवाणीच्या माध्यमातून।
1: अगदी बरोबर आहे, कारण मध्ये हे कार्यक्रम बंद असल्यामुळे श्रोत्यांशी जोडता येत नव्हतं आकाशवाणीला पण।
0: आता जोडला म्हणजे
1: आता
0: फार
1: परत
0: आनंद
1: एकदा
0: झाला।
1: आकाशवाणी श्रोत्यांशी जोडल्या गेली आहे फोनच्या माध्यमातून।
0: हा एक शेर आमच्या लक्षात आलेला आहे, यहाँ वहाँ मिले वतन हमारा, यहाँ वहाँ मिले वतन हमारा, ये नई मंजिले ये कांटों से है इसे बचाओ।
1: अरे वा, 15 ऑगस्ट जवळ
0: चांगले
1: येते आहे आता, स्वातंत्र्य
0: आपण
1: दिन।
0: चांगले देश के चांगले का नागरिक आहे, आपला कर्तव्य आहे, वाटाणा जाऊ लागले आपल्या ताटामध्ये कोवा नोकदार पत्थर येते कुठं काटे येते कुठं फास येते त्याला बाजून हटून जाणं हे आमची इन्सानियतचे माध्यम आहे।
1: बरोबर,
0: त्याच्यामुळे ते तकदीर चित्रपटातलं आम्हाला गीत ऐकायचंय। आमच्या संघ आहे सय्यद चारू मोठ्या मारुतीचे अनंता नगर साडे।
1: सगळे मिळून नक्की ऐका हे तुमच्या आवडीचं गीत। आकाशवाणीत आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद।

कर शो थे हो असा होता आजचा आपला हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमामध्ये आपल्याशी दूरध्वनीवर संवाद साधला होता निरुपमा धामणगावकर यांनी. गीता आपल्यापर्यंत पोहोचवली होती भास्कर थोरात यांनी. तर कार्यक्रमाचे सादर करते होते सदानंद कांबळी. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, आत्ताच आपण फोन फरमाईशवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमामध्ये सहभाग होता निरुपमा धामणगावकर यांचा, निर्मिती सहाय्य होतं भास्कर थोरात यांचं, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स या मध्यम लहरींवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आता दुपारचे 12 वाजत आहेत. महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला महिला भगिनींसाठीचा वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर लगेचच एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता.

0: आकाशवाणी पुणे केंद्र प्रसारित करत आहोत वनिता मंडळ. वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, अनेक वर्षापासून काही क्षेत्र ही केवळ पुरुषांचीच आहेत अशी समाजात एक समजूत रुजलेली होती. वारसा भ्रमंती हे त्यापैकीच एक क्षेत्र. पण काळ बदलत आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. इतिहास, संस्कृती आणि वारसा जपण्याचं कामही त्या तितक्याच विश्वासानं आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं करतायत. आज अशाच एका प्रेरणादायी मैत्रिणीला मी तुमच्या भेटीला घेऊन आलेले आहे. वारसा भ्रमंतीच्या क्षेत्रात त्यांची स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांचा प्रवास, अनुभव आणि यशाची कहाणी नक्कीच अनेक महिलांना प्रेरणा देणारी ठरेल. विशेषतः या क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ही मुलाखत खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग ऐकूया वारसा सहली करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, पुण्याच्या प्रत्येक वाड्याशी, प्रत्येक पेठेशी आणि प्रत्येक दगडाशी इतिहासाची नाळ जोडणाऱ्या हेरिटेज वॉक अर्थातच वारसा भ्रमंतीच्या अभ्यासू आणि संवेदनशील मार्गदर्शक अर्चना वैद्य आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. अर्चनाताई, या भ्रमणकोश या अनुभवाधारित वारसा आणि सांस्कृतिक शिक्षण उपक्रमाच्या संस्थापिका आहेत. त्यांनी रसायनशास्त्र विषयात BSc इग्नूमधून, अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंटचा डिप्लोमा, तसंच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडोलॉजी म्हणजेच भारतीय इतिहास, संस्कृती आणि परंपरांचा अभ्यास या विषयात डिप्लोमा केलेला आहे. शालेय शिक्षिका म्हणून 15 वर्षांहून अधिक अनुभव त्यांना आहे. सर्वोत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार लाभलेल्या अर्चना वैद्य यांना इतिहास, कथा सांगण्याची कला आणि शिक्षण यांची विशेष आवड आहे. या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम साधत त्या विद्यार्थी, पालक आणि नागरिकांसाठी वारसा भ्रमंती आयोजित करतात, ज्या केवळ माहिती देत नाहीत तर प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास आणि संस्कृती जिवंतपणे उलगडून दाखवतात. आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. अर्चनाताई, आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: अर्चनाताई, आज तुम्ही अनेक लोकांना वारसा भ्रमंतीतून इतिहास अनुभवायला शिकवत आहात, पण या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि इतिहास आणि वारशाची गोडी तुम्हाला नेमकी कधी लागली? कारण तुमचं शिक्षण मी बघितलं तर तुम्ही आधी BSc झालेले आहात, मग चाइल्डहूड डेव्हलपमेंटचा डिप्लोमा केलेला आहे आणि मग नंतर इंडोलॉजीमध्ये तुम्ही डिप्लोमा पूर्ण केला. तर तुमची सुरुवात नेमकी कधी झाली?
1: हां, तर जसं तुम्ही सांगितलं तर मी टीचर होते 15 वर्ष आणि खरं सांगायला गेलं तर शाळेत मला इतिहास हा कधीच आवडलेला विषय नाहीये. आणि जेव्हा मी ॲज अ टीचर रिझाईन केलं त्याच्यानंतर डोक्यात नक्कीच असं होतं की आपण काहीतरी मुलांसाठी करावं. आणि मग तो माझा एक वेगळा प्रवास चालू झाला. आधी प्लेग्रुप चालू करू वगैरे अशा बऱ्याच गोष्टी चालू होत्या. पण मग मी एका ट्रॅव्हल कंपनीला ॲज अ पार्टनर जॉईन झाले. तिथे काही मुलांसाठी एक्सपिरियन्शियल लर्निंग कॅम्प्स केले. मुलांना त्या त्या जागेवर घेऊन जाणं, तिकडची माहिती देणं, हँड्स ऑन असा प्रकार होता तो. पण त्या दरम्यान काय झालं की एक टेम्पल टूर केली सिनियर सिटीजनसाठी. आणि तेव्हा खरं मला मंदिरांची ओळख झाली. म्हणजे मंदिरं कशी बघावी हे मला आमच्याबरोबर जे एक्सपर्ट होते त्यांच्याकडनं कळलं. आणि मग मी काही गोष्टी वाचायला लागले आणि मग त्यातनं खरं ही आवड निर्माण झाली. आणि मग मी इंडोलॉजीचा आपल्या टिळक महाराष्ट्र विद्यालयातनं डिप्लोमा केला 1 वर्षाचा. आणि अशा रीतीनं खरं पुण्याची हळूहळू हळू ओळख मला व्हायला लागली. आणि मग मी 2024 माझी स्वतःची कंपनी स्टार्ट केली.
0: अच्छा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांना भ्रमंतीसाठी घेऊन जात आहात. आधी मुलांपासून सुरुवात केली भ्रमंती?
1: नाही, मोठ्यांना. खरं तर मोठ्यांपासून सुरुवात झालेली आहे आणि मुलांपर्यंत पोचावं अशी माझी खूप इच्छा आहे. आत्ता कुठेतरी काही काही वॉक्सना दोन तीन मुलं अशी यंगस्टर्स म्हणा किंवा लहान मुलं येतात.
0: बरोबर. ताई, मला सांगा, आपण पुण्यात राहतो, रोज रस्त्यांवरून फिरतो, अनेक वास्तू आपण बघत असतो, पण शहर चालत वाचावं लागतं असं म्हणतात, तर पुणे वाचणं म्हणजे नेमकं काय तुमच्या मते?
1: मला काय वाटतं की प्रत्येक गल्ली किंवा अगदी प्रत्येक घर जरी बघितलं तर त्याच्या मागे काहीतरी इतिहास असतो, काहीतरी एखादी गोष्ट असते. त्याच पद्धतीनं पुण्याबद्दल मलाही वाटलं. म्हणजे पूर्वी जेव्हा मी मंडईत जायचे तर फक्त भाजी किंवा शॉपिंगसाठी तुळशीबागेत. पण जसं जसं मी हा कोर्स केला, मला हेरिटेजबद्दल माहिती व्हायला

लागली. मला अगदी प्रत्येक गोष्ट फॅसिनेट करत होती की किती छान आहे ही गोष्ट, मला ही माहितीच नव्हते. असं करत करत बेसिकली मी चालत चालत, म्हणजे आता कधीही मला वेळ मिळाला की मी जाते, गावात जाते, कसबा पेठेत फिरते. तांबटाळी जी मला माहिती नव्हती, जिथे अजूनही ती त्यांची कला, त्या कशा पद्धतीनं भांडी तयार करतात, हे सगळं खूप फॅसिनेटिंग होतं माझ्यासाठी. आणि पेठेत जेव्हा मी फिरायला लागले, मला असं वाटलं अरे किती जुने जुने वाडे आहेत. तर मग हळूहळू म्हणजे मी स्वतः जेव्हा आपण एखादी गोष्ट तिथे जातो, क्युरिओसिटी वाढते आणि आपल्याला ओळख त्या

0: पुण्यातल्या कुठल्या जागेनं किंवा गल्लीनं तुम्हाला पहिल्यांदा असं प्रेमात पडलं किंवा तिथे गेल्यावर पहिल्यांदा असं वाटलं की याचा अगदी अभ्यास करायला हवा?
1: म्हणजे खरंच जसं मी आता म्हटलं की तांबटाई कसबा पेठेत गेल्यानंतर मला अगदी तिकडच्या सगळ्या छोट्या छोट्या गल्ल्या प्रचंड आवडतात, कारण तिथे अजूनही जुने वाडे आहेत काही. म्हणजे तिथं जे तांबटांचं जे देऊळ आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे, त्यांची कुलदैवत आहे ती, तर ती 100 वर्षापूर्वीचं ते देऊळ आहे.
0: बरोबर. ते देऊळ आवडलं तुम्हाला आणि त्या देवळाचं काय तुम्हाला सौंदर्य भावलं?
1: हा, त्या देवळात गेल्यानंतर तिकडचं जे बांधकाम आहे म्हणजे लाकडी अगदी म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीनं आतलं बांधकाम आहे तिथलं, आणि तिकडची जी देवी आहे ती बघितल्यानंतरच आपल्याला खूपच प्रसन्न वाटतं. म्हणजे आणि अजून एक वैशिष्ट्य आहे की तिथला जो गणपती आहे, तिथे दरवर्षी जो गणपती बसवतात, शमीच्या लाकडाने बनवलेला तो गणपती तिथे आहे.
0: अरे
1: हो. आणि गणपतीच्या दरम्यान ती मूर्ती जी आहे ती ठेवतात.
0: हो,
1: तर ते खूप छान वाटलं मला की ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण आपल्याला माहिती
0: नाही. शमीचा गणपती हे मी कधी ऐकलं नव्हतं आणि त्या निमित्ताने तुमच्याकडून मला पण माहिती
1: मिळाली. हो, तर ते खूप छान आहे. आणि मुळात लाकडी बांधकाम म्हणल्यानंतर आपल्याला अगदी पेशव्यांच्या काळातली आठवण होते.
0: कोरीव काम, अगदी 100 वर्षापासून लाकडाचं काम त्यांनी एवढं जतन करून ठेवणं
1: आणि बाल्कनी वगैरे. हा, वरती त्यांचा एक हॉल आहे जिथं त्यांचे छोटे छोटे कार्यक्रम होतात. आणि तिकडची बाल्कनी वगैरे बघितल्या किंवा तिकडचे जे ग्रिल आपण जे बघतो तर तेव्हाचं बांधकाम आहे असं जाणवतो, कारण तिथे काही असे कार्विंग्स आहेत ते राणी एलिझाबेथ किंवा लक्षात येतं की हे तसं काहीतरी तेव्हाचं. हा, जर आपण ह्या गोष्टी नीट बघत नाही पण बघितल्यानंतर लक्षात येतं की हे असं काहीतरी
0: कुठेतरी पगडा असतो ना त्या काळातला, एक जण काहीतरी खून ठेवून जातो.
1: अगदी अगदी. तर ते तिथे दिसतं मात्र तिकडच्या.
0: तुम्हाला दुसऱ्या लोकांना भ्रमंतीसाठी न्यायचं तर तुम्हाला हा एवढा मोठा खूप अभ्यास करायला लागतो, अर्थात ही तुमची आवडच आहे. त्यासाठी तुम्ही आधी बरंच फिरत असाल, तुम्ही लिस्ट करत असाल साधारण की पुण्यात काय काय बघितलं याची, आणि त्यानुसार तुम्ही अरेंज करत असाल टूर त्याची. तर कोणत्या कोणत्या जागा तुम्ही पुण्यामधल्या लोकांना दाखवता तुमच्या या भ्रमणात?
1: बरोबर. आता माझं एक होतं की म्हणजे आपण शनिवारवाडा हा अगदीच आपल्याला माहिती आहे, म्हणजे पुणे म्हणलं की शनिवारवाडा, तर ती तर वास्तू अशी आहे की जी लोकांना अगदी बघायचीच असते. पण अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी रामनवमीला राम मंदिर, फक्त 5 राम मंदिरं, आपली जुनी राम मंदिर असा एक वॉक घेते. अर्थात माझ्यावर पण एक्सपर्ट असतात त्यावेळेला, कारण अगदी आपल्याला जर चांगली माहिती हवी असेल तर असे लोक आपल्या बरोबर लागतात. तर त्या याच्यामध्ये 5 जी राम मंदिरं मी घेतली आहे ती साधारण 17व्या किंवा 18व्या शतकातली मंदिरं आहेत. म्हणजे तुळशीबागेतलं राम मंदिर आहेच, त्याच्यानंतर मंडईच्या पुढे गेल्यानंतर काही 2-3 आहेत, रहाळकर राम मंदिर आहे, 11 मारुतीचं एक देऊळ आहे जिथे खूप जुनं रामाचं मंदिर आहे, ते वाड्यात आहे. अशी मंदिरं, ती 5 मंदिरं त्या हेरिटेज वॉकमध्ये कव्हर केली जातात. हां, तर असे आहे. त्याच्यानंतर ओल्ड सिटी वॉक म्हणल्यानंतर पुण्यातला सगळ्यात जुनं पेठ, जुनी पेठ म्हणजे कसबा पेठ, तर त्या कसबा पेठेतला पूर्ण वॉक, तिकडचे जुने वास्तू, म्हणजे जर आपण बघायला गेलं तर कुंभार आई जी आहे ती पुण्यातली सगळ्यात जुनी वास्तू आहे, म्हणजे कसबा पेठ आणि ती कुंभाराळी, तर हे जुनं आणि त्याच्यानंतर तांबटाळी. तर तिथे एक देऊळ आहे जे त्या काळात म्हणजे 17व्या शतकातलं देऊळ आहे. तर अशी ती कसबा पेठेतली पेठेतलं हेरिटेज वॉक असतं. त्याच्यानंतर गणपतीमध्ये गणपती हेरिटेज वॉक असतो. आता गणपती हेरिटेज वॉक म्हणल्यानंतर 5 फक्त मानाचे गणपती नाही, पण त्याच्यामध्ये गणपतीची ओळख हे सगळं त्याच्यामध्ये.
0: मगाशी जे म्हणालात की जो गणपती शमीच्या लाकडापासून होतो, तर तो गणपती मला असं वाटतं ह्याच्यात कव्हर होत असेल. दरवेळेला मला असं वाटतं तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर फिरताना तुम्हालाही काही नवीन नवीन गोष्टी प्रत्येक वेळेला कळत असेल. तुम्हाला अशी कोणती गोष्ट नव्यानं पुन्हा कळली किंवा त्याच्या मागची एखादी गोष्ट ती तुम्हाला नवीन कळली? कारण तुम्ही म्हणालात की तुमच्या बरोबर काही तज्ज्ञ पण असतात.
1: आपल्याला माहितीये की आपल्या इथे बऱ्याच मंदिरांची नावं वेगळी आहेत. आता बटाट्या मारुती म्हणून शनिवारवाड्याच्या जवळ एक मारुती आहे. तर जेव्हा हे वेगळी नावं कशी पडली याच्या मागे पण एक इतिहास किंवा एक गोष्ट असते. तर पूर्वी शनिवारवाडा जो होता त्याच्या समोर मंडई भरायची, तर तिथे बटाटे विकले जायचे, म्हणून तिथं जो मारुती आहे त्याला बटाट्या मारुती असं म्हणतात. त्यानंतर तुळशीबाग राम मंदिर आहे, तिथे खरकट्या मारुती आहे. तर खरकट्या मारुती का, कारण पूर्वी जेव्हा लोक त्या मंदिरात किंवा तिथे जेव्हा जेवायची तर ती जे पत्रावळी

0: किंवा ह्या गोष्टी तिथे सोडून जायचे, तर ते खरकट पडलेलं असं असायचं म्हणून तिला खरकट्यावर होती. अशा गोष्टी ह्या आता मला ह्या एक दोन वर्षात कळायला लागल्यात की अशा गोष्टी आहेत आपल्याकडे बरच.
1: अच्छा, आणि हे जे वॉक आहे ह्याला किती तास लागतात का, दिवस पूर्ण लागतो सगळं फिरण्यासाठी?
0: नाही, हे वॉक आपले 2-2.5 तासामध्ये पूर्ण होतं, 2.5 तास मॅक्सिमम.
1: 2-2.5 तास लोकांना मंत्रमुग्ध करणं किंवा त्यांना सगळी माहिती देणं हे नक्कीच स्किल असेल. तर तुम्ही कसं त्यांना गुंतवून ठेवता किंवा त्याच्यात कसं त्यांना रमवता?
0: हा, तर गोष्टी बेसिकली ह्या आपल्याला गोष्ट म्हणल्यानंतर खूप छान वाटतं ऐकायला. नुसतं आपण त्याच्याबद्दलची माहिती देत राहिलो तर नाही आवडणार. ह्याच्यामधल्या फॅसिनेटिंग फॅक्ट्स काय आहे ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात, की काहीतरी मजेशीर गोष्ट सांगणे त्याबद्दलची. तर असं जेव्हा आपण त्यांना चालता चालता चालता गोष्टी स्वरूपात काही माहिती देतो ती जास्त इंटरेस्टिंग होते, आणि मग लोक अरे हो मला माहितीच नव्हती ही गोष्ट. तर अशा गोष्टी स्वरूपात जेव्हा आपण सांगतो तेव्हा जास्ती फॅसिनेटिंग ते वाटतात असं मला वाटतं.
1: बरोबर. आतापर्यंत आपण ना वास्तूचं बोललो किंवा देवळांचं बोललो, आळीचं बोललो. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही कुंभाराळीमध्ये जाता किंवा वस्त्रोद्योग तुम्ही बघायला जात असलात तर ते वस्त्रोद्योग किंवा ते कसं करतात ते बघायला मिळतं. त्यामुळे तर त्यांची ती संस्कृती, त्यांचं बनवणं, ते पण तुम्ही समावेश करता का त्या सगळ्या गोष्टींचा हेरिटेज वॉक मध्ये?
0: हो, म्हणजे आता मी हे पुण्यातलंच सांगते, पण म्हणजे पुण्यात तर आहेच, पण आता मी फक्त पुणे नाही तर महाराष्ट्रातल्या अजून काही जागा अशा पण एक्सप्लोअर केल्या आहेत. तर आता बेसिकली आपण जेव्हा थेऊरला जातो तर आपली जी म्हणजे तुम्ही टेक्स्टाईल म्हणलात म्हणून, म्हणजे आता संस्कृती म्हणल्यानंतर किंवा आपला देश किंवा आपल्या आपलं कल्चर म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये खूप गोष्टी, म्हणजे फूड वॉक्स पण मी चालू केलेले आहेत.
1: हा,
0: पुण्यात सगळ्यात जुना अमृततुल्य चहा, तिथनं खरं अमृततुल्य हा प्रकार आपल्या इथे चालू झाला. तर तिथे त्या फूड वॉक मध्ये मी सुरुवात त्या फूड वॉक तिथून करते, आणि मिसळ जी आता 100 वर्ष जुनी आहे. तर अशा ज्या जुन्या जुन्या गोष्टी जेवढ्या आपल्याला म्हणजे मला बघून त्या लोकांशी बोलता येईल या पद्धतीनं मी ते फूड वॉक्स पण चालू केलेत. आणि टेक्स्टाईल्स आता मी करते, म्हणजे पैठण मी स्वतः जाऊन आले पैठणला किंवा येवल्याला जाऊन आले, तर तिकडे वीव्स कसे पैठणी ही कशी तयार होते त्या लोकांना भेटून, तर असेही मी आता काही छोटे छोटे 2-2 दिवसाचे प्रोग्राम्स पण चालू करते.
1: बरोबर.
0: की 2-2 दिवसाच्या
1: तिथल्या आजूबाजूचं बघणं आणि तिथली संस्कृती की जे काय तिथे प्रसिद्ध आहे पैठणीचं, त्याचंही तुम्ही या वॉक मध्ये त्याच लोकांना माहिती देणार आहात.
0: आणि थेऊरला जसं मी म्हटलं की थेऊरचा गणपती आहे, पण तिथे आपल्या ज्या पुणेरी साड्या ज्या म्हणतो आपण पुणेरी साडी त्या बनतात साड्या, तर तिथेही मी घेऊन गेलेली आहे लोकांना की त्या कशा पद्धतीनं त्या मशीन्सवरती तयार करतात. तिथे आता मशीन्स आहेत पण त्या मशीन्सवर त्या कशा साड्या तयार होतात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक कुठल्या तरी ट्रिपमध्ये ऍड करणं हे मी बघत असते की आपल्याला.
1: आणि आपण ज्या वेळेला एकदा भेटलो होतो त्यावेळेला मला तुम्ही सांगितले की साडी भ्रमंती केली होती तुम्ही, हेरिटेज वॉक केलं होतं, त्याबद्दल सांगा ना.
0: हा, तर आपली संस्कृती म्हणल्यावर साडी ही आहेच आपल्या संस्कृतीमध्ये, आणि मला स्वतःला साड्या अतिशय आवडतात, त्याची माहिती पण मी जेवढी शक्य तेवढी गोळा करत असते वेगळ्या वेगळ्या साड्यांची. तर आता कसं होतं की हेरिटेज वॉक्स होतात किंवा नुसते साडी वॉक होतात, बऱ्यापैकी आता आपल्यामध्ये अवेअरनेस आलाय, खूप रन्स पण होतात, बायका साड्यांमध्ये जॉगिंग किंवा रनिंग वगैरे पण करतात. तर माझ्या डोक्यात काय आलं की आपण हेरिटेज वॉक करतोय तर का नाही, म्हणजे मी हे चालूच केलं 8 मार्चला वुमेन्स डेला, की बायकांनी यावं छान साडी मध्ये आणि त्या वस्तूशी त्यांना माहिती करून द्यायची त्यावेळेला, म्हणजे गप्पाही होतात, एक वेगळा फील येतो. आणि मी खरं सांगते की जेव्हा मी पहिला लॉन्च केला तर माझ्या 5 असे हेरिटेज वॉक झालेत. मी सदाशिव पेठेत केलेला आहे, मंडई तुळशी बघा असं केलंय, पाताळेश्वर केलेला आहे जिथे बायका अगदी 7 वाजता छान साड्या नेसून येतात आणि जिथे जिथे घेऊन जाते तिकडची माहिती देणं, आणि त्या तो एक वेगळाच फील आणि खूप छान वाटतं. म्हणजे ह्याच्यामध्ये हा आणि कॉम्बिनेशन झालं, आपला कल्चर आपण दाखवतो आहे थ्रू साड्या, त्यामुळे ते मला एक वेगळं.
1: आणि खरं सांगायचं तर तुम्ही हेरिटेज वॉक थ्रू आपलं हे सगळं परंपरा किंवा संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचाच प्रयत्न करत आहात, ते जतन करण्याचा प्रयत्न करत आहात. तर ही वस्त्रांची किंवा आपल्या कपड्यांची संस्कृती पण एक प्रकारे जतनच आहात असं मी म्हणू शकते. आणि फूड वॉक पण घेतात, त्यावेळेला तुमच्या पुढे सर्वात मोठं आव्हान काय असतं?
0: चॅलेंजेस म्हणलं तर काही वेळेला कसं होतं की ते कोऑर्डिनेशन खूप करावं लागतं, त्यावेळेलाच तो वॉक संपणं किंवा एखादा वाडा आता मला दाखवायचा आहे, पण कधी कधी तिकडचे जे ओनर आहेत ते कॉपरेट नाही करत.

0: किंवा त्यांना आत जाऊन तो वाडा
1: मालमत्ता त्यांना दाखवायचं असतं लोकांना.
0: किंवा एखाद तर मला असा अनुभव आलाय की मी एका वाड्यात गेले होते, खूप छान होता ऍक्च्युली तो वाडा, तर एक बाई होत्या तिकडे, तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्ही फोटो काढायला फक्त आला असाल तर इथे अजिबात यायचं नाही म्हणून. हा म्हणजे असं खरं तर त्यांची पण चूक नाही, कारण हल्ली फोटोग्राफी आणि ह्यामुळं कसं होतं की त्यांची मे बी ती जी
1: सुरक्षित त्यांना भीती. हा
0: पण हे चॅलेंजेस येतात की जेव्हा आपण परमिशन घेतो तर काही वेळेला होतं की पटकन ती लोक हो म्हणत नाहीत. ती गोष्ट मी त्या माझ्या वॉकमध्ये नाही इन्क्लूड करू शकत.
1: म्हणजे याच्या आधी तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन परवानगी घेऊन वेळ घेऊन तुम्हाला मग लोकांना तुमच्या बरोबरच्या तिथे न्यायला लागत असेल.
0: हो अगदीच
1: बरोबर आहे. आणि त्या कुठे ऐतिहासिक वास्तू बघताना जसं आपण बघतो की किल्ले बघताना आपल्याला दुःख होतं की लोकांनी इतक्या प्रकारे कचरा टाकलेला असतो, किंवा आपण किती वेगळ्या हेतूनी खरं तर तो किल्ला बघायला जात असतो आणि हे अगदी अतिशय विचित्र दृश्य आपल्याला बघायला मिळतं, कुठेतरी थुंकलेलं असतं. अशा काही वास्तू किंवा तुम्ही जाता गल्ल्यांमध्ये त्यावेळेला तुम्हाला असं दुःख होतं का की अरे इतकी जुनी परंपरा आहे पण ती त्यांनी जतनच नाही केलेली?
0: म्हणजे हा प्रश्न मला वाटतं विचारायलाच हवा होता, कारण खरंच मला असं होतं की आपण म्हणजे आता काही काही वेळेला फॉरेन डेलिगेट्स पण येतात, म्हणजे असे कुठल्या कंपनीजमधनं आले तर मी त्यांना घेऊन जाते, तर मला सगळ्यात आधी वाटतं की शनिवारवाडा, म्हणजे तो आतून इतका सुंदर, अर्थात आता आपण त्याच्याबद्दलची माहिती देऊ शकतो पण बाहेर अनक्लीन वाटतात त्या जागा, म्हणजे अजूनही सौंदर्य वाढवू शकतो आपण शनिवारवाड्याचं, हा अवेअरनेस असणं मला वाटतं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. खरंच आपण अशा ऐतिहासिक वास्तूंना जेव्हा भेट देतो त्यावेळेला त्याचं पावित्र्य राखणंही बघायला येणाऱ्या लोकांनी राखलं पाहिजे. आता जर आपण हेरिटेज वॉकला जायचं म्हणलं तर तुम्ही कोणती तीन स्थळं अशी पटकन सांगाल की जाऊच या बघायला असं?
0: एक तर तुळशीबागेतलं राम मंदिर, आपली मंडई, म्हणजे ती आपण नुसतं भाजी आणायला म्हणून किंवा त्याच्यासाठी जातो, पण
1: मंडईत तुम्ही काय नव्यानं बघितलं?
0: मंडईत बेसिकली मंडई ही इंग्रजांनी बांधलेली आहे, पण त्याचं जर आपण आर्किटेक्चर बघितलं ना तर ते त्या पद्धतीचं आर्किटेक्चर आपण बघतच नाही, आपण फक्त भाज्या आणायला म्हणून किंवा विकत घ्यायला म्हणून जातो, पण तिकडचं आर्किटेक्चर खूप वेगळं आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे जर आपण निरखून पाहिलं ना एक एक जे कमानी आहेत तिकडे जेव्हा आपण आत जातो त्याचं पूर्ण आर्किटेक्चरच वेगळं आहे.
1: मी जेव्हा मंडईत गेले होते ना तेव्हा काही ठिकाणी बघितलं मी की ते त्यांचे लाकडी बॉक्स टाईप असे आहेत, त्यांचे खूप चांगल्या प्रतीचं लाकूड आहे ते, आणि त्याच्या खाली असे कप्पे त्यांना दिलेले आहेत, ते
0: स्टोरेज
1: साठीच केलेलं आहे, ते खूप जुनं असावं बहुतेक, त्याला कुलप पण असतात ज्याच्यात ते त्यांचं सामान ठेवून घरी जातात, मला अजूनही काही ठिकाणी
0: आहे आहे. या सगळ्या गोष्टी आपण नाहीच बघत ना, पण ते आहे. अजून एक सांगते, आपण जेव्हा पाताळेश्वर इकडे जातो तर खूपदा कसं होतं की जेव्हा आपल्याला माहिती कोणी देत नाही आपण नुसते जाऊन ती वास्तू फक्त बघून येतो, म्हणजे आपण लक्ष देत नाही काही गोष्टींकडे. आपण जर पाताळेश्वरला गेलो तर खाली जी फरशी आहे तिथे तर तिथे आपल्याला काही जुने खेळ त्यावेळेस जे खेळत असतील तर ते कोरलेले आहेत, म्हणजे ते कार्विंग्स तिथे आपल्याला दिसतील, तर हे आपण असंच गेलो तर बघणार नाही. हे तर ते खेळ जर आपण नीट निरखून बघितलं तर तिथे अजून तिथे आपल्याला हे माहिती हा की हे त्यावेळेला असेल किंवा नुसती पावलं अशी कार्व केलेली आहेत, तर अशा गोष्टी तिथे. त्याच्यानंतर काही पूर्ण न झालेले कार्विंग्स आहेत, आपण जर हंपीला गेलो किंवा आपण अजंता एलोरा गेलो तर आपल्याला ती मूर्ती व्यवस्थित दिसते, तर इथे जर गेलो तर तिथे आता जेव्हा माहिती देतो आपल्याला हे दाखवायचं तर आपण टॉर्च घेऊन त्या गोष्टी दाखवतो आणि तिथे ते कार्विंग्स इनकम्प्लीट आहेत, म्हणजे आपल्याला असं नीट बघितल्यावर आपण इंटरप्रेट करतो की हा बहुतेक इथे हत्ती कोरायचा असेल किंवा असं हे म्हणजे ह्याचा अर्थ की ते कुठेतरी अडथळा आलेला थांबला गेला त्यावेळेला, तर अशा इंटरप्रिटेशन आपल्याला ह्या वास्तूंमधनं करता येतात. आता जर आपण कसबा गणपतीला गेलो, गुर्जर म्हणून ज्यांचा तो गणपती आहे तर ते इंडी म्हणजे कर्नाटकाहून त्यांचा गणपती घेऊन आले होते. आतलं जे बांधकाम आहे आपण गर्भगृह जे म्हणतो तर ते आहे शिवाजी महाराजांच्या म्हणजे दगडी बांधकाम आहे आणि बाहेरचं ते पेशव्यांनी कम्प्लीट केलेलं त्यामुळे ते लाकडी बांधकाम आहे बाहेरचं जे आहे. अशा काही गोष्टी आहेत.
1: अच्छा अर्चना, तुमच्या मते हेरिटेज वॉक ही केवळ पर्यटनाची संकल्पना आहे की आपल्या सांस्कृतिक ओळखीशी जोडणारा एक जिवंत संवाद आहे, काय वाटतं तुम्हाला?

0: तर आपल्या संस्कृतीची ओळख ही नक्कीच हेरिटेज वॉक मधनं होते का? नुसतंच वॉक हा प्रकार होत नाही, तर त्याच्यामध्ये खूप खूप गोष्टी येतात. आपले पूर्वज कसे होते किंवा त्यांचं राहणीमान कसं होतं, त्या काळी ती लोक कशी राहत असतील, आणि हे आपोआप प्रश्न आपल्याला पडायला लागतात जेव्हा आपण त्या अगदी जवळून ती वास्तू बघतो. त्यामुळे हे मला वाटतं की संस्कृतीशी संवाद साधणंच होईल जास्त.
1: नक्कीच नक्कीच, आणि हा जिवंत संवादच आहे की जो पुढे चालू राहणार आहे. तुम्ही जेव्हा हेरिटेज वॉक ऑर्गनाइज करता त्यावेळेला साधारण कोणत्या एजची आणि कोणत्या आवडीची किंवा शिक्षण घेणारी असतात का?
0: हा, ज्या लोकांना माहिती करून घ्यायची आहे, आवडतं काहीतरी शिकायला नवीन ऐकायला, खूपदा त्यांचे प्रश्नांवरनं लक्षात येतं की अरे यांना खूप म्हणजे आवडतंय किंवा यांना माहिती करून घ्यायची आहे त्या गोष्टीची, तर साधारण 40 ते 55 म्हणू शकतो ह्या एज ग्रुपमधली लोकं. आणि हेरिटेज जे गणपती वॉक म्हणते त्याला तर माझ्या मुंबईहून पण लोक आलेली आहेत त्या वॉक्सना.
1: वाटल्या बात आहे, म्हणजे पुणे म्हणजे संस्कृती पण आहे, ऐतिहासिक परंपरा पण आहे आणि विद्येचं माहेरघर पण आहे. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येत आहोत, मला सांगा तुमचं आता भविष्यात तुमच्या काय योजना आहेत.
0: रिसेंटली मी कर्नाटकात गेले होते, तर तिकडे येल्लापूर म्हणून एक जागा आहे, तर तिथे अजूनही काही असे ट्राईब्स आहेत म्हणजे ज्यांना सिद्धी म्हणतात, हे साऊथ आफ्रिकेहून पोर्तुगीजनी त्यावेळेला त्यांना स्लेव्स म्हणून इथे कामासाठी म्हणून आणलेलं होतं, त्यांच्या पिढ्या अजूनही आपल्याला दिसतात. आणि हे बघितल्यावर आपल्याला अगदी लक्षात येईल की ही साऊथ आफ्रिकन दिसतात, म्हणजे तिकडचीच लोक इथे कळतं, फक्त त्यांची वेशभूषा आपल्यासारखी आहे, आता साड्या नेसतात किंवा असे, पण त्यांचं एकंदरीत आपण जर चेहरा बघितला, केस बघितले, तर ती तशीच दिसतात.
1: आणि भाषा कोणती?
0: भाषा ती लोक ना मराठी आणि कन्नड असं मिक्स कोंकणी आहे, कारण मी त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायला गेले पण जेव्हा त्यांनी सांगितलं की कोंकणी आणि त्याच्यात मराठी शब्द मला कळले, मी म्हणलं की अरे आपल्याला हे समजतं ते काय बोलतात, त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला सोपं गेलं आणि त्यांनाही मला म्हणजे जे काय मी विचारत होते तर ते व्यवस्थित मला उत्तरं देत होती. तर तिथे गेल्यानंतर मला म्हणजे आपल्याला ना खूप रिअलायझेशन्स होतात, तर त्यावेळेला मी त्यांना काही गोष्टी विचारत होते तर ते म्हणले की मॅडम मी तुम्हाला आमच्या ग्रामदैवत जो असतो, प्रत्येक गावाचा एक दैवत असतो, तर ते दाखवायला घेऊन जातात, ते जंगलातच होतं. आणि हे जे सिद्धी लोक आहेत ते सर्व धर्मीय आहेत, तर तिथे गेल्यानंतर त्यांनी मला दाखवलं की हे जे इथे आम्ही काही मंदिर वगैरे बांधलं नाही, तिथे फक्त एक दगड होता ज्याची ते पूजा करतात आणि त्याला फक्त त्यांनी प्रोटेक्शन दिलं होतं, म्हणजे एक असा सर्कल केला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे तर आम्ही का देऊळ बांधलं नाहीये, कारण इथे मग त्या गोष्टीवरनं भांडाभांडी नकोच की हे कोणीही या आणि कोणीही पूजन करा, हा बरोबर शक्तीला पूजायचं. तर हे मला छान वाटलं यांच्याकडनं ऐकायला. आणि मी असं म्हणते की सस्टेनेबल आपण म्हणत असतो हल्ली की सस्टेनेबल लिव्हिंग, आपण स्वतः जितका कचरा करतो पण ही लोक नेचरमध्येच राहतात, त्यांच्याकडे कचरा करायला वावच नाही, कारण जे काय आहे ते त्यांच्याच रिसोर्सेस जवळपासच्याच रिसोर्सेसमधनं त्यांना मिळत असतं. म्हणजे मी गेल्यानंतर तिथे मला खूप छान वाटत होतं त्या लोकांना बघून, अजूनही ते छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये राहतात. त्याच्यानंतर त्यांनी मला गेल्या गेल्या उन्हाळा होता त्यामुळं त्यांनी मला गूळ दिला, तो गूळ म्हणजे आपल्यासारखा क्रिस्टल फॉर्म मध्ये नव्हता, तो असा पातळ होता, म्हणजे अगदी पाण्यासारखा म्हणता येत नाही पण आपण जसं श्रीखंड हा खातो, आणि ते मला व्यवस्थित करतात, ते म्हणले हो. आणि हा घरी म्हणजे ते फक्त त्या उसाच्या रसापासून ते कॉन्सन्ट्रेट करून बनवतात, म्हणजे त्याच्यात त्यांना मी विचारलं काहीही केमिकल घालत नाही, त्यामुळे हे किती छान आहे की आपल्याला फ्री खायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांनी मला वेलकम ड्रिंक दिलं, तर त्या वेलकम ड्रिंक मध्ये तिकडे एक प्रकारची मोठी काकडी मिळते, त्याचा ज्यूस आणि तो गूळ, ते म्हणजे मला त्या लोकांकडनं हे सगळं ऐकून खूप छान वाटत होतं. अजूनही त्यांच्याकडे ज्या प्रकारे ते डान्स, त्यांचे जे काही कल्चरल डान्सेस असतात ते पण ना खूप सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी.
1: बरं,
0: हा त्यांचं ते पानं बिनं लावून त्या अजूनही त्या पद्धतीनं त्यांचं ते कॉस्ट्युम असतं आणि तो जो नाच करतात मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात, लाकडापासून ओढापासून आणि ते स्वतः तयार करतात. आणि मग त्यांना मी विचारलं की कशा पद्धतीनं, तर लाकडाचा ओंडका आणि त्याला अटॅच कसे करणार ना, तर ते खेळ सुद्धा ते लाकडापासून तयार करतात.
1: बरं,
0: हो तर हे इतकं छान. आणि त्या मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी म्हणजे भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक

0: लोक त्यांनी मला म्हणून दाखवले, तर मला हे खूप छान वाटलं. आणि मला नक्कीच लोकांना अशा ठिकाणी, म्हणजे जे लोकांना माहिती नाहीये, अशा ठिकाणीच घेऊन जाण्यात मला मजा वाटते. म्हणून हेरिटेज वॉक का करावा, कारण आपण ज्यांच्या बरोबर जातो आपण बघणं आणि त्यांच्या दृष्टीनं बघणं आणि आपण काही गोष्टी सांगणं आणि तेव्हा आपलं तिथे लक्ष जाणं हे त्यावेळेला होतं.
1: खूप छान अर्चना, तुम्ही हे खरंच खूप छान काम करता आहात आणि तुमच्या बरोबर अनेक लोकांना तुम्ही त्याचं ज्ञान देत आहात. इतिहास हा केवळ पुस्तकातच नसतो, तो शहराच्या रस्त्यावर जिवंत असतो, याची अनुभूती या आपल्या हेरिटेज वॉक मधून आपण घडवता. आणि वारसा जपणं म्हणजे केवळ जुन्या वास्तूंचं संरक्षण नाही, तर त्याच्या मागच्या कथा, संस्कृती आणि अस्मितेचं जतन करणं, ही जाणीव समाजात रुजवण्याचं काम अर्चनाताई इतके वर्षापासून करतायत. आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट निश्चित समजली, स्वप्नांना लिंग नसतं, असते ती फक्त जिद्द, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास. अर्चनाताई, तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या सर्व प्रोजेक्टसाठी आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण आकाशवाणी पुणे केंद्रात आलात, आपल्या सगळ्या मैत्रिणींची इतके भरभरून तुम्ही बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं ही माहिती देताना, आणि मला पण त्यावेळेस उत्तरं देताना सुद्धा मला काही गोष्टी अशा आठवत होत्या की आपण खरंच तिकडे पोहोचलोय. मी पण खूप खूप आभारी आहे तुमचे. धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद. आताच आपण वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं हे गीत. स्वस्त.

0: या गीतानंतर मैत्रिणींनो आपण ऐकणार आहोत स्मिता कुलकर्णी हिनं सादर केलेलं एकपात्री प्रहसन. मैत्रिणींनो पण एकपात्री म्हणजे काय माहितीये ना? कारण काय, बरेचदा एकपात्री, द्विपात्री, नाट्यछटा, नाटक, स्वगत याच्यामध्ये सगळ्यांची गल्लत होते. तर एकपात्री म्हणजे एकाच व्यक्तीनं रंगमंचावर सादर केलेली कला किंवा नाटक. यामध्ये एकच अभिनेता किंवा अभिनेत्री, विविध पात्र, त्यांचे आवाज आणि हावभाव बदलून एकटाच संपूर्ण कार्यक्रम किंवा नाटक सादर करतो. चला तर मग ऐकूया स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
1: आले आले आले, अरे अरे अरे, किती नरड दाबल त्या घंटीच. आता दुपारच्याला कोण आलंय कुणास ठाऊक. दुपारी 1 ते 4 झोपायची वेळ असते, कस कळत नाही लोकांना. आय आय आय, आता उठून जावं लागणार दार उघडाया. कोण आहे?
2: नमस्कार, मी सुनीता चव्हाण.
1: कोण सुनीता चव्हाण? म्या नाही ओळखत तुला.
2: अहो आजी, तुम्ही नाहीच ओळखणार मला.
1: तू ओळखतीस मला?
2: नाही.
1: तू मला ओळखत नाही, म्या तुला ओळखत नाही, मग कशाला आली आहेस इकडं? अनोळखी माणसाला घेत नाही मी घरात. एकतर माझी झोप मोड केली दुपारची, आणि काय बडबड करत बसली आहेस इकडं? चल निघ.
2: ओ आजी, मी इथे तुमच्याशी गप्पा मारायला आलेले नाही.
1: तेच तर म्हणतीये मी, मला तरी कुठंही आहे तुझ्याशी गप्पा माराया. झोपू दे बर मला, जा म्हणलं ना.
2: अहो आजी, आधी मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. मी जनगणना करायला आली आहे म्युन्सिपाल्टीकडून. हे बघा, हे माझं आयकार, मला तुमची काही माहिती हवी आहे.
1: अजाबात मिळणार नाही. तुला काय वाटलं ग, ही म्हातारी तुझ्या बोलण्याला फसल? हा ग, मला माहिती आहे तुझ्यासारखे लोक असंच काहीतरी कारण सांगून घरात घुसत्यात आणि समद घर लुटून नेत्यात.
2: काहीही काय बोलताय आजी, माझं ऐकून दाखवलं की मी तुम्हाला.
1: ते कार्ड बिर्ड मला काही सांगू नगस, चल निघ म्हणलं ना.
2: अहो आजी, विश्वास ठेवा जरा माझ्यावर. हा बघा, हा माझ्याकडे फॉर्म आहे, तो तुम्हाला फक्त भरून द्यायचाय.
1: म्या नाही देणार बघ. तू जनगणना वगैरे करायला आली आहेस यावर माझा विश्वासच नाही.
2: अहो हे बघा ना, माझ्याकडे तुमच्या सगळ्या शेजाऱ्यांनी भरलेले फॉर्म आहेत. आता त्यांनी काय खुळे म्हणून भरून दिलेत का फॉर्म?
1: ते काय मला माहित. आता
2: का तुम्हाला असं वाटत कि मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून?
1: तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय?
2: काय म्हणालात?
1: काय नाही, बघू बघू बघू तुझं फारम आण बरं इकडं.
2: हे बघा,
1: बघू बघू बघू.

0: आजी, ह्या बघा, दिसतोय का? हा जोशांचा आहे, पाचव्या मजल्यावर राहतात ना त्यांचा.
1: बघू बघू, पर काय ग, आमच्या इथं पाच जोशी राहत्यात. एकदा इथं येऊन तुला लगेच कशा लक्षात राहिलं ग कि हा पाचव्या मजल्यावरच्या जोशांचाच फार्म हाय ते. नक्कीच तू पाळत ठेवल्यास बघ आमच्यावर.
0: अहो आजी, तसं काही नाही. अहो आता त्यांच्याकडूनच आले ना, म्हणून लक्षात राहिलंय इतकंच.
1: अस मला फशिवतीस? पाचव्या मजल्यावर होतीस तर तिथून लगेच सातव्या मजल्यावर कशी काय आलीस ग? सहाव्या मजल्यावर काय कबूतर राहत नाहीत आमच्या. सहाव्या मजल्यावरच्या शिंद्यांचा फार्म कुठे?
0: अहो आजी, सहाव्या मजल्यावर सगळ्या घरांना कुलप आहेत. आता काय कुलप भरून देणार आहेत का फॉर्म? हे बघा बाकीच्या लोकांचे फॉर्म. हा बघा बघू, त्या गोल गोट्यानं पण भरलाय फार्म. त्या टकल्यानं तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणजे तू नक्की जनगणना वाली असणार, नाहीतर तो चौथाच्या सावलीवर बी विश्वास ठेवणार नाही. ये आत ये बस इत.
2: अहो मग तेच तर सांगते ना, मी खरंच जनगणना ऑफिस मधून आली आहे. आता थोडी खात्री पटली ना, आता भरूया का फॉर्म? मी विचारते ती माहिती सांगा, मी भरते तुमचा फॉर्म.
1: तू बरी भरशील माझा फॉर्म? हा माझ हात काय केळी खायला गेलत काय? आणि इकडं तो फॉर्म भरून देते म्हणे.
2: अहो आजी, तुम्हाला त्रास नको म्हणून म्हंटल मी. नको तर राहिलं बरं तुम्हीच. तुम्ही घरात किती माणसं ते लिहा.
1: माझे डोळे काय फुटले नाहीत, येतय मला वाचाया. चार बुक शिकली मी अभी.
2: बर बर लिहा तुम्हीच. कोण कोण राहतो घरात, त्यांची आवली आहे
1: घरात? वय म्हणजे बघा, शंकरराव दादा अण्णा, रमी सुमी शैलू नलू बाबू बाळू इट्टू रकमा मोती शेवंता बकुळी हनुमान शिरप्या.
2: काय इतक्या लवकर हाताने घरात?
1: हे तर नाही ग, आमच्या गावच्या घरी. म्हणजे बघा, शंकरराव म्हणजे दादा आणि अण्णाचा बा. म्हणजे आमचे धन्यच की ग. रमी आणि सुमी दादा आणि अण्णाच्या बायका, शैलू आणि बाबू दादाची पोर, नलू आणि बाळू अण्णाची, इट्टू आणि रकमा आमच्या घरी काम करत्यात, मोती आमचं कुत्र, शेवंती आमची गाय, बकुळी तिचं वासरू, आणि हनमी आणि शिरप्या म्हणजे आमची बैल जोडी. आमचा वाडा म्हणजे कसं अगदी भरलं गोकुळ आहे गोकुळ.
2: ओ आजी, तुमच्या गावाकडच्या गोकुळात कोण कोण आहे, मला काय करायचंय, इथे काय ते सांगा.
1: अग काय थाट आहे आमच्या गावाकडं, काय मान आहे आम्हाला गावात. बक्कळ शेती वाडी जमीन जुंबलं काय विचारू नगस.
2: नाही विचारत आहे तुम्हाला, मला उशीर होतोय हो. सांगता का प्लीज इथे कोण कोण राहत ते?
1: इथ वय ओकलेले काळे, पांढरे हिरवे डोळे.
2: अहो
1: शहा पवार पाटील शिंदे आणि जोशी जोशी जोशी जोशी जोशी
2: शी. अहो काय हे, अख्ख्या सोसायटीत कोण राहतं ते विचारलंय का या फॉर्म मध्ये?
1: मला काय माहित.
2: अहो मग वाचा ना तो फॉर्म आणि त्यात विचारले तितकीच माहिती द्या. कशाला उगाच पण माहिती सांगून माझा वेळ वाया घालवत आहे.
1: बर बर,
2: घरात राहणाऱ्या सदस्यांची संख्या
1: 17,

अग मगाशी सांगितली ना व समधी यादी गावाकडं राहणाऱ्या माणसांची. मज बर परत शंकरराव दादा अण्णा अहो आजी अहो किती वेळा सांगू तुम्हाला गावाकडचे नाही इथं राहणाऱ्या माणसांची नावं हवी आहेत. अग परवा आमच्या गावाकडच्या लोकांची जनगणना कोण करणार आहे ते सांगा नि मला. अहो ते मला कसं माहिती मला इथली जबाबदारी दिली आहे बाकी तर मला काय माहित नाही. अरे माहित नाही म्हणजे असं कसं अर्धवट ज्ञान आहे तुझं. जा पूर्ण माहिती करून घे आणि मग ये माझ्याकडं. अरे काय ताप आहे या बाईचा घरात कोणी आहे का दुसरं. काय काय ताप आहे म्हणतीस हा माझा त्रास होतो तर आलीस कशाला इकडं. मी काय अक्ष देऊन बोलावणं केलं होतं हे तुला. नाही बरं जा तुझा फारम काय करशील. तस बी मेलेल्या माणसांची जनगणना करून काय करणार आहेस. म्हणजे तुम्ही काय भूत भेट आहात का. राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम येते मी. अग घाबरू नगस गंमत केली मी जरा तुझी. कुठं निघालीस ये आत ये पाणी पी थोड कलिंबू सरबत करू. खर तर आता माझी चहाचीच येळ झाली पर तू ना तू आलीस तर सरबत करते थंडगार बरफ घालून. नको नको मला फक्त फॉर्म भरून द्या मी निघते लगे. अशी बरी सोडन म्या तुला ये आत ये. अग घाबरू नगस आता सरबत पिल्याशिवाय काय तुझी सुटका नाही बघ. नाही नको नको मला जाऊ द्या राहू दे तो फॉर्म पण तुमच्याकडे राहू दे येते मी. थांब अगे दम के जरा आव आव येता का जरा बाहेर. या पोरीला म्या भूत आहे असं वाटतंय. माझी लाख इच्छा आहे ग भूत व्हायची पर मरण असं काय येते ते जेव्हा यायचं तेव्हाच येणार. आजोबा अजून नाही अजून बाहेर येतील येतील येत की काय घाई आहे. अहो आजी तुम्हाला नसेल घाई पण मला जायचंय घरी. आव आव येत आहे ना व बाहेर. बघ ना ग चार महिने झाले हाक मारायले पर बाहेरच येत नाहीत बघ. चार महिने अहो आजी काय बोलताय काय तुम्ही. अग खरंच चार महिन्यापासून बोलवायले यांना बाहेर या बाहेर या म्हणून पर येतच नाहीत बघ. काय बी ऐकत नाहीत माझ. पोरांनी आमच्या गावचं सगळं ऐकून खाल्लं आणि आम्हा दोघा म्हातारा म्हातारीला इथं वृद्धाश्रमात आणून टाकलं आणि परत तोंड म्हणून दाखवलं नाही बघ. यांना तिकडं काय ग म्हणा म्हणून तिथून पळून आलो. गाठीशी थोडं लपून आणलेले पैकन दागिने होते ते इकून हे घर भाड्याने घेतलं पर इथं बी त्यांना काय बी करमलं नाही बघ. आणि एक दिस असंच दुपारच्या लाज झोपले चहा झाल्यावर दहा हाका मारल्या पर एक नाही आणि दोन नाही हात बघायला गेले तर समज संपला होता ग. काय बोलताय तुम्ही मला भीती वाटते ना. चल चल मी निघते. अग पुढच तरी ऐक नको नको मी चालले चल. अग म्या कशी मिळाले ते तरी ऐक.

0: काय ग, कोण आलंय, कोणाशी बोलतीस?
1: आव, मला फसवाया आली होती एक बामटी. कस हुसकून लावलं बघा. सकाळीच वाचला होता मी मेसेज व्हॉट्सअपवर, ही टोळी आधी जनगणनेच्या नावावर घरातल्या लोकांची माहिती घेती आणि मग घरात घुसून कशी लुटती लोकांना. ते तवाच ठरवलं होतं म्या, आज कोणी आलं घरला तर त्यांना कसं पळवून लावायचं ते.
0: वो वो लय हुशार झाली ग माझी बाळ. अग येडी का खुळी तू, हा नक्की भामटीच होती का ती? अग आपल्या सरकारकडनं तस जनगणनेचं काम चालू आहे, फार महत्वाचं काम आहे बर का ते. जनगणनेसाठी आलेल्या समध्या माणसांना सहकार्य करून समधी माहिती द्या असं आवाहन करते सरकार, आणि तू त्यांच्याकडून आलेला बाईला हुसकावून लावलंस होय.
1: अव जनगणनेचं काम करायच पाहिजे, म्या कुठे नाही म्हणती. लय महत्वाचं काम आहे ते, मला बी माहित आहे. त्यांना माहिती द्यायलाच पाहिजे समधी खरी खरी. खर तर हे जनकल्याणाचंच काम आहे. आपल्या कल्याणासाठी सरकारकडून ज्या योजना राबवल्या जातात त्यासाठी समधी माहिती फार महत्वाची असते, होय ना?
0: आता कस एकदम शानेवारी बराबर बोललीस बघ.
1: आव पर ह्याचाच फायदा घेतात ना ही भामटी लोक, आणि गरीब बिचारे लोकांना फसवत्यात. हे काय बरोबर आहे का सांगा मला.
0: अगो पण तू त्याच्या सरकारी अधिकाऱ्यालाच पळवून लावलं, जाऊन बोलवून आण तिला.
1: अव आता इतका वेळ तिच्याशी बोलून दमले बघा. मी
0: म्हटलंच ना मग अशी एकदम हुशार आहे बघ माझी बाय. लावलं ना मला काम मला आणतो बाई आणतो, मी तिला बोलवून आणतो. तिला समधी खरी खरी माहिती देऊया बर का. आलोच मी.
2: मैत्रिणींनो, आताच आपण स्मिता कुलकर्णी यांनी सादर केलेलं एकपात्री प्रहसन ऐकलं. विषय होता जनगणना. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातलं भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरातलं हे पद.

बऱ्यात मैत्रिणींनो. या नाट्यपदाबरोबरच कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूच. तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.

0: पुणे केंद्रनिर्मित वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. पुणे केंद्रनिर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.
1: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
2: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
1: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
2: नौसेना स्वरवंदना
1: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
2: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
1: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
2: नौसेना स्वरवंदना.
3: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

श्रोतेहो, ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत ही अंधारावर प्रकाशाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय दर्शवतं, त्याचप्रमाणे आजची दीप अमावस्या तुम्हा सर्व श्रोत्यांसाठी खूप सारी सकारात्मकता घेऊन येऊ। तेव्हा दीप उजळो घरोघरी, सुखसमृद्धी येवो दारी या सदिच्छासह कार्यक्रमाला सुरुवात करूया। सुरुवातीला ऐकूया ही प्रार्थना।

श्रोतेहो, अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी दीप पूजन करून येणाऱ्या श्रावण महिन्याचं स्वागत केलं जातं.

श्रोतेहो, भारतीय सण, संस्कृती, मानवी जीवन आणि निसर्गाचं चक्र यांचं एकमेकांशी अतूट असा संबंध आहे. आषाढ श्रावण हे महिने पावसाळ्यात येतात. आषाढातला काळोखी दिवस दूर सारून श्रावणासारखं मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी म्हणून आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी करतो. आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची

श्रोतेहो, आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी देवापुढे दिवा लावून प्रार्थना करतो. देवापुढे दिवा दिसला की नकळतपणे आपले दोन्ही हात जोडले जातात. मांगल्य, समृद्धी, तेज, प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये नांदो या भावनेनं दीपपूजन करून शुभंकरोती कल्याणम ही प्रार्थना म्हणतो. अनेक विजेच्या दिव्यांचा प्रकाश असूनही देवासमोरचा तेल किंवा तुपाचा दिवा आपल्याला मनःशांती देते, कारण त्याचा सात्विक प्रकाश आपल्याला समाधान देतो.

श्रोतेहो, आषाढ महिन्याच्या अमावस्या तिथीला अर्थात आजच्या दीप अमावस्येला घरातील धातूंच्या दिव्याची पूजा केली जाते. यासाठी सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करून प्रज्वलित करतात. त्यांची हळद कुंकू फुलं पाहून पूजा केली जाते. पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो. काही कुटुंबात बाजरीच्या पिठांचं किंवा कणकेचे दिवे करून त्याची पूजा करतात.

श्रद्धेव, दीप अमावस्येचं औचित्य साधून कुटुंबात त्याचप्रमाणे विविध मंदिरं, शाळा, संस्था अशा ठिकाणी दीपपूजन केलं जातं. या दिवशी आपल्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण करण्याचीही पद्धत काही ठिकाणी आहे.

0: श्रोते, याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18 दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव तमिळनाडू विधानसभेत सादर. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही. आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलं आहे. त्यानुसार विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन शहा यांनी केलं.

0: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का। हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो। मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा, जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए। अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है।
1: विरोधकांनी सभागृहात चर्चा होऊ द्यावी, मात्र त्यांना चर्चा होऊ द्यायची नाही असा आरोपही त्यांनी केला। तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळ्या झाडण्याचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला। जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा, आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला। विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेत आजही गदारोळ कायम राहिला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं। लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच घोषणाबाजी सुरू झाली। सभापती ओम बिर्ला यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना कामकाज चालू द्यायची विनंती केली। धोरण विचारांमध्ये मतभेद असू शकतात पण ते विचारांमधूनच व्यक्त व्हायला हवेत, देशाला सभागृहांचं कामकाज चालताना बघायचं आहे असं ते म्हणाले। प्रश्नोत्तराचा तास चालू द्यायची विनंती त्यांनी केली पण गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यावर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराने सभागृहात आपल्या पेहरावावरून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा मुद्दा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळचे खासदार जॉन ब्रिटास यांनी उपस्थित केला। त्यावर इतर सदस्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची सर्व सदस्यांनी काळजी घ्यावी अशी सूचना अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी केली। मात्र या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यामुळे त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं। सध्या रेल्वेची जवळपास 89% तिकीटं ऑनलाईन बुक होत असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली। लोकसभेत आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मांडलं जाणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत केरळचं नाव बदलून केरळम असं करण्यासंबंधीचं विधेयक मांडतील। राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकही आज चर्चा आणि संमतीसाठी मांडण्यात येणार आहे। विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला। अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला सांगितलं। दिल्लीतलं जंतर मंतर अशा आंदोलनांसाठी योग्य नसून तिथं आंदोलनांची परवानगी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या एका स्वतंत्र याचिकेला ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं जोडून घेतली। दरम्यान काँग्रेस जनता पार्टीशी संबंधित कथित बनावट वकील, बनावट पदव्या आणि इतर कारवायांचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे। सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे। 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा या कायद्यानं घेतली आहे। देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 पदं रिक्त आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेत मांडण्यात आला। मुख्यमंत्री विजय यांनी हा प्रस्ताव मांडताना सांगितलं की लोकसंख्येवर यशस्वी नियंत्रण ठेवणाऱ्या राज्यांवर मतदार पुनर्रचनेचा प्रतिकूल परिणाम होता कामा नये ही काळजी घेणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे। महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचा प्रस्तावात याला पाठिंबा दिला आहे। मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत। जखमींवर उपचार सुरू आहेत। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। दुर्घटनेत मरण पावले

0: झालेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली. सध्या घटनास्थळी महानगरपालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्यानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्यानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर काल रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या सिरमोर जिल्ह्यामध्ये गटलोग इथं गाडी खोल दरीत कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं, परंतु आज राज्यात विविध ठिकाणी हवामानात सुधारणा झाली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये दरड कोसळल्यानं बंद पडलेले रस्ते पुन्हा सुरू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. राजस्थानात 5 जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे भोपाळ आणि उज्जैन इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे. 4 जिल्ह्यातल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. येत्या 24 तासातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातल्या 28 जिल्ह्यांसह प्रयागराजमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओदिशामध्ये बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं राज्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेत सादर. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी तर विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. 1:40 झाली आहेत. आता ऐकूया जिल्हा वार्तापत्र अंतर्गत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 3 जणांचा मृत्यू, 2 जण पुरात बेपत्ता तर 51 घरांची पडझड. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत धुळे जिल्ह्यातल्या 9,020 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा. जागतिक आदिवासी दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात साजरा. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातल्या 10,470 पात्र शेतकऱ्यांची ई KYC यशस्वीरित्या पूर्ण. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
3: धुळे जिल्ह्यात 30 आणि 31 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान तसेच 3 जणांची प्राणहानी झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. या मुसळधार पावसात जिल्ह्यात 51 घरांची पडझड तर 11 जनावरे सुद्धा दगावली आहेत. धुळे तालुक्यातील आंबोडे गावातील पुराच्या पाण्यात वाहून गेलेले पिता पुत्रांचा अद्यापही शोध लागलेला नाही. प्रशासनाकडून जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या शेती, घरे आणि पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण केले जात आहेत. धुळे जिल्ह्यात 30 जुलैला रात्री तसेच 31 जुलैला पहाटे पासून अतिवृष्टी झाली होती. यात 7 मंडळांमध्ये 11 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस कोसळला होता. त्यामुळे नदी नाल्यांना प्रचंड पूर येऊन काही नदीकाठच्या

0: घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. सर्वात जास्त 26 घरे धुळे तालुक्यातील आहेत, तर साक्री तालुक्यातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने साक्री येथे 1 आणि पिंपणेर येथे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आंबोडे गावातील नुकसानीची पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच पाहणी केली आहे. मदतीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत धुळे जिल्ह्यातील 9020 शेतकऱ्यांना 89,74,051,955 रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली आहे. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. यात धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 3,596 शेतकरी सभासदांना 32,13,99,407 रुपये एवढ्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील अन्य पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल, असे आवाहन देखील धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. अन्न व औषध प्रशासन धुळे यांच्या वतीने दूध उत्पादक शेतकरी आणि डेअरी व्यावसायिकांसाठी प्राथमिक दूध संकलन ते दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादन या विषयावरील 1 दिवसीय कार्यशाळा नुकतीच धुळे शहरात घेण्यात आली. धुळे जिल्ह्यातील 250 दूध उत्पादक शेतकरी डेअरी चालक आणि दूध व्यावसायिकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. प्राध्यापक डॉक्टर देसले यांनी बदलत्या बाजारपेठेतील गुणवत्तेचे महत्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील डॉक्टर धनराज चौधरी यांनी डेअरी व्यावसायिकांनी दूध स्वीकारताना घ्यावयाची काळजी, भेसळीचे प्रकार, भेसळ ओळखण्यासाठीच्या शास्त्रीय चाचण्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर ATR लॅबोरेटरी जळगाव येथील प्रशिक्षक वृषाली दुबे यांनी दुग्ध व्यावसायिकांना अन्न सुरक्षा संदर्भात प्रशिक्षण दिले. जागतिक आदिवासी दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या मोठ्या मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचे जिल्हाभरात आयोजन केले गेले. नवापूर तालुका आदिवासी उत्सव आणि समन्वय समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तळोदा येथे शहरातील बिरसा मंडा चौकात आदिवासी समाजाने भव्य रॅली काढली. आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या रॅलीत हजारो आदिवासी समाज बांधव सहभागी झाले. अक्कलकुवा तालुक्यातील अलिविहीर आश्रमशाळेत विश्व आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजासाठी बलिदान देणाऱ्या आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन करून त्यांच्या शौर्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नंदुरबार येथे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. नंदुरबार जिल्ह्यातील 10,470 पात्र शेतकऱ्यांची EKYC यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री जन आरोग्य अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात 214 विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले. दिनांक 1 ते 31 जुलै या कालावधीत पार पडलेल्या या अभियानात जिल्ह्यातील तब्बल 9,967 लाभार्थ्यांनी विविध मोफत आरोग्य सेवा आणि तपासण्यांचा लाभ घेतला. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झाली आहेत. ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत रमेश राणे यांच्या स्वरात शांताबाई जोशी यांची रचना. कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत प्रदीप वर्तक यांचं आहे.

महेंद्र कपूर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रदीप वर्तक यांचं. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया महात्मा गांधी आणि टॉलस्टॉय यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: पत्रलेखन हा विषय कुणासाठी जीवन मरणापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न झाला आणि तो विचार करणाऱ्या दोघांचे विचार एकमेकांशी जुळणारे असतील तर त्यांच्या पत्रोत्तरातून दोघांचाही फायदा होण्याबरोबरच या विचारांच्या देवाणघेवाणीतून दूरगामी फलदायी परिणाम होण्याची शक्यता असते. महात्मा गांधी आणि लिओ टॉलस्टॉय यांच्यामध्ये असाच सार्थक पत्रव्यवहार झाला होता. हा पत्रव्यवहार 1 ऑक्टोबर 1909 रोजी सुरू होऊन तो टॉलस्टॉय यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे नोव्हेंबर 1910 पर्यंत चालला होता. त्या दोघाही महान व्यक्तींमध्ये 40 वर्षाचा

0: अंतर होतं. एका योगायोगानं सुरू झालेल्या या पत्रव्यवहाराचे परिणाम इतके ठोस आणि प्रभावी होतील त्याची कदाचित त्या पत्रलेखकांना देखील कल्पना नसावी. अमेरिकेत राहणारे प्रवासी भारतीय, क्रांतिकारी आणि फ्री हिंदुस्तान या वृत्तपत्राचे संपादक तारकानाथ दास यांनी टॉलस्टॉय यांना दोन पत्रं लिहिली होती. हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग कोणता आणि त्याचं शस्त्र कोणतं असावं या प्रश्नाची उत्तरं त्यांना टॉलस्टॉय यांच्याकडून हवी होती. त्याबरोबरच तारकानाथ यांची इच्छा होती की इंग्रज जे भारतीयांवर अत्याचार करीत आहेत त्याविरुद्ध टॉलस्टॉय यांनी प्रखर शब्दात लिहावं. तारकादास यांच्या पत्रांनी टॉलस्टॉय यांना प्रभावित आणि विचलित केलं. त्यांनी उत्तर म्हणून जे निबंधात्मक पत्र लिहिलं ते एका हिंदूला पत्र या नावानं प्रसिद्ध झालं. तारकानाथ यांचा शस्त्रानं स्वातंत्र्य मिळू शकेल यावर विश्वास होता, त्यामुळे उत्तर म्हणून मिळालेल्या पत्रानं त्यांना खूप निराश केलं होतं. टॉलस्टॉयने इंग्रजांविरुद्ध सहिष्णुता बाळगणं आणि अहिंसेच्या मार्गानं चालण्याचं आवाहन केलं होतं. त्याच्याशी तारकानाथ सहमत नव्हते. ते पत्र योगायोगानं महात्मा गांधी यांच्या वाचनात आलं. त्या पत्रानं ते केवळ प्रभावितच झाले नाहीत तर अनेक वर्षापासून त्यांच्या मनात जे द्वंद्व चाललं होतं त्याचं उत्तर त्यांना मिळालं. टॉलस्टॉय यांचं द किंगडम ऑफ गॉड विद इन यू हे पुस्तक देखील गांधीजी यांना प्रेरणा देऊन गेलं होतं. माणसांनी एकमेकावर प्रेम करीत जगण्यातच मानवजातीचं कल्याण आहे हे सत्य वैचारिक पातळीवरून भावनिक पातळीवर संक्रांत करणं हेच कलेचं उद्दिष्ट आहे असं टॉलस्टॉयने एका ठिकाणी म्हटलं आहे. सत्य, अहिंसा आणि विश्वबंधुत्वाचा पुरस्कार हीच टॉलस्टॉय यांची शिकवण गांधीजी यांनी प्रत्यक्षात उतरवली. आता एक नमुन्याचं पत्र पाहूयात. प्रिय महोदय, तुम्हाला आठवत असेल मी लंडनहून तुम्हाला पत्र लिहिलं होतं. तिथे मी प्रवासादरम्यान राहिलो होतो. तुमचा एकनिष्ठ अनुयायी म्हणून तुम्हाला या पत्रासोबत मी संकलित केलेलं एक छोटंसं पुस्तक पाठवित आहे. मूळ गुजराती पुस्तक इंग्रज सरकारनं जप्त केलं आहे म्हणून मी भाषांतर प्रकाशित करण्याची घाई केली. तुम्हाला त्रास देताना मला संकोच होतो आहे, पण तुमची तब्येत बरी असेल तर तुम्ही या लेखनाचे गुणदोष विवेचन करू शकलात तर ते माझ्यासाठी फार मौल्यवान असेल. तसंच तुम्ही प्रकाशित करण्यास परवानगी दिलेल्या एका हिंदूला पत्र च्या काही प्रती पाठवतो आहे. त्याचा एका भारतीय प्रादेशिक भाषेत अनुवादही झाला आहे. आपला नम्र ध्येयनिष्ठ एम के गांधी. गांधीजी यांची एकंदर 8 पत्रं उपलब्ध आहेत, ती मिळवून वाचली पाहिजेत. त्यावरून गांधीजींच्या अहिंसा मार्गावरील प्रेरणा टॉलस्टॉयच होते हे आपल्या लक्षात येईल.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला महात्मा गांधी आणि टॉलस्टॉय यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आय सी अक्षरे रसिके हा पुन्हा प्रसारित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, दुपारचे 2 वाजले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयी माहिती, भाग पहिला.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, हिरवा चारा हा पशुधनाच्या संतुलित पोषणासाठी अत्यावश्यक आहे. मात्र शेतीयोग्य जमिनीची मर्यादित उपलब्धता, पाण्याची टंचाई आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे वर्षभर पुरेशा प्रमाणात दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध होत नाही. परिणामी दूध उत्पादनात घट येते, तसंच पशुधनाची वाढ, आरोग्य आणि पुनरुत्पादन क्षमतेवरही परिणाम होतो. या समस्येवर प्रभावी पर्याय म्हणून हायड्रोपोनिक पद्धतीनं हिरवा चारा उत्पादन उपयुक्त ठरतं. या पद्धतीमध्ये मातीचा वापर न करता कमी पाण्यात चारा तयार केला जातो. साधारणपणे 6 ते 7 दिवसात बिया अंकुरून 30 ते 35 सेंटीमीटर उंचीचा अत्यंत पौष्टिक आणि सहज पचणारा हिरवा चारा तयार होतो. त्यामुळे टंचाईच्या काळातही पशुधनासाठी दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध करून देणं शक्य होतं. हायड्रोपोनिक चाऱ्याचे फायदे सुद्धा आहेत. पारंपरिक हिरव्या चाऱ्यापेक्षा किंवा कोरड्या वैरणीपेक्षा अधिक पौष्टिक असा हा चारा मानला जातो. अंकुरणाच्या प्रक्रियेमुळे त्यामध्ये सहज पचणारी कर्बोदकं, प्रथिनं, जीवनसत्व, खनिजं

0: आणि विविध एन्झाईम्सचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हा चारा पशुधनाच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी आणि दूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरतो. पारंपरिक हिरवा चारा तयार होण्यासाठी साधारणपणे 45 ते 60 दिवस लागतात. मात्र हायड्रोपोनिक पद्धतीमध्ये केवळ 6 ते 7 दिवसात पशुखाद्यासाठी योग्य ताजा आणि पौष्टिक हिरवा चारा तयार होतो. यामुळे कमी कालावधीमध्ये सातत्यानं चारा उपलब्ध करून देणं शक्य होतं. पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेत हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी अत्यल्प पाणी लागतं. साधारणपणे 1 किलो हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी 3 ते 4 लिटर पाणी पुरेसं ठरतं. तर पारंपरिक हिरवा चारा उत्पादनासाठी 70 ते 100 लिटर पाणी लागतं. त्यामुळे पाण्याची टंचाई असलेल्या भागामध्ये ही पद्धत अधिक उपयुक्त ठरते. हायड्रोपोनिक पद्धतीत कमी पाण्यात आणि कमी जागेत वर्षभर नियमितपणे चारा तयार करता येतो. त्यामुळे दुष्काळ किंवा चाऱ्याची टंचाई असतानाही पशुधनासाठी सातत्यानं दर्जेदार चारा उपलब्ध होतो. हायड्रोपोनिक चारा उत्पादनात रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांचा वापर करावा लागत नाही. त्यामुळे तयार होणारा चारा स्वच्छ, सुरक्षित आणि पशुधनासाठी अधिक आरोग्यदायी असतो. या चारा उत्पादनासाठी कमी मजुरी लागते. तसंच हा चारा बहुतेक शेतकरी गोठ्यालगतच तयार करत असल्यामुळे वाहतूक खर्चातही बचत होते. दर्जेदार हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी तापमान आणि आर्द्रतेचं योग्य व्यवस्थापन आवश्यक असतं. साधारणपणे 15 ते 32 अंश सेल्सिअस तापमान आणि 80 ते 85% सापेक्ष आर्द्रता असलेल्या अर्ध नियंत्रित वातावरणात हायड्रोपोनिक चारा चांगल्या प्रकारे वाढतो. चाऱ्याच्या योग्य वाढीसाठी पुरेसा प्रकाशही आवश्यक असल्यानं लहान शेडनेट हाऊस किंवा कमी खर्चाचं ग्रीन हाऊस उभारणं फायदेशीर ठरतं. शेडनेट हाऊस किंवा कमी खर्चाच्या ग्रीन हाऊस उभारण्यासाठी बांबू, लोखंडी पाईप किंवा PVC पाईप यांचा सांगाडा तयार करता येतो. या संरचनेवर शेडनेट किंवा आवश्यकतेनुसार गोंडपाटाचं आच्छादन करून हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी योग्य वातावरण निर्माण करता येतं. हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयीचा पहिला भाग आज आपण ऐकला. याविषयीची अधिक माहिती उद्याच्या कृषीवाणीमध्ये करून घेऊया.
1: हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयीची माहिती आपण ऐकली. आज ऐकला या माहितीचा भाग पहिला. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. श्रोतो, हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो, एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 2:05 आणि 25 सेकंद झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हे आजार होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का?
1: लंग्स किंवा श्वासनलिकेशी संबंधित जे आजार आहे याच्यातले बरेचसे आजार प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे ज्याच्यात आपण काळजी घेतल्याने आपण या आजाराला अवॉइड करू शकतो. तर जसं आपण

आधी बोललो की आपल्या श्वासनलिकेचा एक डिरेक्ट संपर्क असतो आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी. तर सगळ्यात आधी जे आपल्याला जी रिसर्च सांगतं ते आहे की कुठल्याही प्रकारचा धूर म्हणजे धूम्रपान, बिडी, सिगरेट किंवा हुक्का, वेपिंग हे अवॉइड करणे. यासोबत समजा तुम्ही धुराशी संपर्कात असाल, अगरबत्तीचा धूर किंवा धूप लावतो आपण त्याचा धूर, जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा कोळशाच्या खदानात काम करतात, आणि आजकाल आपल्या आजूबाजू जे कन्स्ट्रक्शन किंवा एक आपण प्रदूषण जे आहे ते वाहतूक असेल किंवा फॅक्टरीमुळे असेल याच्यापासनं बचाव करणे म्हणजे मास्क घालणे हा एक मोठा प्रिव्हेंटिव्ह एक मार्ग आहे श्वासनलिकेची आजार आपण अवॉइड करण्यासाठी. यासोबत कुठेही तुम्हाला कधीही असे लक्षण असतील तर डॉक्टरकडनं एक तपासणी करून घेणे आणि निदान लावणे हा पण एक उपाय आहे. कारण बरेचदा हे लक्षणं सुरुवातीमध्ये फक्त सर्दी खोकला असतो आणि याला आपण तेव्हाच समजा चांगल्यानी ट्रीट केलं तर पुढे मोठे आजार होत नाही. यासोबत वॅक्सिनेशनचा एक खूप मोठा रोल आहे, कारण वॅक्सिनेशनमुळे

0: लक्षण असतील तर डॉक्टरकडनं एक तपासणी करून घेणे आणि निदान लावणे हा पण एक उपाय आहे. कारण बरेचदा हे लक्षणं सुरुवातीमध्ये फक्त सर्दी खोकला असतो आणि याला आपण तेव्हाच समजा चांगल्यानी ट्रीट केलं तर पुढे मोठे आजार होत नाही. यासोबत वॅक्सिनेशनचा एक खूप मोठा रोल आहे, कारण वॅक्सिनेशनमुळे आपण बरेचसे रेस्पिरेटरी इन्फेक्शन अवॉइड करू शकतो. एक हेल्दी लाईफस्टाईल, रेग्युलर एक्सरसाइज आणि चांगलं डाएट फॉलो करणे या सगळ्या गोष्टी सोबत मिळून तुम्हाला एक हेल्दी रेस्पिरेटरी सिस्टम ठेवण्यात मदत करतात.
1: डॉक्टर, आपण म्हणाले की निदान करून घेणं, म्हणजे लंग टेस्ट आपण कधी करू शकतो?
0: ज्यांना कुणाला सतत सर्दी खोकला दम्याचा त्रास असेल तर यांनी आपला लंग फंक्शन टेस्ट, यामध्ये आधीपेक्षा आता बरेचसे नवीन टेस्ट आले, एक स्पायरोमेट्री, एक फिनो FOT, या वेगळ्या लंग टेस्ट असतात ज्याच्यात आपल्याला लंग्सची क्षमता माहीत पडते. आपल्या श्वासनळीकेमध्ये समजा सूज असेल तर ती किती आहे, त्याचा उपचार किती दिवस चालेल हे आपल्याला माहीत पडतं. आणि कधी कधी ज्या लोकांना लंग्समध्ये फायब्रोसिस आहे त्यांना DLCO नावाची एक लंग फंक्शन टेस्ट असते. यासोबत एक एक्सरे किंवा CT scan आणि काही ब्लड टेस्ट मिळून आपल्याला निदान लावता येतो कुठल्याही रेस्पिरेटरी आजाराचा.
1: एक्सरसाइज आणि वॅक्सिनेशनचा काही रोल असतो का यात?
0: वॅक्सिनेशनचा खूप मोठा रोल आहे. आपल्या आजूबाजू जी काही हवेत बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतात यांच्यात सतत बदल होत राहतो. तर सध्या गाईडलाईन्स आल्या ज्याच्यात 2 वर्षाच्या वरती सगळ्यांना फ्लू वॅक्सिन ऍडवाईज असते, ज्यामुळे साधारण फ्लू म्हणजे H1N1, H3N2 किंवा इन्फ्लुएन्झा जो असतो ते आपण अवॉइड करू शकतो. ते वर्षातून एकदा घ्यायचं असतं. आणि जो मोठा निमोनिया असतो तो 50 वयाच्या वरती सगळ्यांना निमोकॉकल वॅक्सिन, जी कधी कधी 5 वर्षातून एकदा किंवा कधी कधी वन्स इन अ लाईफ टाईम घेता येते. तर या दोन्ही वॅक्सिनेशननी ज्यांना कोणाला सतत ॲलर्जीचा त्रास आहे, सर्दी खोकल्याचा त्रास आहे, त्यांना परत परत इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. या वॅक्सिनेशननी पण बरेचसे व्हायरल आणि बॅक्टेरियल जे आजार आहे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतात, त्याचाही आपल्या शरीरावर दुष्परिणाम कमी होतो. आणि एक्सरसाइजचा एक खूप मोठा रोल आहे. एक्सरसाइजमुळे आपल्या मसलची स्ट्रेंथनिंग होते. यासोबत जसं आपण बोललो आपल्या नाकाघशाचं टेम्परेचर आणि मॉइश्चर मेंटेन करणे, तर आठवड्यातून 3 दिवस कमीच कमी 20 मिनिटासाठी असा कुठला व्यायाम करणे ज्याच्यात तुमची हार्टची गती वाढते किंवा तुम्हाला घाम येऊ शकतो, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी, हे तुम्हाला लॉंग टर्ममध्ये, याला आपण एक हेल्दी रुटीन म्हणतो जो तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमला प्रोटेक्ट करण्यात फायद्याचा असतो.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा पुन्हा प्रसारित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते, दुपारचे 2:10 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: शहरात जुने तलाव असतात, लहान मोठे ओढे असतात, सार्वजनिक विहिरी असतात किंवा नद्या असतात. पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा या निसर्गनिर्मित जलसाठ्यांची देवतेप्रमाणे पूजा करायचे आणि त्यांची खूप काळजी घ्यायचे. म्हणूनच पूर्वी कधीही पाण्याचे संकट एवढ्या भीषण प्रमाणात जाणवतच नव्हते. पण आज आपण काय केलंय? आज आपण आपल्या परिसरातील तलाव आणि ओढ्यांमध्ये कचरा फेकत आहोत. प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्याच्या नावाखाली टाकलेला कचरा आणि सांडपाणी थेट या नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये सोडलं जातं. त्यामुळे हे तलाव बुजत चालले आहेत, त्यांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपत चालली आहे आणि त्यातलं पाणी विषारी होत चाललंय. आपल्या परिसरातील पाण्याचे हे जुने स्रोत वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं? कचरा टाकणे पूर्णपणे थांबवणे. सर्वप्रथम आपल्या परिसरातील कोणत्याही विहिरीत, तलावात किंवा ओढ्यात कचरा किंवा प्लास्टिक टाकणार नाही असा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. परिसर स्वच्छता अभियान महिन्यातून एकदा किंवा दोनदा परिसरातील नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन आपल्या भागातील जुन्या विहिरींची आणि तलावाकाठांची स्वच्छता केली पाहिजे. विहिरीमधला गाळ उपसून काढला तर त्यांची पाणी साठवण्याची क्षमता पुन्हा वाढते. वृक्षारोपण, प्लांटिंग नेटिव्ह ट्रीज, झाडं आणि पाणी याचा खूप जवळचा संबंध आहे. झाडांची मुळं जमिनीत माती घट्ट धरून ठेवतात आणि पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या परिसरात उघड्या टेकड्यांवर, रस्त्यांच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागेत जास्तीत जास्त देशी झाडे जसे की कडुलिंब, पिंपळ, वड, आवळा लावली पाहिजेत आणि ती फक्त लावून न थांबता ती जगवली पाहिजेत. मित्रांनो, आपण बँकेत पैसे का जमा करतो? जेणेकरून भविष्यात अडचणीच्या वेळी ते पैसे आपल्याच कामी येतील. पाण्याचंही अगदी तसंच आहे. आज जर आपण जमिनीत, विहिरींमध्ये आणि टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवलं तरच भविष्यात उन्हाळ्यात आपल्याला ते पाणी वापरता येईल. पाणी वाचवणं ही केवळ सरकारची, महापालिकेची किंवा ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही, ही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदारी आहे. एक थेंब पाण्याचा आधार आपल्या आयुष्याचा.
1: श्रोते, दुपारचे 2:15 होत आहे. आता दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं फरहत नाज. गृह मंत्री अमित शाह ने कहा, सरकार सभी मुद्दों पर चर्चा के लिए तैयार, विपक्ष से संसद चलने देने का आग्रह. संसद के दोनों सदनों की कार्यवाही विभिन्न मुद्दों पर विपक्ष के हंगामे के कारण आज भी बाधित. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का युवाओं से आत्मकथा पढ़ने और रील्स तथा सोशल मीडिया की शॉर्टकट संस्कृति से बचने का आग्रह. हिमाचल प्रदेश सरकार ने पेट्रोल और डीजल पर 60 पैसे प्रति लीटर का अनाथ और विधवा उपकर लगाया. इस राशि को अनाथ बच्चों और विधवाओं के लिए चल रही कल्याणकारी योजनाओं पर लगाया जाएगा. हर घर तिरंगा अभियान को लेकर लोगों में उत्साह. उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन ने कहा, वंदे मातरम की भावना देश की पहचान को मजबूत कर रही है. राजस्थान, पश्चिम बंगाल के गांगे क्षेत्र, मध्य महाराष्ट्र और उड़ीसा में कुछ स्थानों पर आज मूसलाधार बारिश का अलर्ट. और ग्रैंड मास्टर आर प्रज्ञानंदा ने ग्रैंड शतरंज टूर की प्रतियोगिता सिंगफील्ड कप के दूसरे दौर में जावोखेल सिंदारोव को हराकर पहली जीत दर्ज की. अब समाचार विस्तार से. गृहमंत्री अमित शाह ने कहा है कि सरकार विद्यार्थियों के मुद्दे सहित किसी भी विषय पर चर्चा के लिए पूरी तरह तैयार है और संसद में सदस्यों की ओर से उठाए गए सभी सवालों का जवाब देगी. संसद परिसर में पत्रकारों से बातचीत में श्री शाह ने कहा कि सरकार के पास छिपाने के लिए कुछ भी नहीं है और वो चर्चा के लिए तैयार है.
3: आज 3 बजे तक स्पीकर साहब को वो पत्र दे दें, 3 बजे से लेकर कल 3 बजे तक सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार हैं. मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा. सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं, देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए.
2: श्री शाह ने आरोप लगाया कि विपक्ष सदन की कार्यवाही नहीं चलने दे रही.
3: विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है दोनों गृहों में, तो कोई जाकर क्या करेगा. जहां तक चर्चा का सवाल है, सरकार की ओर से किरण रिजिजू जी ने बहुत स्पष्ट कर दिया है कि जो नीट आंदोलन के छात्र प्रदर्शन पर सभी प्रकार की चर्चा करने

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. श्रोत्याहो आज या कार्यक्रमाचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत.
1: मित्रांनो, आधीच्या भागात आपण पावसाचे पाणी जमिनीमध्ये कसे जिरवायचे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे याविषयी सविस्तर जाणून घेतले. आजच्या या शेवटच्या भागात आपण आपल्या परिसरातील सार्वजनिक जलस्रोत जपायचे आणि एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे सविस्तर जाणून घेऊया. प्रत्येक परिसरात किंवा

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात साधना देशमुख मोहिते यांचं गायन आपण ऐकलं. राग होता गौड सारंग, त्यांना तबला साथ प्रशांत फाटक यांची आणि हार्मोनियमची साथ होती सुरेश फडतरे यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होतात.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी। दुपारचे 3 वाजत आहेत। थोड्याच वेळात प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल. आणि मुंबईत कुर्ला इथे घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विर्ले पार्ले इथे बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे, असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलं आहे. त्यानुसार विरोधकांनी चर्चा करावी, असं आवाहन शहा यांनी केलं.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा, जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: विरोधकांना सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही, असा आरोपही त्यांनी केला. यासंदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळ्या झाडण्याचे आदेश कोणी दिले, असा प्रश्न लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा. आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज सलग 18व्या दिवशी विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाई, अयोध्या राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून प्रचंड

गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठाला सांगितलं. दिल्लीतलं जंतर मंतर अशा आंदोलनासाठी योग्य नसून तिथे आंदोलनाची परवानगी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या एका स्वतंत्र याचिकेला ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं जोडली. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीशी संबंधित कथित बनावट वकील, बनावट पदव्या आणि इतर कारव्यांचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकार, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद करणाऱ्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा कायद्याने घेतली आहे. देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 रिक्त पदे आहेत. गेल्या 5 आर्थिक वर्षात राज्यात 36,000 खासगी कंपन्या बंद पडल्या, अवसायनात निघाल्याचं केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी हा प्रश्न विचारला होता. यातल्या सर्वाधिक 12,000 कंपन्या मुंबईतल्या तर सुमारे 6,500 पुण्यातल्या होत्या. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचारामुळे हे उद्योग बंद पडल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला. या प्रकरणी तपासणी करून माहिती देऊ अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतले इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचं मुख्याध्यापक आणि 2 वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयुक्तालयाच्या कक्षेतल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता, निवासी व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती तपासली जाणार आहे. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमारास 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. सध्या घटनास्थळी महानगरपालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्यानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विर्लेपाले इथं बहुमजली इमारतीच्या 11 मजल्यावर काल रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राज्यात सर्वत्र विविध देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत. नांदेड वाघळा महानगरपालिकेच्या वतीनं आज नांदेड शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. महापौर, आयुक्त, स्थायी समितीचे सभापती, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. बीड शहरात भाजपाच्या वतीनं तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती. देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारे फलक घेऊन मोठ्या संख्येने नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातला आदिवासी बहुल तालुका जळगाव जामोद इथं तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज जागतिक हत्ती दिन. भारतीय वन्यजीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या हत्तीविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हणाले की जगातल्या 60% जास्त आशियाई रानटी हत्ती भारतात आढळतात. देशात हत्तींसाठी 33 राखीव वनक्षेत्र असून या भागात त्यांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात असं ते म्हणाले.
वनकर्मचारी, संशोधक, पशुवैद्यक, माहूत आणि स्थानिक समुदायांनी हत्ती

संवर्धनात दिलेल्या योगदानाचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं. केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनीही हत्ती आणि मानवी सहजीवन सुरक्षित करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं आज जागतिक हत्ती दिनानिमित्त

0: अविभाज्य घटक असलेल्या हत्तीविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हणाले की जगातल्या 60% जास्त आशियाई रानटी हत्ती भारतात आढळतात. देशात हत्तींसाठी 33 राखीव वनक्षेत्र असून या भागात त्यांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात असं ते म्हणाले. वनकर्मचारी, संशोधक, पशुवैद्यक, माहूत आणि स्थानिक समुदायांनी हत्ती संवर्धनात दिलेल्या योगदानाचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनीही हत्ती आणि मानवी सहजीवन सुरक्षित करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं आज जागतिक हत्ती दिनानिमित्त इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ईटॅक या संस्थेच्या वतीनं गजलोक या विशेष माहितीपटाचं प्रदर्शन करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता MGM विद्यापीठामध्ये व्ही शांताराम सभागृहात हा माहितीपट दाखवण्यात येणार आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटातून जाणारी एसटी वाहतूक पुढचे आदेश येईपर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावरची एसटी वाहतूक अणुस्कुरा घाटमार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे अंतर 42 किलोमीटरने वाढलं असून साहजिकच तिकिटाच्या दरात आणि प्रवासाच्या वेळेतही वाढ होणार असल्यानं प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन एसटी प्रशासनानं केलं आहे. अवजड वाहतुकीसाठी आंबाघाट 1 ऑगस्टपासूनच बंद करण्यात आला होता. मात्र चौपदरीकरणाचं काम, पावसामुळे रस्त्याला भेगा पडणं, दरड कोसळणं, रस्ते खचणं अशा घटनांमुळे परिस्थिती आणखी धोकादायक झाल्यानं एसटी वाहतूकही थांबवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल. आणि मुंबईत कुर्ला इथं घरांवर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 4 जखमी तर विर्ले पार्ले इथे बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन प्रसारण सभेत संध्याकाळी 4:58. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचं प्रसारण आपण ऐकू शकता. तोपर्यंत नमस्कार.

0: बरे दर्शोते हो याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग

0: नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:32 झाले आहेत. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आरंभ करीत आहोत. यानंतर थोड्याच वेळात ऐकूया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी दर्शना जोगदनकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. वादग्रस्त माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याकडे बेहिशोबी रोकड मिळाल्याप्रकरणी लावलेले सर्व आरोप सिद्ध झाल्याचा अहवाल संसदीय चौकशी समितीनं दिला आहे. वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानाच्या स्टोअररूममध्ये ही रोकड आढळून आली होती. यावर वर्मा यांनी दिलेलं स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचंही समितीनं म्हटलं आहे. राज्यात विविध पदांसाठीच्या सेवाभरती परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. पेपरफुटीसह परीक्षांमधल्या गैरप्रकार विरोधी कायद्यांची अंमलबजावणी पुढच्या 15 राज्यात लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कुर्ला पश्चिम इथं आज पहाटे काही घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 मृत्यू झाला तर 3 जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसंच दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 188 अंकांची घसरण झाली आणि तो 77,966 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 36 अंकांची घसरण नोंदवत 24,436 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 48 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आज ऐकाल रघुनंदन पणशीकर यांचं गायन राग आहे गौरी. विलंबित आणि द्रुतबंदिश 3 निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत आवे राजन आईला, द्रुतबंदिशीचे बोल आहेत आओ जी नंदलाल. त्यांना तबला साथ केली आहे समीर पुणतांबेकर यांनी, तर संवादिनी साथ आहे चैतन कुंटे यांची. तेव्हा ऐकूया रघुनंदन पणशीकर यांचं गायन राग गौरी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रघुनंदन पणशीकर यांचं गायन आपण ऐकलं. राग होता गौरी, त्यांना तबला साथ केली होती समीर पुणतांबेकर यांनी, तर हार्मोनियम साथ होती चैतन कुंटे यांची. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेत. आता प्रसारित करीत आहोत युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात जागतिक युवा दिनानिमित्त खास कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे स्वराली गायकवाड यांनी. सादरकर्ते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टेट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. धैर्याने पुढे चला, विजय तुमचाच आहे. तरुणाई म्हणजे स्वप्न पाहण्याचे, नवे विचार स्वीकारण्याचे आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला नवी दिशा देण्याचे वय. आजचा युवा बदलत्या जगाचा केवळ साक्षीदार नाही, तर त्या बदलाचा महत्त्वाचा शिल्पकार आहे. अशा युवा शक्तीला धैर्य, आशा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा जागतिक युवा दिन 2026 विशेष महत्वाचा ठरतो. जागतिक युवा दिनाची सुरुवात संत पोप जॉन पॉल द्वितीय यांनी 1985 मध्ये केली. जगभरातील तरुणांना एकत्र आणणे, त्यांच्या प्रश्नांना आणि स्वप्नांना व्यासपीठ देणे, तसेच त्यांच्यामध्ये बंधुभाव, आशा आणि सेवाभाव निर्माण करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. 1986 मध्ये पहिला जागतिक युवा दिन आयोजित करण्यात आला आणि तेव्हापासून हा युवा पिढीच्या सहभागाचा जागतिक प्रवास बनला आहे. 2026 41व्या जागतिक युवा दिनाची थीम आहे टेक करेज, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड, म्हणजेच धैर्य धरा, मी जगावर विजय मिळवला आहे. ही थीम योहान 16:33 या बायबलमधील वचनावर आधारित आहे. या संदेशातून संकटे, भीती, संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळातही धैर्याने उभे राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही राष्ट्राचा सर्वात मोठा ठेवा म्हणजे त्या राष्ट्रातील युवक. त्यांच्या विचारात ऊर्जा असते, कृतीत जोम असतो आणि स्वप्नात भविष्याची दिशा दडलेली असते. युवक हे समाजातील परिवर्तनाचे वाहक असतात. त्यांच्या हातात राष्ट्राची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक प्रगती अवलंबून असते. त्यामुळे युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, नैतिक मूल्ये, आत्मविश्वास, सामाजिक जबाबदारी आणि नेतृत्व गुण विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे जग वेगाने बदलत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम

बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यमे, जागतिकीकरण आणि स्पर्धा यांच्या युगात युवकांसमोर अमर्याद संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अनेक आव्हानेही उभी आहेत. या परिस्थितीत स्वामी विवेकानंदांचे विचार अधिक महत्वाचे ठरतात. त्यांनी युवकांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचा, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढवण्याचा, ज्ञानार्जन करण्याचा आणि मानवतेची सेवा करण्याचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणुकीमुळे युवकांना जीवनाचे योग्य ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळते. याच संदेशासह प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत या आपल्या खास कार्यक्रमाची सुरुवात करूया.

मित्रांनो, युवक दिन हा युवकांमध्ये आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. आपण समाजासाठी काय करतो, राष्ट्राच्या विकासात आपले योगदान कसे असावे, आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी कसा करता येईल, याचा विचार या दिवशी प्रत्येक तरुणाने करणे आवश्यक आहे. हा दिवस युवकांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो आणि त्यांच्यात सकारात्मक विचार, कर्तव्य भावना आणि नेतृत्वाची भावना जागृत करतो. या दिवसामागील उद्देश अत्यंत व्यापक आहे. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय युवकांना दिलेले संदेश केवळ धार्मिक नव्हते, तर ते सामाजिक, राष्ट्रीय, नैतिक आणि मानवतावादी मूल्यांनी समृद्ध होते. त्यांनी युवकांना आत्मविश्वास, चारित्र्य, परिश्रम, शिस्त, धैर्य, सेवा आणि राष्ट्रप्रेम यांचा मार्ग दाखवला. भारत हा जगातील सर्वाधिक युवक संख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. ही युवा शक्ती योग्य दिशेने मार्गदर्शित झाली तर भारताला महासत्ता बनविण्यात तिची महत्वाची भूमिका असू शकते. म्हणूनच युवक दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून युवकांच्या क्षमता, कर्तृत्व आणि जबाबदारी यांची आठवण करून देणारा दिवस आहे. या दिवशी देशभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे आणि युवक संघटनांमध्ये व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, योग शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, सामाजिक सेवा उपक्रम आणि युवक मेळावे आयोजित केले जातात. या उपक्रमांद्वारे युवकांना समाजाशी जोडण्याचा आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. जागतिक युवक दिनाचा आणखी एक महत्वाचा उद्देश म्हणजे युवकांना संस्कृती, अध्यात्म आणि नैतिक मूल्यांशी जोडणे. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक युवक पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करतात. अशा वेळी स्वामी विवेकानंद यांचे विचार भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगण्यास आणि आधुनिकतेबरोबर मूल्यांचे जतन करण्यास प्रेरणा देतात. स्वामी विवेकानंद यांचा सर्वाधिक विश्वास युवकांवर होता. त्यांचे मत होते की राष्ट्राचे भविष्य युवकांच्या हातात असते. युवकांमध्ये अपार ऊर्जा, कल्पकता आणि कार्यक्षमता असते. योग्य दिशा मिळाल्यास ते अशक्य वाटणारी कामेही शक्य करू शकतात. त्यांनी युवकांना नेहमी स्वतःवर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. त्यांच्या मते स्वतःच्या शक्तीवर विश्वास नसलेली व्यक्ती कधीही महान कार्य करू शकत नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही स्वतःला दुर्बल समजू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये अमर्याद शक्ती दडलेली आहे. त्यांच्या विचारांमध्ये केवळ यश मिळवण्याचा संदेश नव्हता, तर चारित्र्य, प्रामाणिकपणा, शिस्त, निस्वार्थ सेवा आणि

आत्मसंयम यांनाही तितकेच महत्व होते. युवकांनी केवळ वैयक्तिक प्रगती न करता समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठीही कार्य केले पाहिजे असे ते सांगत असत.

मित्रांनो, स्वामी विवेकानंदांच्या मते युवकांनी भीती, आळस, न्यूनगंड आणि नकारात्मक विचार यांचा त्याग करून धैर्य, परिश्रम आणि आत्मविश्वास स्वीकारला पाहिजे. त्यांच्या प्रत्येक विचारातून युवकांना जीवनात मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असते. स्वामी विवेकानंदांनी युवकांना नेतृत्व म्हणजे अधिकार नव्हे तर जबाबदारी असल्याचे शिकवले. नेत्यामध्ये दूरदृष्टी, निर्णय क्षमता, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, संयम आणि लोकांना प्रेरणा देण्याची क्षमता असली पाहिजे. युवकांनी स्वतःमध्ये हे गुण विकसित केले तर ते समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांमधील सहभागामुळे नेतृत्व गुण विकसित होतात. युवकांनी अशा संधींचा लाभ घेऊन समाजात आदर्श निर्माण करावा. स्वामी विवेकानंदांचा प्रत्येक संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी युवकांना निराश न होता सतत प्रयत्न करण्यास, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास आणि मोठी स्वप्ने पाहण्यास प्रेरित केले. त्यांच्या मते प्रत्येक युवकामध्ये राष्ट्र बदलण्याची क्षमता आहे. योग्य शिक्षण, चारित्र्य, शिस्त, परिश्रम आणि सेवाभाव यांच्या जोरावर भारताला जगातील सर्वोच्च राष्ट्र बनविणे शक्य आहे. त्यांनी सांगितले की जीवनात अपयश आले तरी खचून जाऊ नये. प्रत्येक अपयश हा यशाकडे नेणारा एक टप्पा असतो. ध्येय निश्चित करून अखंड प्रयत्न करणारा युवकच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो. त्यांच्या विचारांमध्ये आत्मविश्वास, परिश्रम, राष्ट्रप्रेम, मानवता, नैतिकता आणि नेतृत्व यांचा सुंदर संगम दिसून येतो. आजच्या युवकांनी त्यांच्या विचारांचा स्वीकार करून वैयक्तिक प्रगतीबरोबरच समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

एकविसावे शतक हे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे युग मानले जाते. या बदलत्या युगात युवकांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्वाची झाली आहे. आजचा युवक केवळ स्वतःच्या करिअरचा विचार करणारा नसून समाज, राष्ट्र आणि संपूर्ण मानवजातीच्या विकासात योगदान देणारा नागरिक बनला.

पाहिजे. युवक हे राष्ट्राचे वर्तमानही आहेत आणि भविष्यही आहेत. त्यांच्या विचारांवर, कृतीवर आणि निर्णयांवर देशाच्या प्रगतीची दिशा ठरत असते. भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. देशातील मोठा लोकसंख्येचा वर्ग हा युवकांचा आहे. ही युवा शक्ती योग्य दिशेने मार्गदर्शित झाली तर भारत आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि नैतिक क्षेत्रात जगातील अग्रगण्य राष्ट्र बनू शकते. परंतु या शक्तीचा योग्य उपयोग झाला नाही तर तीच शक्ती देशासाठी आव्हान ठरू शकते. त्यामुळे युवकांना योग्य शिक्षण, कौशल्य, नैतिक मूल्ये आणि राष्ट्रभक्तीची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे युग डिजिटल क्रांतीचे आहे. इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक, मोबाईल, सोशल मीडिया आणि ऑनलाईन शिक्षणामुळे जग एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे. युवकांना ज्ञान, माहिती आणि रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. आज अनेक तरुण ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, संशोधन करत आहेत, नवीन उद्योग सुरू करत आहेत आणि जागतिक स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करत आहेत. परंतु डिजिटल युगाचे काही दुष्परिणामही आहेत. सोशल मीडियाचे अतिवापर, मोबाईलचे व्यसन, खोटी माहिती, सायबर गुन्हे, मानसिक ताण, वेळेचा अपव्यय आणि सामाजिक एकाकीपणा यासारख्या समस्या वाढताना दिसतात. अनेक युवक प्रत्यक्ष संवादापेक्षा आभासी जगात अधिक वेळ घालवतात. यामुळे युवकांनी तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे साधन आहे, ध्येय नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या आत्मसंयम, शिस्त आणि आत्मनियंत्रणाच्या शिकवणीचा अवलंब करून युवकांनी डिजिटल साधनांचा समाजहितासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी उपयोग केला पाहिजे. आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ पदवी पुरेशी नसते. युवकांनी संवाद कौशल्य, नेतृत्व, संगणक ज्ञान, संशोधन, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि उद्योजकता यासारखी कौशल्ये विकसित केली पाहिजे. कौशल्य विकासामुळे युवक आत्मनिर्भर बनतात, रोजगाराच्या संधी वाढतात आणि नवीन उद्योग उभारण्याचे धैर्य मिळते. आज भारतात स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांद्वारे युवकांना नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. या संधींचा लाभ घेऊन युवकांनी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे. युवकांनी स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या विकासाचाही विचार केला पाहिजे. समाजात अजूनही गरिबी, अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, पर्यावरण प्रदूषण, लैंगिक असमानता, व्यसनाधीनता आणि सामाजिक विषमता यासारख्या समस्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. स्वच्छता अभियान, रक्तदान, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, साक्षरता अभियान, आरोग्य जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण अशा उपक्रमांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. सामाजिक कार्यातून नेतृत्व, संवेदनशीलता, सहकार्य आणि जबाबदारीची भावना विकसित होते. यामुळे युवक अधिक परिपक्व आणि समाजाभिमुख बनतात.

मित्रांनो, आज आपण पर्यावरण संवर्धन ही जगासमोरील सर्वात मोठी गरज आहे. हवामान बदल, जंगलतोड, प्रदूषण, पाण्याची टंचाई आणि जैवविविधतेचा ऱ्हास यासारख्या समस्या गंभीर होत आहेत. युवकांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त जीवनशैली, जलसंधारण, ऊर्जा बचत, कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे संरक्षण यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण मिळावे यासाठी युवकांनी पर्यावरणपूरक सवयी स्वीकारणे आवश्यक आहे. राष्ट्रप्रेमाचा खरा अर्थ म्हणजे देशाच्या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण होय. भारत हा विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध देश आहे. या विविधतेत एकता टिकवून ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. युवकांनी जात, धर्म, भाषा किंवा प्रादेशिक भेदभाव न करता सर्वांना समान आदर दिला पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, सहिष्णुता, संविधानिक मूल्यांचा स्वीकार करून युवक देशात शांतता आणि विकासाचे वातावरण निर्माण करू शकतात. स्वामी विवेकानंदांनीही संपूर्ण मानवजातीला एक कुटुंब मानण्याचा संदेश दिला होता.

मित्रांनो, आज जागतिक युवक दिनाचे महत्व पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. जागतिक स्पर्धा, बदलती जीवनशैली, तंत्रज्ञान, मानसिक ताण, बेरोजगारी आणि सामाजिक बदल यांच्या पार्श्वभूमीवर युवकांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. या दिवशी युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून आत्मविश्वास, शिस्त, परिश्रम, सेवाभाव आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचा स्वीकार करावा. शाळा, महाविद्यालय आणि विविध संस्था युवक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांद्वारे युवकांना प्रेरणा देतात. जागतिक युवक दिन हा केवळ उत्सव नसून आत्मपरीक्षण, आत्मविकास आणि राष्ट्रसेवेची नवी प्रतिज्ञा करण्याचा दिवस आहे. प्रत्येक युवकामध्ये अमर्याद क्षमता दडलेली असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी चिकाटी, मेहनत, शिस्त आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकणे आणि पुन्हा प्रयत्न करणे हेच यशाचे रहस्य आहे. युवकांनी वेळेचे महत्व ओळखले पाहिजे, चांगले आरोग्य राखले पाहिजे, सतत नवीन ज्ञान मिळवले पाहिजे आणि स्वतःला नैतिक दृष्ट्या सक्षम बनवले पाहिजे. प्रत्येक युवकाने आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, जागतिक युवक दिन हा भारताच्या युवा शक्तीला जागृत करणारा, प्रेरणा देणारा आणि राष्ट्र निर्माणासाठी सज्ज करणारा महत्वपूर्ण दिवस आहे. भारताचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, शेती, कला, क्रीडा, संशोधन, प्रशासन आणि समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात युवकांनी उत्कृष्ट कार्य करून देशाला

प्रगतीच्या शिखरावर नेले पाहिजे. स्वतःचा विकास आणि समाजाचा विकास यांचा समतोल साधणारा युवकच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माता ठरतो. जागतिक युवक दिन आपल्याला हेच शिकवतो की युवक ही केवळ देशाची आशा नसून देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. ही शक्ती योग्य मूल्यांनी, योग्य शिक्षणाने आणि योग्य दिशेने प्रेरित झाली तर भारताला विकसित, समृद्ध, सशक्त आणि जगात अग्रगण्य राष्ट्र बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आजच्या तरुणांसमोर करिअरची स्पर्धा, आर्थिक अस्थिरता, बदलते तंत्रज्ञान, मानसिक दबाव, सामाजिक विभाजन आणि भविष्याबाबतची अनिश्चितता अशी अनेक आव्हाने आहेत. मात्र आव्हाने म्हणजे थांबण्याचे कारण नव्हे, उलट त्यातून शिकून अधिक सक्षम होण्याची संधी आहे. त्यामुळे या वर्षाची थीम तरुणांना सांगते, भीतीवर मात करा, आशा जपा आणि धैर्याने पुढे चला. या संदेशाचा व्यापक अर्थ केवळ धार्मिक विश्वासापुरता मर्यादित नाही. प्रत्येक तरुणाने आपल्या जीवनातील अडचणींवर मात करताना सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि मूल्यांची साथ घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या यशाबरोबरच समाजाच्या कल्याणाचा विचार करणे, दुर्बल घटकांना मदत करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि शांतता बंधुभावासाठी योगदान देणे ही देखील युवा शक्तीची जबाबदारी आहे. युवा म्हणजे परिवर्तनाची ऊर्जा. तंत्रज्ञानाच्या युगात ही ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर नवकल्पना, उद्योजकता, विज्ञान, कला, सामाजिक सेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडू शकते. सोशल मीडियाचा केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर ज्ञान आणि सकारात्मक संवादासाठी वापर करणे ही देखील आजच्या युवकांची जबाबदारी आहे. जागतिक युवा दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून तरुणांनी स्वतःकडे आणि समाजाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी आहे. मी काय करू शकतो या प्रश्नापासून परिवर्तनाची सुरुवात होते. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून, अपयशातून शिकत आणि इतरांसाठी काहीतरी करण्याची तयारी ठेवत तरुणांनी पुढे जाणे गरजेचे आहे. 2027 मध्ये जागतिक युवा दिनाचे आंतरराष्ट्रीय आयोजन दक्षिण कोरियातील सोल येथे होणार आहे. त्याची तयारी जगभर सुरू असून टेक करेज, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड हा संदेश या युवा प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे. आजच्या युवा पिढीसमोर संधींचे आकाश खुले आहे. गरज आहे ती फक्त योग्य दिशा, सकारात्मक दृष्टिकोन आणि धैर्याची. कारण संकटे कितीही मोठी असली तरी धैर्यवान मन, आशावादी विचार आणि कृतिशील युवा शक्ती परिवर्तन घडवू शकते. म्हणूनच जागतिक युवा दिन 2026 संदेश प्रत्येक तरुणाने मनात ठेवूया. भीतीला नाही, धैर्याला होकार देऊया. निराशेला नाही, आशेला साथ देऊया. आणि स्वतःसोबत समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही पुढे येऊया.

पाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniair.pune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniair.pune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी

0: प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात जागतिक युवा दिनानिमित्त खास कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं स्वराली गायकवाड यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.

0: missiles and drones at positions belonging to Iranian Kurdish opposition groups in Iraq's northern Erbil province today. The strikes reportedly targeted Party and the Kurdistan Democratic Party of Iran in Erbil's province's Alana Valley. And with that, we end this news bulletin.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. FCRA विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा लोकसभेचा निर्णय. नीट पेपरफुटी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांचं उद्या लोकसभेत निवेदन. राज्यातल्या सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन. विविध 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना राज्य शासनाची मंजुरी. आणि हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद. आता सविस्तर बातम्या. परदेशी अंशदान सुधारणा FCRA 2026 हे विधेयक लोकसभेनं आज पुढील छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं. या समितीत लोकसभेच्या 21 आणि राज्यसभेच्या 10 सदस्यांचा समावेश असेल. ही समिती हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपला अहवाल सभागृहात सादर करेल. या विधेयकाचा उद्देश परदेशी योगदान कायदा 2010 आणखीन सुधारणा करणं तर परदेशी योगदानाचा वापर अधिक पारदर्शक आणि जबाबदारीपूर्वक करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राज्यसभेनं आज राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ विधेयक 2026 मंजूर केलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं आहे. या विधेयकाचा उद्देश राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ कायदा 1962 आणखीन सुधारणा करणं हा असून या विधेयकामुळे महामंडळाला औद्योगिक उत्पादनांशी संबंधित कामकाज करण्याची मुभा मिळेल. सहकारी विकासाच्या कार्यात गुंतलेल्या कोणत्याही संस्थेला महामंडळाकडून निधी उपलब्ध करून देण्याची तरतूदही या कायद्यात करण्यात आली असून महामंडळ थेट कोणत्याही सहकारी संस्थेला किंवा सहकारी विकासाच्या कार्यात गुंतलेल्या घटकाला कर्ज आणि अनुदान देऊ शकते. नीट पेपरफुटी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या दुपारी 3 लोकसभेत निवेदन करणार आहेत. शहा यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांना ही माहिती दिली. ते म्हणाले,
2: सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार है. मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा. सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं, देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए.
1: आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे कथित गोळ्या झाडण्याचे आदेश कोणी दिले असा प्रश्न लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा. आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा. या मागणीचा पुनरुच्चार गांधी यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला. सरकार चर्चेसाठी तयार असताना विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. विरोधकांची ही भूमिका लोकशाहीसाठी मारक असल्याचं मत रिजिजू यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
3: सरकार डिस्कशन चाहते है पार्लियामेंट में और ऑपोजिशन भाग रहे हैं, ये कल्पना करना मुश्किल है क्योंकि पार्लियामेंट डेमोक्रेसी में ऑपोजिशन पार्टी डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार जवाब देते हैं. यहाँ तो सरकार खुद ही कह रहे हैं कि हम डिस्कशन करेंगे, जवाब देंगे और ऑपोजिशन जवाब सुनने नहीं चाहते और भाग रहे हैं. ऐसा परिस्थिति आप कल्पना कर सकते हैं? लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
1: राज्यात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीनं सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे. यासंदर्भात आज झालेल्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला. ही उच्चस्तरीय समिती राज्यात प्रत्येक महसुली विभागात जाऊन शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी तसंच विद्यार्थ्यांशी संवाद साधेल आणि त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करेल. केंद्र सरकारनं पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहारासंदर्भात नुकताच केलेला कायदा अधिक कठोर असल्यानं तो महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भात येणाऱ्या 15 प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यातील शहरी भागांचा सुनियोजित विकास व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे या नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं सोयगाव, बीड,

0: लातूर जिल्ह्यातील शिरूर, अनंतपाळ आणि रेणापूर तसंच परभणी जिल्ह्यातील पालम या नगरपंचायतींचा समावेश आहे. विकास आराखडे मंजूर झाल्यामुळे या गावांमध्ये सार्वजनिक सुविधांसाठी जागा आरक्षित करून त्यांचा नियोजित विकास करणं शक्य होणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: हर घर तिरंगा अभियानांतर्गत राज्यात सर्वत्र विविध देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत संस्थेच्या शाळांचं बँड पथक आणि एनसीसी कॅडेट सहभागी झाले. महापौर समीर राजूरकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. बीड शहरातून आज तिरंगा रॅली काढण्यात आली. भाजपा युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित तिरंगा रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन महापौर सय्यद इक्बाल यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या स्पर्धेत शालेय तसंच खुल्या गटातील स्पर्धकांनी देशभक्ती, स्वातंत्र्यलढा, भारतीय संविधान, राष्ट्रध्वज, स्वातंत्र्यसैनिक, भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर आकर्षक आणि संदेशपूर्ण रांगोळ्या साकारल्या. या अभियानाअंतर्गत धाराशिव इथं उद्या 13 ऑगस्टला सायकल आणि ई बाईक रॅली काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात होईल. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत रॅलीचा समारोप होणार आहे. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाप्रती सन्मान आणि देशभक्तीची भावना व्यक्त करावी तसंच अभियानातल्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हर घर तिरंगा अभियानामध्ये युवकांसह आबालवृद्धांनी सहभाग घेऊन देशभक्ती, देशप्रेमाची भावना तेवत राहण्यासाठी अभियानात सहभागी होण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथले व्यावसायिक व्यंकटेश कमळू यांनी केलं आहे.
2: हर घर तिरंगा अभियानात आपल्या घरावर तिरंगा ध्वज आपण लावून या राष्ट्राच्या स्वाभिमानाच्या अभियानात आपण सर्व सहभागी होऊया. या देशासाठी ज्या शहीदांनी बलिदान दिलं, ज्या स्वतंत्र सैनिकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केली, त्यांना मानवंदना आपण देऊया. जय हिंद.
0: अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण विरोधात छत्रपती संभाजीनगर इथं आज आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात आंबेडकरवादी विविध पक्षाचे नेते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. नशामुक्त भारत, नशामुक्त बीड या अभियानाअंतर्गत बीड जिल्हा पोलिसांच्या वतीनं उद्या 13 तारखेला विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती, जनजागृती तथा संवादात्मक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या सकाळी 9 वाजता शहरातील सूर्या लॉन्स इथं हा मेळावा होणार आहे. नशामुक्त भारत, नशामुक्त बीड या संकल्पनेला बळ देण्यासाठी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन बीड जिल्हा पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 पदवी प्रथम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या विनंतीनुसार प्रथम वर्ष प्रवेशाची अंतिम मुदत 31 जुलै 2026 ऐवजी आता 20 ऑगस्ट 2026 करण्यात आली आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या 13 तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पैठण रस्त्यावरील कृषी विज्ञान केंद्र इथं हा महोत्सव होणार असून त्यामध्ये वैयक्तिक महिला, महिला बचत गट तसंच शेतकरी गट सहभागी होणार आहेत. महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने आणि त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या पारंपरिक पाककृतींचं सादरीकरण करण्यात येणार आहे. महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत कृषी विज्ञान केंद्र इथं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यातल्या धरणांमध्ये सध्या सरासरी 72.18% उपयुक्त पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाच्या आजच्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे 29,442 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर विभागात 49%, पुणे 86%, कोकण 87%, नाशिक विभागात 75%, अमरावती 59%, तर नागपूर विभागात 58% उपयुक्त पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील जायकवाडी धरणात 93% उपयुक्त पाणीसाठा आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. FCRA विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत, श्रीलंकेत झालेल्या पहिल्या वहिल्या भारतीय मल्लखांब प्रशिक्षण कार्यशाळेविषयी ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा याविषयी महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांच्याशी भगवान परब यांनी केलेली बातचीत.
1: नमस्कार श्रोते हो, मी भगवान परब क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रीलंकेत अलीकडेच भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने मल्लखांब खेळाच्या पहिल्या वहिल्या प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडलं. या संदर्भात बोलण्यासाठी देशपांडे सर आज आपल्यासोबत क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आहेत. उदय देशपांडे यांची क्रीडाप्रेमींना वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मल्लखांब खेळाचा प्रचार आणि प्रसार यासाठी गेली 50 वर्ष त्यांनी स्वतःला वाहून घेतले. मल्लखांबासाठी कार्यरत असलेल्या दादर येथील सुप्रसिद्ध श्री समर्थ व्यायाम मंदिराचे मानद प्रमुख प्रशिक्षक आणि कार्यवाह म्हणून ते काम पाहतात. मल्लखांब खेळातील भरीव योगदानासाठी त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. देशपांडे सर, क्रीडा विश्वमध्ये आपलं स्वागत.
2: धन्यवाद भगवानजी.
1: सर्वप्रथम सांगा, श्रीलंकेत पहिल्यांदाच मल्लखांब कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या उपक्रमामागची मुख्य संकल्पना आणि उद्देश काय होता?
2: श्रीलंकेमध्ये एक महाराष्ट्रीयन महिला आहेत, ज्यांचं नाव मीनल रेनाविकर, आणि फेब्रुवारी 2026 एक डॉक्टर सुरेश राठोड यांचा इंडियन पोलीस मित्र भारत सर्किट बेंच फाउंडेशन, डी एस राठोड फाउंडेशन, मार्शल आर्ट योगा अकॅडमी यांच्या वतीने मला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड हे श्रीलंकेमध्ये देण्यात आलं होतं. त्यावेळेला मी मीनल रेनाविकर यांच्याशी संपर्क साधला आणि स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर यांच्याकडे एक मल्लखांबाचा कार्यशाळा त्यावेळात मी घेतली आणि ती कार्यशाळा एवढी यशस्वी झाली की त्यांनी पुन्हा जूनमध्ये दुसऱ्यांदा मला श्रीलंकेत बोलावलं आणि त्याच्यामध्ये 4 दिवसांमध्ये 2 ते 5 जूनमध्ये 11 ठिकाणी मल्लखांबाच्या कार्यशाळा झाल्या. मग त्याच्यामध्ये एक स्वामी विवेकानंद योग सेंटर आहेच, शिवाय

दाखवायचं आणि मग शिकवायचं आणि मग त्यांना शिकवताना हेल्प करायची. माझ्याबरोबर प्रितेश निळे आणि प्रचिती देसाई हे दोन माझे विद्यार्थी होते आणि त्यांनी प्रात्यक्षिकही दाखवली आणि त्यांना प्रशिक्षण देण्यामध्ये मला मदतही केली. आणि उरलेल्या मलखांबावर, प्रामुख्याने मलखांबावर चढून बोंडावरती जाऊन बसणं म्हणजे एक संतुलन म्हणा, मनावर

0: ते ताबा म्हणा, भीती वाटते त्या भीतीवरती मात म्हणा, या गोष्टी त्यांना एक आव्हानात्मक होत्या. आणि त्याचप्रमाणे सगळे जे एलिमेंट्स, मग ते हँगिंग पद्मासन असेल, इन्व्हर्टेड हँग असेल, द्रोणासन असेल, प्रौढासन असेल, नौकासन, सगळी जी आपण जमिनीवरती आसनं करतो ती त्या ठिकाणी पुरलेल्या मलखांबावर किंवा दोरीवरती त्यांनी केली. आणि बऱ्याच जणांनी जे जे त्यांना शिकवलं ते यशस्वीपणे साध्य करून दाखवलं. मी त्याने सांगितलं होतं की 2019 पहिली मलखांबाची विश्वअजिंक्यपद स्पर्धा मुंबईत झाली होती, 2023 दुसरी विश्वअजिंक्यपद स्पर्धा ही आसाममध्ये झाली होती, आणि 2027 तिसरी विश्वअजिंक्यपद स्पर्धा ही कदाचित मुंबईत होईल, कदाचित पुण्यात होईल, कदाचित मलेशियामध्ये होईल. तर ते श्रीलंकेचे आयोजक जे होते ते म्हणाले आम्हीसुद्धा तिसरी विश्वअजिंक्यपद स्पर्धा घ्यायला तयार आहोत. म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही आता मलखांबाचा अधिक सराव करा, प्रगत प्रशिक्षणासाठी तुम्ही मुंबईत या, तुमचं अधिक प्रशिक्षण तिकडे करू, आणि मग श्रीलंकेची टीम ही तिसऱ्या विश्व मलखांब स्पर्धेमध्ये भाग घेईल.
1: तुम्हीच आता म्हणालात की श्रीलंकेत मलखांब हा पहिल्यांदा, म्हणजे त्यांना फारसा परिचित खेळ नाही आहे. नाही, तर मलखांब हा एक पारंपरिक भारतीय क्रीडा आणि योग यांचा संगम असलेला खेळ म्हणून ओळखला जातो, तर त्याचा श्रीलंकेत परिचय करून देताना तुम्हाला कोणती आव्हानं आली?
0: प्रामुख्याने इतर ठिकाणी मला जी भाषेची समस्या येते की त्यांना इंग्रजी समजत नाही किंवा हिंदी समजत नाही, इकडे तसं नव्हतं. इकडे त्यांना हिंदी समजत होतं, इंग्रजी समजत होतं, आणि थोडी भारतीय शरीरयष्टी म्हणा आणि श्रीलंकी याच्यात फारसा फरक नाही आहे. आपल्याकडे जे तमिळ माणसं जी आहेत त्याप्रमाणे काटक, चिवट, लवचिक आणि ताकद या सगळ्यामध्ये ती उजवी होती, त्यामुळे मशीनप्रमाणे त्यांना एक एक गोष्ट जी सांगाल ती गोष्ट ते करून दाखवत होते. आता फक्त थोडंसं अधिक मार्गदर्शन आणि थोडासा सराव आला तर त्याच्यात ते नक्की प्रावीण्य मिळवू शकतील असं वाटलं.
1: श्रीलंकेतील कार्यशाळेत पारंपरिक खांबावरचा मलखांब आणि दोरीवरचा मलखांब हे शिकवताना प्रशिक्षणाची जी पद्धत होती ती भारतीय प्रशिक्षणापेक्षा वेगळी ठेवावी लागली का?
0: नाही नाही, मी आता जगामध्ये कुठेही गेलो ना तरी एका ठराविक पद्धतीनेच मलखांब शिकवतो. म्हणजे त्या मलखांबावरच्या उड्या ज्या आहेत त्यांची नावं सगळी, साधी उडी, तेडी, बगली, हाताचा फरा, पायाचा फरा, पोटाचा ताजवा, ही सगळी मराठीच नावं त्यांना दाखवतो. म्हणजे जसं जुडो कराटे आपल्याकडे आले आणि त्यांनी त्यांची नावंही आपल्याकडे प्रचलित केली, आपल्याकडे शिकताना सुद्धा तीच नावं वापरले जातात. एवढंच नव्हे तर सूर्यनमस्कार घालायचे असतील तर सूर्यनमस्काराचे मंत्र किंवा त्याचे आकडेसुद्धा 1 2 3 4 न म्हणताना 1 2 3 4 असे आकडे घेऊन त्यांना आम्ही सूर्यनमस्कारसुद्धा शिकवले आणि त्यांनी ते सहज साध्य केलं. त्यांना ते वेगळं काही वाटलं नाही त्याच्यामध्ये.
1: सर, या दौऱ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे कोलंबो येथील एक वन गॉल फेस मॉल म्हणून आहे जो श्रीलंकेतील सर्वात मोठा शॉपिंग मॉल म्हणून ओळखला जातो. हो, येथे मलखांब खेळाची विशेष प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. एखाद्या देशातील मॉलमध्ये मलखांब खेळाचं झालेलं पहिलंच सार्वजनिक प्रदर्शन होतं, तर या सार्वजनिक प्रदर्शनांना मिळालेला प्रतिसाद कसा होता आणि या प्रदर्शनातून तुम्ही स्थानिक लोकांना काय संदेश दिला?
0: मला हे खूप आवडलं कारण मी इतकी वर्ष मलखांब शिकवतो, इतक्या देशांमध्ये जवळजवळ 52 अधिक देशांमध्ये गेलेलो आहे, तरीसुद्धा अशा मॉलमधलं प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण पहिल्यांदाच होतं. आणि आता मी 2 3 4 5 जूनमध्ये ज्या वेगवेगळ्या ठिकाणी मलखांबाच्या कार्यशाळा घेतल्या त्या सगळ्या मुलांना आम्ही या शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी बोलवलं होतं. आणि हाय कमिशनर संतोष झा यांच्या पत्नी तनुजा झा आणि सुहासिनी हँडी ज्या कल्चरल अफेअर्स ऑफिसर होत्या त्यांनी याच्यात पुढाकार घेतला, आणि रश्मी थॉम्सन म्हणून फर्स्ट सेक्रेटरी ऑफ इंडियन हाय कमिशन, आणि त्यामुळे अतिशय गर्दी त्या प्रात्यक्षिकांना होती. पहिला, दुसरा, तिसरा मधला सगळ्यावरती बाल्कनीमधनंसुद्धा लोकं बघत होती आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणीसुद्धा खूप गर्दी होती. आणि ज्या खेळाडूंनी गेले 3-4 प्रशिक्षण घेतलं होतं त्यांचीच प्रात्यक्षिकं होती. प्रितेश निळे आणि प्रचिती देसाई यांनीसुद्धा प्रात्यक्षिकं दाखवली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. खूप लोकांनी आपापल्या मोबाईलवरून फोटो काढले आणि ह्या सगळ्या सहभागी स्पर्धकांना त्या ठिकाणी आम्ही प्रावीण्य प्रमाणपत्र, सहभाग प्रमाणपत्र दिली.
1: एकूण अशी किती मुलं या मॉलमधील प्रात्यक्षिकांमध्ये श्रीलंकेतील सामील झाली होती?
0: खरं म्हणजे अख्ख्या चार दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये 100+ अधिक खेळाडूंनी भाग घेतला वेगवेगळ्या ठिकाणच्या, आणि या ठिकाणी त्यातले निवडक जे चांगले चांगले

0: करणारे आणि चारही दिवस जे हजर होते अशा जवळजवळ 40-50 विद्यार्थी विद्यार्थिनींना मी बोलावलं होतं आणि त्यांनी या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला.
1: सर, मलखांब विषयक श्रीलंकेमधील हा पहिलाच उपक्रम होता, त्याचा भविष्यात या शेजारी देशामध्ये प्रशिक्षण केंद्र किंवा स्पर्धा आयोजित करण्याच्या दृष्टीने किती उपयोग होऊ शकतो?
0: खूप चांगला उपयोग होईल याचं कारण अष्टांग योग मंदिर म्हणून त्या ठिकाणी आहे. तेथे व्यासा कल्याण सुंदरम हे स्वतः ते चालवतात, ते स्वतः योगामधले एक्सपर्ट आहेत. त्यांचं वय 50 वर्ष आहे, त्यांनी स्वतः मलखांबावरती प्रशिक्षण घेतलं याच्यामध्ये आणि त्यांच्या योग केंद्रामध्ये तर नियमितपणे ते मलखांब शिकवू इच्छितात आणि त्यामुळे केवळ कोलंबोमध्येच नव्हे तर श्रीलंकेतील आजूबाजूच्या शहरांमध्ये सुद्धा मलखांब कसा पसरवता येईल, त्या ठिकाणी एक अंधशाळा पण आहे, त्या अंधशाळेत सुद्धा मुलं कशा मलखांब करू शकतील या दृष्टीने त्यांचा विचार सुरू आहे. आणि मैत्रेय कुलकर्णी जे पूर्वी स्पेनमध्ये भारतीय राजदूत म्हणून कामं करत होते त्यांनी पण ह्याच्यात खूप इंटरेस्ट घेतला. आता त्यांची नेमणूक श्रीलंकेमध्ये तर त्यांनी या कार्यक्रमाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि म्हणून मला असं वाटतं की आता श्रीलंकेमध्ये हा मलखांब रुजायला लागेल. आणखीन 2-3 कार्यशाळा त्या ठिकाणी होतील आणि मग श्रीलंकेचा संघ तिसरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विश्व मलखांब स्पर्धा आयोजित करण्यामध्ये किंवा त्याच्यात सहभागी होण्यामध्ये मोलाची भूमिका बजावेल.
1: म्हणजे तुम्ही आताच म्हणालात की श्रीलंकेतील जे कार्यकर्ते आहेत ते तिसरी विश्व अजिंक्यपद स्पर्धा भरवण्यासाठी सुद्धा
0: विचार
1: उत्सुक आहेत, म्हणजे याचा परिणाम नक्कीच चांगला झालेला आहे असं आपणाला म्हणता येईल. सर, गेल्या 50 वर्षात तुम्ही मलखांबाचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहात. या कालावधीत तुम्ही जगभरातील अनेक देशांमध्ये हजारो कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्र आयोजित केली आहेत. तर या प्रवासाकडे मागे वळून पाहताना श्रीलंकेतील हा उपक्रम तुमच्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या किती महत्त्वाचा ठरला?
0: व्यावसायिक दृष्टीने काही म्हणता येणार नाही कारण या संपूर्ण ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मी इकडनं मलखांब बनवून तिकडे नेला त्याचा विमानातला कार्गो किंवा ह्याच्यातला ट्रान्सपोर्टेशनचा खर्चच 15-20 हजार रुपये झाला, पण तोही त्यांनी खर्च केला आणि प्रत्यक्ष मलखांब हा मी जो नेला होता तो त्यांनी विकत घेतला आणि मग तिकडे आता नियमितपणे मलखांबाच्या कार्यशाळाही होऊ शकतील, नियमित सरावही होऊ शकेल. मुख्य म्हणजे त्यांना मलखांबात गोडी लागणं हे जे आव्हान होतं ते खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झालं. कारण मी नेहमी असं म्हणतो की जो बोलतो एक्सप्लेन करतो समजावून सांगतो तो चांगला शिक्षक आहे, जो प्रत्यक्ष करून दाखवतो डेमॉन्स्ट्रेशन देतो तो अधिक चांगला शिक्षक आहे, पण जो इन्स्पायर करतो त्यांना मोटिवेट करतो तो सगळ्यात चांगला शिक्षक आहे. आता त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मलखांबाबद्दल एक आकर्षण त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे, पुढे मलखांब शिकण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता त्यातली काही मंडळी मुंबईत येतील, अधिक मलखांबाचं प्रगत प्रशिक्षण घेतील, तिकडे चालू ठेवतील आणि इतरांनाही शिकवतील, असं त्या ठिकाणचं मलखांब प्रशिक्षण सुरू झालं आहे असं म्हणता येईल. खरं सांगायचं म्हणजे जे काय आहे त्याच्यापेक्षा खूप जास्ती पटीने अजूनही काम व्हायला पाहिजे. आपल्याकडे काही विवक्षित खेळ आहेत की ज्यांचा प्रचार प्रसार खूप आहे, त्यांना स्पॉन्सरशिप मिळते, त्यांना राजाश्रय आहे आकाशवाणीवर दूरदर्शनवरती त्यांची कॉमेंटरी किंवा ते जास्तीत जास्त दाखवलं जातं, पण आपल्या भारतातले पारंपरिक जे खेळ आहेत त्यांना मात्र अजूनही तेवढा प्रतिसाद मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या ज्याच्यामध्ये संपूर्ण ताकद आहे, कमीत कमी वेळामध्ये शरीरातल्या प्रत्येक अवयवाला जास्तीत जास्त व्यायाम मिळतो आणि इतर सगळ्या खेळांमध्ये ज्या मूलभूत शारीरिक कुवती लागतात तर स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज या सगळ्या गोष्टी मलखांबावर खूप चांगल्या वाढवल्या जातात आणि त्यामुळे ह्याचा प्रचार आणि प्रसार केवळ तो आपल्याकडे जन्माला आलेला आहे, महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे म्हणून नव्हे तर त्याचे एवढे फायदे आहेत, अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही याचा फायदा घेऊ शकतो, असं सर्वतोपरी सगळ्यांना उपयुक्त असलेला खेळ म्हणून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे असं मला वाटतं.
1: तुमचा आशावाद जो आहे तो नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. खरं म्हणजे मलखांबकडे पूर्वी प्रदर्शनात्मक खेळ म्हणून पाहिलं जातं, आता स्पर्धात्मक खेळ होण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे. खेलो इंडियासारख्या स्पर्धांमध्येही त्याचा सहभाग झालेला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त देशांमध्ये पोहोचेल हा खेळ अशी आपण अपेक्षा करू. श्रोते हो, आता आपण चर्चा करत होतो नामवंत मलखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्याशी. सर, आपण आलात आणि मलखांबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
0: खूप

0: खूप आभार.
1: यानंतर आपण आता बातचीत करणार आहोत ते संजय सरदेसाई यांच्याशी, जे महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस आहेत. पॉवरलिफ्टिंग खेळातील योगदानासाठी त्यांचा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने नुकतीच राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केली होती. या स्पर्धेचा आढावा घेण्यासाठी आपण संजय सरदेसाई यांना पाचारण केलं आहे. सर, आपलं क्रीडा विश्वमध्ये स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा ही छत्रपती संभाजीनगर येथे खेळवली गेली, या स्पर्धेविषयी आमच्या श्रोत्यांना थोडक्यात माहिती द्या.
2: ही स्पर्धा खेळवली गेली, ही दोन प्रकारात खेळली गेली, एक क्लासिक व इक्यूप अशा प्रकारे. क्लासिक म्हणजे नेहमी आपण व्यायामशाळेमध्ये जे व्यायाम करतो त्यावेळेला जे आपण कपडे वापरतो त्या प्रकाराने खेळली जाते ती क्लासिक, आणि एक स्पेशली असे एक बँडेज, बेल्ट, कॉस्च्युम्स जे असतात आणि शूज, असे वेगवेगळ्या प्रकारचे शूज आज मार्केटमध्ये मिळतात ते वापरून जी एक स्पर्धा खेळली जाते पॉवरलिफ्टिंगची, त्याला इक्यूप स्पर्धा म्हणतात, आणि ती फार पूर्वीपासून खेळली जाते. क्लासिक हे गेल्या 15 वर्षापूर्वी सुरू केलेली आहे आणि ती स्पर्धा जास्त लोकप्रिय झालेली आहे, कारण ही स्पर्धा खेळताना त्यामध्ये रेग्युलर जे व्यायाम करणारे खेळाडू आहेत ते या स्पर्धेत भाग घेत आहेत आणि म्हणून ती जास्त स्पर्धा प्रसिद्ध झालेली आहे.
1: सर, मुंबई किंवा पुणे यासारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेत या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तुम्ही छत्रपती संभाजीनगरची निवड केली होती, ही निवड का करण्यात आली? तसेच ही स्पर्धा जेथे भरवली गेली त्या गारखेडा स्टेडियममध्ये खेळाडूंची व्यवस्था कशी करण्यात आली होती?
2: ही स्पर्धा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घेण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी पॉवरलिफ्टिंग या खेळाला राजाश्रय आहे. त्या ठिकाणचे जे पालकमंत्री आताचे आहेत आणि सामाजिक न्यायमंत्री श्री संजय भाऊ शिरसाट यांनी आम्हाला गारखेडा स्टेडियम हे आपल्या अखत्यारीमध्ये मोफत उपलब्ध करून दिलं. त्यामध्ये खेळाडूंची राहण्याची पण सोय करता आली आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात म्हणजे ज्या स्पर्धेकरिता लागतात, हॉल लागतो किंवा लाईट्स किंवा इंटरनेट, हा जो प्रकार आहे तो आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिला आपल्या अधिकारामध्ये. आणि ही स्पर्धा त्यामुळे आमचे साधारण 5 लाखापर्यंतचे पैसे वाचलेले आहेत.
1: थोडक्यात आर्थिक हे या स्पर्धेच्या आयोजनामागचं प्रमुख कारण होतं.
2: आर्थिक गणित जुळवताना फार मुश्किलीची गोष्ट होते, कारण या ठिकाणी आम्हाला स्पॉन्सर मिळालेले नव्हते आणि ती स्पर्धा आम्हाला एकदा जाहीर केल्यानंतर ती स्पर्धा थांबवणं पण आमच्या हातात नव्हतं. लोकांनी सगळ्यांनी बुकिंग केलेलं होतं आणि ती स्पर्धा घेणं भागच होतं, त्यामुळे ती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्हाला करावी लागली.
1: या स्पर्धेमध्ये सुमारे 600 खेळाडू आणि 100 हून अधिक पंच आणि प्रशिक्षक सहभागी झाले होते. तर अशा मोठ्या संख्येने आलेल्या खेळाडूंचे वेळापत्रक अचूक आणि वेळेवर पार पाडण्यासाठी तुमचं काय नियोजन होतं?
2: नियोजन म्हणजे आम्ही काही जबाबदाऱ्या खेळाडूंवर दिल्या होत्या. आमचे जे वेगवेगळ्या जिल्ह्याचे सचिव आहेत किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेले जे वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांना आम्ही ह्याच याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं होतं आणि त्यांना प्रत्येकी म्हणजे साहित्य कोणी आणायचं, जेवणाची व्यवस्था कोणी बघायची आणि राहायची व्यवस्था ऑफिशियलची कोणी बघायची किंवा कोणाला स्टेशनवरून किंवा एअरपोर्टवरून कलेक्ट कसं करायचं ह्या सगळ्याचं आम्ही एक नियोजन केलं होतं. त्या त्या खेळाडूंवरती जबाबदारी सोपवलेली होती, त्यामुळे ही स्पर्धा सुरळीतपणे पार पडली, कोणत्याही अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागलं नाही.
1: सर, ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरची होती, तर या स्पर्धेत खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी असोसिएशनने काय प्रयत्न केले?
2: महाराष्ट्र स्टेट असोसिएशनकडे सध्या जे साहित्य उपलब्ध आहे ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांना उपयोगी पडेल असंच आहे. फक्त आम्हाला आता अडचण आहे, साहित्य कुठे ठेवायचं, ह्या प्रकारच्या अडचणी असतात. आम्ही वेगवेगळ्या जे आता पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा भुसावळ, जळगाव या ठिकाणी ज्या जिममध्ये साहित्य वापरलं जातं ते आम्ही सरावाकरता वापरतो, म्हणजे ज्यावेळेला स्पर्धेची तयारी करण्यासाठी जो सराव करावा लागतो त्यासाठी ते साहित्य वापरलं जाते. आणि स्पेसिफिक स्पर्धेसाठी एक आम्हाला 2 बार आम्हाला नवीन घ्यावे लागले या स्पर्धेसाठी, ते नवीन बार आम्ही त्या स्पर्धेसाठी वापरतो, कारण वापरलेले बार आम्ही स्पर्धेसाठी वापरू शकत नाही म्हणून ते नवीन बार घेतले होते, ते नवीन विकतच घेतले आम्ही.
1: सर, यजमान राज्याच्या संघटना

0: संघटनेचे सरचिटणीस म्हणून या स्पर्धेतील महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या कामगिरीचं आणि पदकतालेतील स्थानाचं तुम्ही कसं मूल्यमापन कराल?
1: बघा, ह्या खेळामध्ये महाराष्ट्राची दादागिरी आहे. गेल्या 2 वर्षामध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या, जे सर्वसाधारण विजेतेपद असतं ते सगळे, म्हणजे सब ज्युनियरपासून ते मास्टर्सपर्यंत, मास्टर 1, 2, 3, 4, म्हणजे साधारण 70 वर्षाच्या वर खेळाडू खेळतात, त्यामध्ये पण महाराष्ट्राची दादागिरी आहे. आणि सर्वसाधारण विजेतेपद गेल्या 2 वर्षात सगळ्या स्पर्धांचं महाराष्ट्रानेच मिळवलेलं आहे.
0: सर, क्लासिक आणि इक्विप्ट या दोन प्रकारांमध्ये खेळाडूंची संख्या मोठी होती. आगामी काळात तुमची संघटना इक्विप लिफ्टिंगला जास्त प्रोत्साहन देणार की सध्याचा कल पूर्णपणे क्लासिककडे झुकलेला आहे?
1: बघा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि जे आपल्याला अवॉर्ड्स दिली जातात, छत्रपती पुरस्कार आहे, अर्जुन अवॉर्ड आहे, किंवा त्या त्या राज्यातल्या खेळाडूंना जे पुरस्कार दिले जातात ते इक्विप खेळणाऱ्या खेळाडूलाच दिले जातात. क्लासिकसाठी अजून कोणती अशी व्यवस्था त्यांनी केलेली नाही आहे, त्यामुळे इक्विप हा खेळ हा जुना, म्हणजे 1975 पासून हा खेळ जो खेळला जातो इक्विप या प्रकारामध्ये, त्या खेळाला जास्त राजमान्यता आहे. आणि क्लासिकसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, ज्या वेळेला ह्या गोष्टी घडतील त्यावेळेला नक्कीच क्लासिक खेळाडूंना याचा फायदा मिळेल.
0: सर, एक शेवटचा प्रश्न आता. या राष्ट्रीय स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचा महाराष्ट्रातील पॉवर लिफ्टिंग खेळाला आणि खेळाडूंना भविष्यात कितपत फायदा होईल असं तुम्हाला वाटतं?
1: नक्कीच होतो, कारण आज आपल्याकडे जे खेळाडू आहेत किंवा जे खेळाडू घडवत आहेत असे प्रशिक्षक आहेत, त्यांना या स्पर्धांचा भरपूर फायदा मिळतो. आणि त्यामध्ये त्यांचं, म्हणजे जो चरितार्थ चालण्यासाठी जो मदत किंवा जे काय निर्माण होतं, ह्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजनामुळे त्या प्रशिक्षकांना, त्या खेळाडूंना त्याचा फायदा मिळतो. आणि त्यांचं जे काय आता उत्पन्नाचं साधन आहे, एक त्यांना ह्यामधून निर्माण होतं. कारण अनेक खेळाडू ह्या खेळाकडे आकर्षिले जातात, त्यात महाराष्ट्राच्या प्रशिक्षकांना भारतामध्ये, म्हणजे भारतामधील जे सर्व बाकीचे जिल्हे आहेत त्यामधून महाराष्ट्र प्रशिक्षकांना जास्त मागणी आहे. आणि ह्याचा फायदा त्या प्रशिक्षकांना, त्याचबरोबर महाराष्ट्रातील पॉवरलिफ्टिंग खेळाला मिळतो आहे.
0: श्रोते हो, आता आपण महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांच्याशी बातचीत करत होतो. सर, क्रीडाविश्वमध्ये आल्याबद्दल आपले आभार.
1: धन्यवाद.
0: यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या क्रीडाविषयक घडामोडींचा. बुद्धिबळमध्ये प्रज्ञानंद याने प्रतिष्ठित सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट स्पर्धा जिंकली. जगातील अव्वल 10 खेळाडूंनी रंगलेल्या या स्पर्धेत त्याने सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि 23.5 गुणांसह विजेतेपद पटकावलं. आशिष यादव याने युजीन ओरेगॉन येथे झालेल्या 20 वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं. मुंबईत झालेल्या जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धेत सूरजकुमार चंद याने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं. आशियाई एरोबिक जिमनॅस्टिक स्पर्धेत सिनियर वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारी अरिहा पांगमबाम ही पहिली भारतीय महिला ठरली. श्रोते, याचबरोबर क्रीडाविश्व कार्यक्रम समाप्त करण्याची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत भगवान परबचा नमस्कार.
2: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण श्रीलंकेत झालेल्या पहिल्या वहिल्या भारतीय मलखांब प्रशिक्षण कार्यशाळेविषयी ज्येष्ठ मलखांब प्रशिक्षक उदय देशपांडे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा याविषयी महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांच्याशी भगवान परब यांनी केलेली बातचीत आपण ऐकली. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: 30 मिनिटांनी माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

0: क्रीडा विश्व हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:00 वाजून

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: श्रोता हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
3: श्रोते हो, अवश्य ऐका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँक वर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा, तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.
0: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
6: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
7: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
6: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
8: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली. केरळचं नाव बदलून केरळम असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती. लोकसभेनं आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं, तर परदेशी निधी नियमन विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर, देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवर वरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिखकर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: या संदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचे, गोळ्या चालवायचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्ष संघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का हे आधी तपासावं लागेल असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. विधिमंडळ पक्षात फूट पडली याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. राज्यात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीनं सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या समितीनं राज्याच्या प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. पुढच्या 15 दिवसात पेपरफुटी आणि परीक्षांमधल्या गैरप्रकारांसंदर्भातल्या कायद्याची अंमलबजावणी राज्यात करावी, राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिले. राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांची नावं 7/12 उतार्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या निर्णयामुळे राज्यातल्या 2,31,000 शेतकऱ्यांचा अॅग्री स्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणं सुलभ होणार आहे

यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. नागरिकांना अधिक पारदर्शक, कालबद्ध आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात सेवा देण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये शासन प्रक्रिया पुनर्रचना राबवण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या विभागांच्या पूर्वीच्या 15 सेवांचं सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या आता 10 करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीनुसार समान स्वरूपाच्या अनेक सेवांचं एकत्रीकरण करण्यात आलं असून काही अनावश्यक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या सेवांसाठी कायद्याने प्रतिज्ञा पत्र अनिवार्य नाही तिथं स्वयं घोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे. काही सेवांच्या शुल्कात बदल करण्यात आले आहेत. दस्त नोंदणीसाठीच्या गृहभेटीचं सध्याचं 300 रुपये शुल्क वाढवून ते 5000 रुपये करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विविध 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. त्यात जिवती जिल्हा चंद्रपूर, शिरूर अनंतपाळ आणि रेणापूर जिल्हा लातूर, सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर, पालम जिल्हा परभणी, उमरखेड जिल्हा यवतमाळ, बीड, कोरपना, गडचांदूर जिल्हा चंद्रपूर आणि पुलगाव जिल्हा वर्धा यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची बनावट वर्क ऑर्डर काढून सुमारे 3 कोटींपेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 2 जणांना जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांसाठी हाऊसकीपिंग, जेवण वगैरे पुरवण्याच्या कामांसाठी त्यावर खोटी राजमुद्रा, विभागीय आयुक्तांची बनावट स्वाक्षरी आणि मनपा निविदा नोटीस क्रमांक टाकून ही बनावट ऑर्डर काढण्यात आली होती. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. देशात कुठेही अनधिकृत बांधकामं नियमित करण्याबाबत किंवा पाडण्याबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्यानं एकच मापदंड सर्वत्र लावता येणार नाही हे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं मान्य केलं. मात्र सध्याच्या चौकटीत याविषयी समान धोरण तयार करता येईल का याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अनेकदा अनधिकृत बांधकाम नियमित होईल असं आश्वासन प्रशासनातर्फे रहिवाशांना दिलं जातं त्यामुळे ते पाळलं जात नाही असं याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितलं. निवडणूक आयोगानं नेमलेलं BLO अर्थात बूथ लेवल ऑफिसर आणि राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना SIRचं काम एकत्र करता येईल पण कामात कुठेही चूक झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राजकीय पक्षांशी असलेले सर्व संबंध चुकीचेच असतात असं गृहीत धरू नका. सर्व राजकीय पक्षांनी हे प्रतिनिधी नेमले आहेत असं ते म्हणाले. मतदाराने गणना प्रपत्र स्वीकारायला नकार दिला किंवा गणना प्रपत्रावर सही केली नाही तर मतदार यादीत त्यांचं नाव येणार नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 99% अधिक मतदारांना गणना प्रपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. त्यापैकी सुमारे 78% प्रपत्रांचं डिजिटायझेशन झालं आहे अशीही माहिती त्यांनी दिली. स्थलांतर, अनुपस्थित किंवा इतर कारणांमुळे जमा न होऊ शकलेल्या प्रपत्रांची संख्या सुमारे 18.5% आहे असं त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला

संसदेची मंजुरी, शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण, भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना, 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आरोग्य सर्वेक्षणचा म्हणजेच NFHS सहावा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला असून राज्याची आकडेवारीही यामध्ये नमूद केली आहे. 2019-21 या काळात केलेल्या NFHS पाचव्या सर्वेक्षणानंतर आता 2023-24 केलेल्या सहाव्या सर्वेक्षणामध्ये राज्यात गरोदर माता, नवजात बालकांचे आरोग्य, प्रौढांचे आरोग्य आणि आरोग्य विमा कवच यामध्ये काय बदल दिसून आले याच्या नोंदी या अहवालात मांडलेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य विभाग आणि मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स यांच्या संयुक्त.
1: पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं. मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आज भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शैलेश लाडाणे यांचे शिव अॅग्रो एजन्सी, सेलू कॉर्नर, पाथरी. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे चांगल्या दर्जाची खते, बी बियाणे, नामांकित कंपनीची कीटकनाशके यासोबतच उत्तम दर्जाचे परिणामकारक जीवाणू खते आणि सोबत अनुभवी मार्गदर्शन देखील मिळेल. जगातील नंबर एक ठिबक नेटाफिम कंपनीचे अधिकृत वितरक. तेव्हा आजच संपर्क करा 91-68-41-86-96 या नंबरवर आणि तसेच 96-57-58-36-39 या नंबरवर.
4: शेतकरी बंधूंनो, आता ऑगस्टचा हा पंधरवाडा आपल्या हळद उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आपली हळद ही साधारणतः 1.5 ते 2 महिन्यांची झाली असून ती आता फुटव्याच्या अवस्थेमध्ये देखील आहे. त्यामुळे हवेतील आर्द्रता आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे देखील शेतकरी बंधूंनो आपल्या उत्पादनात घट ही येऊ शकते. आणि याच काळामध्ये आपण जर हळदीचं सुयोग्य असं व्यवस्थापन केलं तर निश्चितच दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन देखील आपल्याला या माध्यमातून चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतं. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये ही महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घ्यायची आहे. आता सध्याच्या या परिस्थितीमध्ये हळद पिकासाठी काय व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे आणि यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. मागील 7 वर्षांपासून हळद या पिकासाठी सातत्याने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करत असतात आणि त्यामधून शेतकरी बांधवांना ज्या काही अडचणी येतात त्या पद्धतीने सोडवण्याचा देखील छानसा प्रयत्नही करत असतात. तर आज आपल्या सोबत आहेत राहणार केकरजवळा तालुका मानवत जिल्हा परभणीचे कृषीतज्ज्ञ शुभम साहेबराव लाडाणे यांना आज आमंत्रित केलेलं आहे आणि आज त्यांच्याकडून आपण या सध्याच्या परिस्थितीमध्ये हळद पिकामध्ये काय व्यवस्थापन करायचं आहे याविषयी मोलाचं असं मार्गदर्शन आज आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. तर नमस्कार.
5: नमस्कार मॅडम.
4: आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
5: धन्यवाद.
4: तर आता सुरुवातच आपल्याला करायची झाली तर आपण बऱ्याचदा शेतकरी बांधवांना वेळोवेळी मार्गदर्शन देखील करत असतो की त्यांनी हळदीची लागवड करत असताना जमिनीची निवड ही खूप महत्त्वाची आहे आणि त्याच अनुषंगाने त्याचं बेड व्यवस्थापन हे देखील चांगलं व्हायला हवं. तर याविषयी काय मार्गदर्शन कराल?
5: आता मॅडम, हळद हे पीक जे आहे हे कंदवर्गीय पीक आहे. हळदीसाठी जी जमीन आहे ती मध्यम प्रकारातली ते काळ्या प्रकारातली, अति काळी नको, चोपणार जमीन नको, ज्या जमिनीमध्ये पाणी साठतं अशी जमीन नको. शेतकरी लागवड करताना आता दोन पद्धती वापरतात. काही शेतकरी असे आहेत की जे सरळ जमिनीमध्ये रेगा ओढून त्यामध्ये हळद लावतात, सिंगल वळ किंवा डबल वळ या पद्धतीने. पण मला असं वाटतं की ती पद्धत थोडी योग्य राहणार नाही. त्याच्यापेक्षा शेतकऱ्याने जर एक कमीत कमी 6 इंच उंचीचा बेड जर तयार केला आणि त्यामध्ये डबल वळ अशी पद्धत जर केली ती कंदवर्गीय पिकासाठी एकदम योग्य आहे आणि हळदीसाठी सुद्धा ती एकदम चांगल्या पद्धतीने सूट होते. शेतकऱ्यांनी मला असं वाटतं की 4.5 फूट अंतर सगळ्यात योग्य आहे हळदीसाठी. हळद पिकामध्ये माती लावणे ही क्लिष्ट प्रक्रिया आहे जी आपल्याला वारंवार करावी लागते. मग यामध्ये माती लावताना जर बेडची रुंदी 4 फूट असेल तर थोडी अडचण येऊ शकतात. आपली जमीन जर काळी असेल तर त्या ठिकाणी 5 फूट हे सगळ्यात योग्य अंतर आहे. अशा पद्धतीने जर आपण हळदीसाठी जमीन निवडली, बेडचं व्यवस्थापन केलं तर मला वाटतं की हळदीमध्ये ज्या पुढे येणाऱ्या अडचणी त्या नक्कीच कमी होऊ शकतात.
4: आता यानंतर हळदीसाठी आपल्याला ठिबक सिंचनाची निवड ही शेतकरी बांधवांनी कशी करावी की जेणेकरून योग्य प्रकारे पाण्याचा वापर झाला पाहिजे?
5: कारण आता काय झालं, हळद हे पीक पाहिलं

पामेला जैन आणि सहकारी यांच्या आवाजात बेटी बचाव गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो राष्ट्रीय

0: गेलं तर 95 ते 99% शेतकरी ठिबकवरतीच लावतात.
1: अच्छा
0: पण ठिबकची निवड करताना शेतकरी थोडं चुकतो इथं असं मला हरकत नाही.
1: बरं,
0: त्याचं कारण असं आहे की ठिबक सिंचनाची निवड कशी करावी याचा थोडं शेतकऱ्याला अनुभव नसतो किंवा माहिती नसते. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, हळद हे कंदवर्गीय पीक आहे. हळदीच्या मुळ्या अतिशय नाजूक असतात, त्यामुळे हळदीमध्ये जी ओल आहे ती सारखी वापसा कंडिशनला राहिली पाहिजे. वापसा कंडिशनला राहण्यासाठी आपल्याला ताशी 2 लिटर म्हणजे जे ड्रिपर्स असतात, 2 ड्रिपर्स मधलं अंतर असतं आपलं 1.25 फूट, शेतकऱ्यांच्या भाषेत 1.25 फूट असतं. तर त्यामध्ये त्याचा जो डिस्चार्ज असतो म्हणजे एक जे ड्रिपर आहे ते ताशी 2 लिटर पाणी देईल अशा प्रकारचा ड्रिपर आपण निवडावा. आता मार्केटमध्ये जे ड्रिपर्स मिळतात 90% शेतकरी हे ताशी 4 लिटर ड्रिपर वापरतात. तर मी पुढे सांगालच की ताशी 4 लिटर वापरण्यामध्ये आणि ताशी 2 लिटर डिस्चार्ज वापरण्यामध्ये नेमकं शेतकऱ्यांना काय फायदा होतो आणि काय फरक होतो. सगळ्यात अगोदर आपल्या शेताचा सर्वे करायचा आहे, म्हणजे आपल्या पंपाची साईज किती आहे, आपला पंप पाणी देण्याची कॅपॅसिटी किती आहे, आणि त्याच्यानुसार सर्वे करून मग आपल्या जमिनीची लांबी किती आहे, त्याच्यानुसार मग 16 mm किंवा 20 mm अशा प्रकारातली आपण नळी निवडायची. ते झाल्यानंतर चांगल्या दर्जाचं चांगल्या क्वालिटीचं जे ठिबक 2 ते 3 वर्ष चालेल किंवा 5 ते 10 वर्ष चालेल अशा प्रकारचा ठिबक सिंचन आपण निवडायचं आहे. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण ठिबक सिंचन चालू करू त्यावेळेस पाणी सगळीकडे सारखं पडतं का हे चेक करायचं. आणि त्यासाठी आपण एक काळजी घ्यायची की ठिबक सिंचनाला 1 kg प्रेशर हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जर ठिबक नळीच्या शेवटी प्रेशर मीटर लावला तर त्यावरती 1 kg दाब असला पाहिजे. जर 1 kg दाब नसेल तर प्रॉब्लेम असा होतो की हळदीमध्ये जे आपण खतं देतो किंवा जे काही ड्रिपद्वारे औषधी देतो किंवा पाणी जे देतो ते सर्व पिकाला सारखं मिळत नाही. मग जर सर्व पिकाला पाणी सारखं मिळणार नाही, खत सारखं मिळणार नाही, किंवा जे आपण औषध देतो, आता बरेच शेतकरी जे कंदकूज लागते किंवा जमिनीतून काही रोग येतात, काही सेंद्रिय निविष्ठा शेतकरी देतात, काही शेतकरी स्लरी देतात, ह्या गोष्टी पिकाला सगळीकडे सारख्या मिळत नाहीत. मग जर सारख्या नाही मिळाल्या तर मग पीक खालीवर दिसतं. आणि जोपर्यंत सर्व पीक सारखं राहणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला अपेक्षित उत्पादन येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिबकची निवड करताना खरं तर चांगल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. बाजारात काही कंपन्या आहेत की खूप चांगलं काम करत आहे, त्या कंपनीसुद्धा मदत घेऊ शकतात, किंवा जे आपले तज्ज्ञ असतात ह्या तज्ज्ञांच्या सहाय्याने शेतकऱ्यांनी योग्य अशा ठिबकची निवड करावी आणि त्या पद्धतीने त्या गोष्टीचं व्यवस्थापन करावं. म्हणजे शेतकऱ्याला जे पुढे येणारे अडचणी आहेत, पुढे जो आपला खर्च वाढतो, जसं मी आता बोललो होतो की ताशी 4 लिटर, ते काय होतं, ताशी 4 लिटर जर आपण डिस्चार्ज निवडला एका वेळेला आपलं कमी क्षेत्र भिजण्याखाली येतं पंपच्या कॅपॅसिटीनुसार बघितलं तर, आणि वापसा कंडिशन राहायला थोडी अडचण येते.
1: अच्छा,
0: मग त्यामुळे जर ताशी 2 लिटर डिस्चार्ज निवडला तो सर्व जमिनीसाठी एकदम योग्य, आपण तो बिंदास्त निवडू शकतो, त्याच्यातून आपल्याला नक्कीच फायदा होईल.
1: म्हणजे आपल्याला हळद या पिकासाठी ठिबक सिंचनाची निवड करत असताना ही सगळी काळजी घेणं महत्वाची आहे.
0: बरोबर,
1: तरच पुढे जे आपल्याला हळदीचं व्यवस्थापन करायचं आहे ते नक्कीच आपलं चांगल्या प्रकारे होऊ शकेल.
0: नक्कीच नक्कीच.
2: शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे चांगल्या दर्जाची खते, बी बियाणे, नामांकित कंपनीची कीटकनाशके यासोबतच उत्तम दर्जाचे परिणामकारक जीवाणू खते आणि सोबत अनुभवी मार्गदर्शन देखील मिळेल जगातील नंबर 1 ठिबक नेटाफिम कंपनीचे अधिकृत वितरक. तेव्हा आजच संपर्क करा 91-68-41-86-96 या नंबरवर आणि तसेच 96-57-58-36-39 या नंबरवर.
1: या महिन्यामध्ये आता सध्या आपली हळद 1.5 ते 2 महिन्याची झालेली आहे, फुटव्याच्या अवस्थेमध्ये देखील आहे. मग अशा या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी काय व्यवस्थापन त्यांचं असायला पाहिजे?
0: 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी खरं तर फुटव्यांचाच कालावधी, पण ह्या वर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे आणि जमिनीमधले जास्त वातावरण टेम्परेचर असल्यामुळे थोड्या हळदीच्या उगवणीमध्ये बऱ्याच अडचणी आल्या.
1: अच्छा,
0: असं झालं यावर्षी की हळद आपली खालीवरी दिसते, म्हणजे लहान मोठी हळद दिसते, उगवण सगळीकडे सारखी झाली नाही, अशा बऱ्याच लोकांच्या समस्या आता ऐकण्यात येत आहेत. तर आता शेतकऱ्याची बऱ्यापैकी आता उगवण पूर्ण झाली असं आपण म्हणू शकतो. आता इथून पुढचा जो काळ तो महत्वाचा म्हणजे फुटव्याचा, आणि शेतकऱ्यांची फुटव्यासाठी खूप भागदौड असते. म्हणजे फुटव्यासाठी काय करू, हे करू का ते करू, कुठलं खत सोडू, काय फवारणी करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे शेतकरी असतो. पण मला असं वाटतं की ह्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांनी चांगल्या शेतकऱ्याचा अनुभव घ्यावा, किंवा जे नवीन शेतकरी आहेत आता परभणीमधला पाथरी तालुका, मानवत तालुका, ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर हळदीचं थोडं एक नवीन बेल्ट तयार होण्याची सुरुवात झाली. म्हणजे हळद एक पीक कसं आता शेतकऱ्याचं अर्थकारण बदलणारं पीक आहे,
1: नगदी पीक आहे
0: आणि नगदी पीक आहे बरोबर. आणि त्यात पुन्हा महत्वाची गोष्ट, हळदीची बियोड सुद्धा जमिनीसाठी खूप चांगली
1: आहे,
0: मग त्यामुळे शेतकऱ्याचा हळदीकड कल वाढतोय. मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचंय, जे अनुभवी लोक आहेत, सल्ला घ्यायचा आहे किंवा त्यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी करायची आहे, ते कशा पद्धतीने व्यवस्थापन करतायत. आता साधारण सांगायला गेलं

तर या काळामध्ये आपल्याला पहिला बेसल डोस जो आहे लागवडीच्या काळामध्ये शेतकरी बेसल डोस टाकतात आणि त्याच्यानंतरचा पहिला डोस म्हणजे वर खत आपण म्हणू शकतो पहिला हप्ता द्यायचा आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मी दोन पर्याय सांगणार आहे. त्या दोन पर्यायामध्ये असं शेतकऱ्यांनी इथं एक काळजी घ्या, युरियाचा वापर टाळा. शेतकऱ्यांमध्ये एक झुंबड उडलेली की हळदीला युरिया वापरला पाहिजे. आता ज्या शेतकऱ्यांना अनुभव आलाय की युरियामुळे आपलं पुढे नुकसान होते, कर्प जास्त येतो युरिया वापरल्यामुळे, ते शेतकरी आता टाळत आहेत. मग त्यामध्ये युरियाच्या ऐवजी अमोनियम सल्फेट, ज्यामध्ये अमोनिकल फॉर्ममधलं नत्र आणि सल्फर हे दोन घटक आहेत, हा एक उत्तम पर्याय. आणि याच्यामध्ये मॅडम आपलं असं करता येईल की 20:20:13 हा एक खत वापरता येईल. आता याचं प्रमाण जर सांगायला गेलं तर अमोनियम सल्फेट एकरी 25 ते 30 किलो जर काळी जमीन असेल तर, आणि जमीन जास्तच हलकी असेल अशा शेतकऱ्यांनी 50 किलोपर्यंत अमोनियम सल्फेट घेऊ शकता. त्यामध्ये नंतर 20:20:13 ज्यामध्ये आपल्याला नत्रही मिळणार आहे, स्फुरदही मिळणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचे 13% त्यामध्ये सल्फर मिळणार आहे, ज्याच्यामुळे आपली जमीन भुसभूस राहण्यासाठी, जमिनीचा पीएच मेंटेन होण्यासाठी चांगली मदत होते. ते घेता येईल आपला साधारण 100 किलो म्हणजे 2 थैल्या. त्याच्या ऐवजी शेतकऱ्यांना 20:20:13 हा खत उपलब्ध नाही झाला तर 12:32:16 हा सुद्धा खत आपण 2 बॅग किंवा 100 किलो प्रति एकर असा घेऊ शकतो. आणि याच्यानंतर मॅडम हळद जे पीक आहे हे थोडं MOP सारख्या खताला सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे म्युरेटा पोटॅश जो आहे त्यामुळे त्यामध्ये थोडं अपटेकला अडचण येते. अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, SOP म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश वापरायचं आहे किंवा पॉलिसल्फेट हा एकदम चांगला ग्रेड बाजारामध्ये उपलब्ध. पॉलिसल्फेट आपण एकरी 50 किलो घ्यायचे. पॉलिसल्फेटमुळे फायदा असा होईल शेतकऱ्यांचा, त्यामध्ये एकतर आपल्याला पोटॅशसुद्धा मिळेल आणि जे दोन्ही मानद्रव्य जे अतिशय महत्वाचे आहेत त्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे, हे दोन्ही अन्नद्रव्य सुद्धा आपल्याला त्यामधून मिळतील. आणि याच्या सोबत मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट्स ज्यामध्ये 5 किलोच्या 10 किलोच्या वेगवेगळ्या बॅग येतात ते एकत्र किट येते, त्याला कॉम्बो किट म्हणून शेतकरी थोडं बाजारात ते प्रचलित आहे. हे कॉम्बो किट वापरता येईल 25 किलो एकरी. फक्त आता यामध्ये मला एक विशेष सांगायचं, बाजारामध्ये काय झाले जेवढ्या कॉम्बो किट मिळतात त्या सल्फेट बेस आहेत. शेतकऱ्यांना मला हे सांगायचं की बाजारामध्ये अशा काही कंपन्या आहेत ज्यांच्या किट्स ह्या अमायनोचिलेट्स आहेत, म्हणजे जसं आपण चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट वापरतो स्प्रेसाठी आळवणीसाठी, तशाच प्रकारचे 25 किलोच्या किंवा 50 किलोच्या काही किट बाजारामध्ये उपलब्ध आहेत ज्या अमायनोचिलेटेड आहेत. त्यामध्ये काय असतं, अमायनोचिलेट असल्यामुळे ते फॉस्फेटयुक्त खतासोबत रिॲक्ट करत नाहीत, त्यामुळे आपल्याला जमिनीमध्ये फिक्सेशन होण्याचा प्रॉब्लेम होत नाही. आणि शेतकऱ्याच्या मनामध्ये जो संभ्रम आहे की आपण हे सोबत कसं वापरायचं तो संभ्रमही सुटेल. आणि यात काही किट अशा आहेत की जे आपण खतं देतो आहेत त्या खतांचाही चांगला अपटेक होण्यासाठी मदत करतात, तर या किट्स शेतकऱ्यांनी नक्की वापरायला पाहिजे, त्याचा आपल्याला 100% फायदा होईल. अशा प्रकारे आपल्याला खत व्यवस्थापन करता येईल. आता यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हळद हे सेंद्रिय खतावर चालणारं पीक असं म्हणता येईल, म्हणजे हळदीसाठी शेणखत लागतं, त्याला सेंद्रिय पदार्थ चांगलेच लागतात. बरोबर, आता ज्यांच्याकडे शेणखत उपलब्ध आहे त्यांनी तर शेणखत टाकलं असेल, तशा पद्धतीने शेतकऱ्यांनी व्यवस्थापन केलेलं आहे. आता हळदीमध्ये निंबोळी पेंड वापरायची हा सगळ्यात मोठा प्रचलनाचा विषय. मग शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभवाने चांगल्या कंपनीचं किंवा चांगल्या दर्जाचं निंबोळी पेंड निवडू शकतात, किंवा त्याच्याऐवजी आपल्याला काही अशी खतं आहेत वेगवेगळ्या अशा पेंडी मिक्स असतात त्या पेंडीचे सुद्धा खतं शेतकरी निवडू शकतात, किंवा ज्या शेतकऱ्यांकडे गांडूळ खत आहे ती गांडूळ खत माझ्या मते सगळ्यात योग्य राहील. आणि ह्या गांडूळ खतामुळे एकतर आपल्या शेतामध्ये गांडूळ वाढायची थोडी मदत होईल. आता मी यामध्ये गांडूळ खत किंवा सेंद्रिय खत जे आहे त्याचं एकच फिक्स प्रमाण घेण्यापेक्षा मी शेतकऱ्याला असं म्हणेल तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं टाकू शकता. फक्त प्रत्येक 100 किलो रासायनिक खतामागे कमीत कमी 200 किलो सेंद्रिय खत गेलं पाहिजे, हे मस्ट आहे, हे जायलाच पाहिजे. जे शेतकरी ऐकतायत त्यांना मला हे सांगायचंय की तुम्ही अनुभव बघा, ज्या ज्या वर्षी आपण चांगले सेंद्रिय खतं वापरलेत किंवा भरपूर प्रमाणात वापरलेत त्या त्या वर्षी आपल्याला हळदीमध्ये अडचणी कमी आल्यात, उत्पादनही चांगलं मिळालंय, आणि रोगराईमुळे जो होणारा त्रास आहे तोही कमी झालाय. मग कसं असतं, रासायनिक खतांना लागू करण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय खतं असणं सुद्धा गरजेचं आहे. आपण जे नेहमी ऐकतो कर्ब कर्ब सेंद्रिय कर्ब, मग सेंद्रिय कर्ब नेमकं म्हणजे काय, तर सेंद्रिय खत किंवा सेंद्रिय कर्ब हे कुठं आपल्या पिकाचं किंवा जमिनीचं खाद्य नाही. आत्ता आपल्या जमिनीमध्ये एक अदृश्य म्हणजे जे आपल्या डोळ्याला दिसत नाही असं एक स्वयंपाकघर असतं, जसं आपण घरी गव्हाचं पीठ घेऊन जातो त्या पिठाला मळतात पाण्यामध्ये, बरोबर, त्याची पोळी करतात, त्याला शेकतात, भाजतात, भाजीला फोडणी देतात आणि ते नंतर आपण खातो. जसं आपण डायरेक्ट पीठ खाऊ शकत नाही तसंच त्या पद्धतीने पिकंसुद्धा आपण जे खतं देतोय ते डायरेक्ट नाही खाऊ शकत, त्याला प्रोसेस करणारं एक स्वयंपाकघर जमिनीमध्ये आहे. ते स्वयंपाकघराचं खाद्य जमिनीमध्ये जे आपले जीवाणू आहेत जे आपल्या खतावरती प्रोसेस करतात आपल्या पिकाच्या अवेलेबल फॉर्ममध्ये त्याला उपलब्ध करतात, त्या पिकाचा त्या जीवाणूसाठी सेंद्रिय पदार्थाची गरज असते. त्यामुळे सेंद्रिय पदार्थ वापरणं 100% फायद्याचे.

0: एक गोष्ट शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची की एकरी किती बॅग खत देतोय याच्यापेक्षा आपलं पीक किती घेते. म्हणजे शेतकऱ्यांमध्ये कसं असतं, आता शेजारीने 2 बॅग टाकल्यात, मी 4 बॅग टाकतो, म्हणजे माझी हळद नक्कीच चांगली येईल, माझा कंद मोठा होईल. अशी स्पर्धा करण्यापेक्षा मी किती सेंद्रिय खत टाकतो अशी स्पर्धा करा, किंवा माझं पीक किती उचलून घेते अशी स्पर्धा करा. की जे अनुभवी शेतकरी जे स्वतः शेतामध्ये रोज जातात, पिकांचं निरीक्षण करतात, त्या शेतकऱ्यांना कळतं की आपल्या पिकांनी किती उचलून घेतलं. आता यावर्षी आपण एक अशी रेस करा की मी तर खत टाकला आणि मला एवढा फायदा झाला, किंवा माझ्या हळदीने एवढा उचलून घेतला, अशा प्रकारे मला रिझल्ट दिसला. अशा प्रकारची रेस आपण नक्कीच करू शकतो. ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचा बेसल डोस टाकणं शक्य होणार नाही, किंवा याच्या प्लस आपण काय करू शकतो, आता हळदीमध्ये आळवणी करण्याची एक चांगली एक सवय आपल्या शेतकऱ्यांना आहे असं मला हरकत नाही. त्यामध्ये आपलं असं करता येईल की अमोनियम सल्फेट एकरी 5 किलो, त्यामध्ये मिला कॉम्प्लेक्स 12-11-18 असा ग्रेड आहे, तो एकरी 5 किलो. त्याचमध्ये सोबत सोबत 12-61-0 हे विद्राव्य खत एकरी 5 किलो, आणि त्याच्यासोबत याच स्लरीमध्ये आपल्याला NPK जीवाणू, जे नत्रस पुरद पालाश जे स्थिर झाले जमिनीमध्ये त्याला उपलब्ध करून देणारे जीवाणू एकरी 2 लिटर, हे सर्व आपल्याला 500 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचे एक एकरसाठी. साधारण शेतकरी 200 लिटर पाण्यात करतात, पण असं न करता हे सगळ्या गोष्टी 500 लिटर पाण्यात मिक्स करायच्यात. आणि याच्याच मध्ये आपल्याला गाईचं ताजं 20-30 किलो शेणखत टाकायचं. म्हणजे यामध्ये हे जे आपण खत देतो त्याचा मुळावरती डायरेक्ट काही विजा होणार नाही. ह्या पद्धतीने आपल्याला जर स्लरी करून हळदीसाठी वापरली अतिशय जबरदस्त. मी असं सांगतो की शेतकऱ्यांना खूप म्हणजे जमीन आसमानचा फरक आपल्या पिकात दिसेल आणि जमिनीला सुद्धा याचा खूप चांगला फायदा होईल. किंवा ज्या शेतकऱ्यांना एवढ्या झंझटीमध्ये जायचं नसेल, याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये आणि चांगल्या पद्धतीने करायचं असेल फुटव्यासाठी विशेषतः, असं करता येईल. 12-61-0 एकरी 5 किलो, किंवा त्याच्याऐवजी 13-40-13 हे जे विद्राव्य खत भेटतं ते एकरी 5 किलो, आणि त्याच्यामध्येच 6BA असं एक एन्झाइम भेटतं, हे 2 ग्रॅम प्रति एकर. पण शेतकऱ्यांनी हे वापरताना थोडं काळजी घ्यायची. हा, हे अतिशय फायद्याचं आहे. काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला खूप चांगले परिणाम याचे मिळू शकतात. आणि त्याच्यासोबत चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट 500 ग्रॅम प्रति एकर, 12-61-0 5 किलो, किंवा त्याच्याऐवजी 13-40-13 5 किलो, 6BA 2 ग्रॅम प्रति एकर, आणि सोबत 500 ग्रॅम मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ते चिलेटेड असले पाहिजे, असे एकरी 500 ग्रॅम. अशा पद्धतीने जर 200 लिटर पाण्यातून आळवणी केली किंवा ड्रीपद्वारे सोडलं तर याचा एक खूप चांगला रिझल्ट आपल्याला मिळू शकतो.
1: छान. जर समजा पाऊस जास्त झाला किंवा कमी झाला तर त्याचा देखील पर्याय आपल्याकडे असायला हवा. त्या काळामध्ये देखील आपलं व्यवस्थापन काय असायला पाहिजे की जेणेकरून हळदीचं उत्पादन चांगलं आलं पाहिजे, यासाठी काय मार्गदर्शन कराल?
0: बरोबर आहे, जसं आपण पूर्वी पण बोललो होतो की हळद हे पीक कंदवर्गीय, त्याच्या जे मूळ आहेत ते खूप नाजूक आहेत, त्याच्यामध्ये मग त्याचं जे गमक आहे ते आपल्या वेळव्यवस्थापनामध्ये लपले. म्हणजे अगोदर जो आपण जो रासायनिक खताचा डोस सांगितला, हा खताचा डोस टाकून शेतकरी माती चढवतात, ज्याला आपण दुसऱ्यांदा माती चढवणे असं म्हणतो, अशी माती चढवणं हेही जरुरी. म्हणजे बेडची हाईट थोडी जमिनीपासून जास्त होईल, त्यामुळे शेतकऱ्याला जरी पाऊस जास्त झाला तर पाणी साठल्यामुळे त्या पिकाला काही इजा होणार नाही हे आपल्याला करता येईल. पण सगळ्यात महत्वाचं, जर पाऊस जास्त झाला, जसं आपण बघितलं तर मागच्या 30-31 तारखेला खूप चांगला पाऊस झाला, तर त्यावेळेस थोडं काही ठिकाणी पाणी साठण्याची त्रास शेतकऱ्यांना झाला. बरोबर, अशा वेळी काय होतं, जमिनीतून जी अन्नद्रव्य असतात ती पिकाला घेता येत नाही, कारण त्याच्या मुळा ब्लॉक असतात, कारण मध्ये हवा वगैरे पोहोचत नाही मुळांजवळ, त्यामुळे अन्नद्रव्य खालून घेता येत नाही. अशा वेळेला शेतकऱ्यांनी फवारणीद्वारे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जी आपली उत्पादनात तूट होते ना, की म्हणजे शेतकऱ्यांचं काय असतं की दरवर्षी खूप चांगलं व्यवस्थापन करतात पण अपेक्षित उत्पादन मिळत नाही, मग हे जे आणीबाणी आहे, हे जे आपत्ती व्यवस्थापन आहे, हे पिकांमध्ये खूप महत्वाचं आहे. आणि अशा वेळेस काय होतं, पिकं खूप ताणामध्ये जातात, स्ट्रेस जे आपण म्हणतो, कुठलेही पिक असू द्या, विशेषतः हळद पिकामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या 2 गोष्टीला जर शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलं आणि ह्या 2 गोष्टी जर व्यवस्थित काम केलं तर मला असं वाटतं की आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये नक्कीच घट होणार नाही. आणि त्याच्यामध्ये सांगायला गेलं तर शेतकऱ्यांनी या काळामध्ये जर पाऊस जास्त झाला, पाणी साठलं आणि खालून अन्नद्रव्य अपटेक कमी असेल, अशा वेळेला आपण जे मिक्स मायक्रोन्यूट्रंट्स आहेत, जे आपले वॉटर सोलुबल खते आहेत, जसं 12-61-0 आहे किंवा 13-40-13 आहे, त्याच्यासोबत आता आपण जे बोललो होतो मिक्स मायक्रोन्यूट्रंट्स सिलेटेड फॉर्ममधले हे मायक्रोन्यूट्रंट्स स्प्रेद्वारे वापरता येईल. आता याच्यामध्ये काळजी एक घ्यायची आपल्याला की जे बायोस्टिम्युलंट्स आहेत ते खूप चांगले काम करतात या काळासाठी पिकाचा ताण कमी करण्यासाठी. आता याच्यामध्ये विशेष सांगायला गेलं तर बायोस्टिम्युलंटमध्ये अमिनो ऍसिड्स असतात, ऑर्थोसिलिसिक ऍसिड आहे 2%, किंवा सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहेत, हे खूप चांगले चांगले उत्पादन बाजारामध्ये उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभवाने अशा प्रकारचे बायोस्टिम्युलंट वापरायला पाहिजे. पिकांना थोडं करपा किंवा पानावर डाग पडणे, पानावरती टिपके पडणे याचाही त्रास बऱ्यापैकी होतो. अशा वेळी शेतकऱ्यांनी जे बुरशीनाशक आहेत ते बुरशीनाशक कॉन्टॅक्ट फंगिसाइड्स वापरले पाहिजेत, म्हणजे स्पर्शजन्य पोषण असे वापरले.

0: पाहिजेत. त्यामध्ये कार्बंडेझिम आहे, मॅनकोझेब आहे, झायनेब आहे किंवा अँट्राकोल आहे. याच्यापैकी कुठलं एक बुरुशनाशक, एक अमिनो ॲसिड, ऑर्थोसिलिसिक ॲसिड, असं एखादं बायोस्टिम्युलंट आणि त्याच्यासोबत मिक्स मायक्रोन्युट्रिएंट किंवा मुख्य अन्नद्रव्य अशा प्रकारचा एक स्प्रे करायचा. यामुळे खूप चांगला फायदा आपल्या पिकाला होईल.
1: शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे चांगल्या दर्जाची खते, बी बियाणे, नामांकित कंपनीची कीटकनाशके यासोबतच उत्तम दर्जाचे परिणामकारक जीवाणू खते आणि सोबत अनुभवी मार्गदर्शन देखील मिळेल. जगातील नंबर एक ठिबक नेटाफिम कंपनीचे अधिकृत वितरक. तेव्हा आजच संपर्क करा 91 68 41 86 96 या नंबरवर आणि तसेच 96 57 58 36 39 या नंबरवर.
2: आणि आता हळद पिकामध्ये कंदकूज किंवा कंदसड, कंदमाशी किंवा करपा ह्याचा जर प्रादुर्भाव वाढत असेल तर त्यासाठी शेतकरी बांधवांनी काय काळजी घेतली पाहिजे? बरं,
0: चांगलं बीड व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे पाणी साठणार नाही, निचरा चांगला राहील.
2: अगदी
0: ह्या गोष्टी झाल्यामुळे आपल्याला ह्या पुढचे जे कंदसड किंवा कंदकूज आहे त्याचा त्रास कमी होईल. पण जर अशा प्रकारे आपल्याकडे कंदसड कंदकूज आली तर शेतकऱ्याला काय करता येईल? सगळ्यात पहिलं शेतकऱ्यांनी एक गोष्ट टाळायची, रासायनिक बुरुशनाशकांचा जमिनीतून वापर टाळायचा. म्हणजे रासायनिक बुरुशनाशक जमिनीतून द्यायचं नाही. त्याचं कारण काय? म्हणजे त्याला चांगल्या बुरशी कळत नाहीत आणि वाईट बुरशी कळत नाहीत. ज्यावेळेस आपण रासायनिक बुरुशनाशक जमिनीतून सोडतो त्यावेळेस त्या चांगल्या बुरशी मारतं आणि वाईट बुरशी मारतं. चांगल्या बुरशी मारल्यामुळे आपल्या पिकाला ताण पडतो, त्याचं स्वयंपाक घरच काही काळापुरतं बंद होऊन जातं. बरोबर, वाईट बुरशी मारतात काही काळापुरता, जो आपला रोग आलाय त्याच्यावरती इलाज भेटेल आपल्याला. पण ह्यासाठी आपल्याला रासायनिक बुरशनाशक जमिनीत न सोडणे याची काळजी 100% घ्यावं लागेल. मग शेतकरी म्हणतील रासायनिक बुरशनाशक तर आपल्याला सोडायचे नाहीत, त्याला पर्याय काय? तर त्याला पर्याय मॅडम जैविक बुरशनाशक खूप चांगलं काम करतात. पण शेतकऱ्यांना सोर्स ऑथेंटिकेट मिळत नाही. म्हणजे चांगल्या सोर्स कडून जर आपण ट्रायकोडर्मा, बिवेरिया, मेटारायझम किंवा सुडोमोनास, बॅसिलस अशा प्रकारचे जीवाणू किंवा हे जे जैविक बुरशा आहेत, ह्या जैविक बुरशा जर घेतल्या त्या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून जर वापरल्या तर आपल्याला कंदसडीचा आणि कंदगुजीचा त्रास बऱ्यापैकी कमी होऊ शकतो.
2: अच्छा, आणि त्यामध्ये आता कंदमाशीचा जर प्रादुर्भाव शेतामध्ये वाढला तर त्यावेळी काय उपाययोजना करायला हव्यात? बरं
0: शेतकरी मित्रांनो, कंदमाशीचा जर विषय पाहायला गेला, मी म्हणेल की याची सुरुवात बेण्यापासून होते. म्हणजे ज्या प्लॉटमध्ये गेल्यावर्षी कंदमाशी लागली त्या प्लॉटमध्ये जर आपण बेणं घेतलं तर त्या ठिकाणी कंदमाशीचा त्रास जास्त दिसून आलाय असा शेतकऱ्यांचा अनुभव. म्हणजे मी नेहमी शेतकऱ्यांच्या शेतात जातो आणि मी पण शेतकऱ्याकडून शिकतो ना.
2: अगदी अगदी.
0: हा, त्यामुळेच मग शेतकऱ्यांचा असा अनुभव की कंदमाशी लागलं बेणं टाळावं ही एक गोष्ट आपल्याला करतील. आणि त्यामध्ये दुसरी गोष्ट अशी करतील आपल्याला की जी आपण मातीची भर घालणार आहेत, कंदमाशीचा त्रास जो आहे आपल्याला कंद सुटल्यानंतर किंवा कंद फुगवण्याच्या काळामध्ये जास्त होतो अशा वेळी आपली मातीची भर घातलेली असते, कंद अजिबात उघडा ठेवायचा नाही. आणि जर आपल्याला कंदमाशी दिसली तर असे काही कीटकनाशक आहेत जे आपण वापरू शकतो. त्यामध्ये हमला एक कीटकनाशक आहे, क्विनोल्फास आहे किंवा फेंडॉल आहे किंवा इतर शेतकऱ्याच्या अनुभवानुसार जे जे चांगले कीटकनाशक त्यांना रिझल्ट आलाय असे कीटकनाशक आपण तिथे वापरू शकतो. किंवा मादक सापळे सुद्धा ह्या कंदमाशीसाठी भेटतात. हे सापळे वापरल्यानंतरही बराच फायदा शेतकऱ्यांना दिसून आलाय.
2: आणि आता हळद पिकात आपल्याला मातीची भर ही घालणं खूप अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे आणि यासाठी मग शेतकरी बांधवांची कुठल्याही प्रकारची या ठिकाणी चूक होऊ नये यासाठी त्यांनी कोणती काळजी घ्यावी?
0: यात शेतकऱ्याचा नेहमी प्रश्न असतो की नेमकी भर कधी घालावी. शेतामध्ये गेल्यानंतर एक झाड उपटून बघायचं, त्या झाडाला खालून दोन तीन असे कंद सुटलेले दिसले, शेंगामध्ये शेतकरी शेंगा सुटलेल्या दिसल्या की लगेच शेतकऱ्यांनी मातीची भर घालणे या प्रक्रियेकडे लक्ष घालणं गरजेचं आहे. तिथं मग आपल्याला एक जो फायनल खताचा डोस आहे तो बेसल डोस द्यायचा आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे वेगळे अनुभव वेळाभावी मध्ये पूर्ण डोस नाही सांगू शकणार. तर शेतकऱ्यांनी अशा प्रकारे चांगला खताचा डोस द्यायचा आहे. त्यामध्ये फक्त एक सांगेल, फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त खतांचा थोडा जास्त वापर करायचा
2: आहे,
0: नत्रयुक्त खतांचा थोडा कमी वापर करायचा आहे आणि मॅग्नेशियम सारखं जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे याच्यावर विशेष लक्ष तिथे दिलं पाहिजे. शेतकऱ्यांनी अशा प्रकारे एकदम चांगली मातीची भर घालायची. ती मातीची भर घातल्यानंतर शेतकऱ्यांनी मात्र आंतरमशागत करणे हळदीमध्ये टाळले पाहिजे.
2: आता यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो की हळद पिकामध्ये कंद चांगला आपला फुगण्यासाठी शेतकरी बांधवांनी खताचं व्यवस्थापन आणि सोबतच पाण्याचं व्यवस्थापन देखील जे आपल्याला करायचं असतं ते कशा पद्धतीने करायला हवं?
0: शेतकऱ्यांमध्ये दुसरी एक स्पर्धा असते की कंद माझी शेंग किती किलोची आहे, माझी फणीला किती शेंगा लागल्यात, मग त्याचं वजन किती आहे, आणि ते खरं आहे ना शेतकऱ्यांचं, म्हणजे त्याच्यावरच आपलं उत्पादन ठरलेलं असतं की आपल्या हळदीला उतार किती आहे.
2: बरोबर.
0: त्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापन हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याच काळात शेतकऱ्यांना करपा खूप सतावत असतो, ह्या गोष्टीकडे आपलं विशेष लक्ष द्यायचं आहे. कारण आपली जी हळदीची पाणी आहेत ते आपलं सोलार आहे, जसं सोलारच्या पाट्या लागतात मोटर चालण्यासाठी.

0: फुगण्यासाठी. तसं आपल्या हळदीचा कंद चांगला फुगण्यासाठी आपल्याला पानं चांगले जिवंत असणं आणि त्याची संख्या भरपूर असणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी शेतकरी हे काळजी घेणं गरजेचं आहे. आता त्यामध्ये जर खतांचा मुद्दा पाहिला, पोटॅशयुक्त आणि सल्फेटयुक्त खतं चांगल्या पद्धतीने वापरायची आणि नत्रयुक्त खतं थोडी कमी वापरायची. मग त्यामध्ये शेतकऱ्यांना आता विद्राव्य खताचा खूप चांगला फायदा दिसून आलाय. आता बाजारात असं होतं की शेतकऱ्यांना कन्फ्यूज करणारे खूप लोक आहेत, पण मी शेतकऱ्याला सांगेल चांगल्या दर्जाची चांगल्या कंपनीची आपल्या योग्य किमतीत मिळतील अशी विद्राव्य खतं आपण 100% वापरायला पाहिजे. कारण विद्राव्य खतं जमिनीमध्ये फिक्स होत नाहीत, त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये मुख्यत्वे 13045, 0050, 42-47, 0523 अशा ग्रेडची खते खूप चांगलं काम करतात. त्याच्यासोबत सोबत असं दिसून आलं की या काळामध्ये जिब्रेलिक ऍसिडचा स्प्रेद्वारे वापर याचा खूप चांगला फायदा दिसून आला. हे शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. आणि त्याच्यासोबत सोबत शेतकऱ्यांना मॅग्नेशियम, बोरॉन, कॅल्शियम ही अन्नद्रव्य सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत, याकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे. फक्त शेतकऱ्यांनी एक गोष्ट करायची, कॅल्शियम वापरताना त्याच्यासोबत बोरॉन वापरला गेला पाहिजे, कारण हे एक पिकाच्या मदतीने काम करतात. एवढी काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची, याच्यामधून खूप चांगल्या प्रकारे कंदाची फुगवण होऊ शकते. आणि आता त्यामध्येच महत्वाचा मुद्दा पाणी व्यवस्थापनाचा. या काळात शेतकरी भरपूर पाणी देतात आणि लगत लगत आपली थंडी चालू असते. मग शेतकरी काय करतात, शेतकऱ्यांना कुठेतरी ऐकलं असतं की बाबा थंडीच्या काळामध्ये रात्रभर पाणी दिलं पाहिजे, पण ते पाणी देताना आपल्या ठिबकचा योग्य फ्लो खूप महत्वाचा आहे. जर आपण रात्री 8 तास पाणी देणार असू, जर आपलं 4 लिटर डिस्चार्जचं ड्रिप असेल तर आपण 2 लिटर डिस्चार्जच्या ड्रिपपेक्षा दुप्पट पाणी देतोय. म्हणजे आपण जे खतं देतोय तिथं ते निचरा होऊन जाऊ शकतात किंवा ज्या मुळं आहेत त्याची जी कक्षा आहे मुळांच्या कक्षेच्या खाली निघून जाऊ शकतात. मग तिथं आपला खर्चही वाया गेला आणि मग पिकाला वापसा कंडिशन राहिला हे थोडं अवघड जातं. ती काळजी मात्र शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. थोडं वापसा परिस्थिती राहील जमिनीच्या मजदुराप्रमाणे अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी पाणी दिलं पाहिजे
1: निश्चितच. आणि या पिकामध्ये जेव्हा काढणी आणि काढणी पश्चात ज्या प्रक्रिया आहेत म्हणजे शिजवणे, वाळवणे आणि पॉलिश करणे, यात देखील शेतकरी बांधवांनी कोणत्या महत्वपूर्ण अशा बाबी लक्षात ठेवणं गरजेचे आहेत.
0: कारण आता मग आपण पूर्ण वर्षभर मेहनत केलेली असते, खतं घातलेले असतात, त्याला चांगल्या फवारण्या केल्या असतात, मग येतो काढणीचा वेळ. यावेळेस शेतकऱ्यांची थोडी कसरत होते, मजुराकडे दमचक होते, पण ज्या शेतकऱ्यांनी मेकॅनिकल पद्धतीने हळद काढायची म्हणजे ट्रॅक्टरने हळद काढायची, मजुरांकडून ती परत वेचून घ्यायची, अशा शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यायची की हळद जे ट्रॅक्टर आपण मध्ये घातलंय त्या ट्रॅक्टर एकतर बेडून चालला नाही पाहिजे, ही एक काळजी घ्यायची. आणि दुसरी गोष्टीची काळजी अशी घ्यायची की कंद फुटू नये, म्हणजे कंदाला चीर पडू नये, मग तिथं थोडा आपला लॉस होऊ शकतो, ती एक काळजी घ्यायची. आणि मजुरांकडून काढणी करताना त्याची माती पूर्ण निघून जावी आणि काढल्याच्या नंतर आपले जे कंद आहेत किंवा आपले जे शेंगा आहेत ते 24 तासात सावलीत गेल्या पाहिजे, ही एक विशेष काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची. याच्यामधून मग पुढं हळदीला चांगला कलर येण्यामध्ये खूप चांगली मदत होते. आता हा विषय झाला काढणीचा. आता काढणीच्या नंतर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर शेतकऱ्यांनी हळद शिजून घेतली पाहिजे. चांगल्या क्वालिटीचा कुकर वापरणे आणि कुकर वापरताना ते जे मजूर कुकर सोबत असतात त्यांचा अनुभव सुद्धा खूप महत्वाचा आहे. हा म्हणजे त्यांच्याच हातात असतं की हळद किती वेळ शिजवायची, तिला वाफ किती द्यायची, ती कशी टाकायची, ह्या गोष्टीची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. हळदीचे आता शेतकरी तसं नेहमी प्रॅक्टिस करतात, पण नवीन शेतकऱ्याला मलाही सांगायचं आहे, हळद आपण कुकर मधून शिजून काढली की लगेच आपण त्याचे ढीग मारतो, ते ढीग 24-48 तास आपण तसेच ठेवायचे. त्याच्यानंतर ते हळूहळू पसरून घ्यायचे, सुरुवातीला थोडे जाड थर द्यायचे, हळूहळू थोडं पातळ करायचं, पण अतिशय पातळ थर नको, त्यामुळे डायरेक्ट सूर्यप्रकाश लागून थोडं कलर येण्यामध्ये अडचण येते असा शेतकऱ्यांचा अनुभव. अशा पद्धतीने आपण हळद शिजवायची आणि योग्य मॉइश्चरलाच नंतर आपण पॉलिशकडे जायचंय. मग पॉलिशमध्ये हीच काळजी घ्यायची आपल्याला, 1 तास ते 1 तास तो जो ढोल आहे तो ढोल व्यवस्थित फिरला पाहिजे, त्यात ट्रॅक्टरच्या RPM एकदम योग्य असल्या पाहिजे. आणि जे आपलं ढोल आहे किंवा पॉलिशची करण्याची प्रक्रिया आहे ती झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मात्र एक गोष्ट लवकरात लवकर करायची, म्हणजे त्या कंदाला हवा नाही लागली पाहिजे किंवा डायरेक्ट सूर्यप्रकाश नाही लागला पाहिजे. असं जर झालं तर हळदीचा कलर थोडा पांढरट होण्याचा तिथं त्रास होतो आणि मग पर्यायाने काय होतं पुढं, म्हणजे त्या हळदीला मार्केटमध्ये थोडे दर कमी मिळतात. एवढी काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची. हळदीचं पीक हे खूप चांगलं आहे, नगदी पीक आहे, शेतकऱ्याला खूप चांगला फायदा देऊ शकतं. शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेतली तर शेतकऱ्याचं जीवनमान आणि अर्थकारण नक्कीच हळद पीक उंचावू शकतं.
1: अगदी. हळद हे 2 पैसे अधिक देणारं हुकमी असं आपलं पीक आहे आणि याचं यश आपल्या सध्याच्या काळातील जे काही आपण व्यवस्थापन करणार आहोत त्यावरून अवलंबून आहे. आणि सुरुवातीच्या काळात आपण घेतलेली काळजी, केलेलं योग्य खत आणि पाण्याचे नियोजन हेच आपल्या हळद पिकाला मजबूत शेतकरी बंधू बनवणार आहे. आणि सोबतच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आणि योग्य व्यवस्थापनाची कास जर आपण धरली

0: तर नक्कीच आपल्याला हळदीचं भरघोस आणि दर्जेदार असं उत्पादन आपल्याला मिळू शकेल. तर आज ही महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
1: मी आकाशवाणीचा आभार मानतो की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं आणि शेतकऱ्याला माहिती देण्याची संधी मला दिली. धन्यवाद,
0: खूप खूप धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे चांगल्या दर्जाची खते, बी बियाणे, नामांकित कंपनीची कीटकनाशके यासोबतच उत्तम दर्जाचे परिणामकारक जीवाणू खते आणि सोबत अनुभवी मार्गदर्शन देखील मिळेल जगातील नंबर एक ठिबक नेटाफिम कंपनीचे अधिकृत वितरक. तेव्हा आजच संपर्क करा 91-68-41-86-96 या नंबरवर आणि तसेच 96-57-58-36-39 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शैलेश लाडानी यांची शिव ऍग्रो एजन्सी, सेलू कॉर्नर, पाथरी.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz वरून प्रसारित करण्यात आला.
3: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
4: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
5: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची साची.
0: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेतशिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 अर्थात 1305 KHz तसंच FM बँड 102 MHz. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
6: एक निवेदन. व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
2: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीत.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार. माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचा संसदीय चौकशी समितीचा अहवाल. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आणि टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय मंत्रालयाकडून स्थगित. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली. केरळचं नाव बदलून केरळम असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती. लोकसभेनं आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं, तर परदेशी निधी नियमन विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. यासंदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. यासंदर्भात संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले,
1: सरकार खुद हाथ जोड़ करके स्पीकर को कह रहे हैं कि ऑपोजिशन पार्टी को डिस्कशन के लिए मनवाई है. मैं तो बहुत व्याकुल हो गया हूँ डिस्कशन के लिए. हम तुरंत डिस्कशन चाहते हैं. आज भी हमने बार बार ऑपोजिशन पार्टी को कहा कि आप अभी डिस्कशन शुरू कीजिए. होम मिनिस्टर अभी यहाँ बैठे हैं, अभी डिस्कशन कीजिए. हिम्मत है ही नहीं है.
0: दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचे, गोळ्या चालवायचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. माजी न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचं संसदीय चौकशी समितीच्या अहवालात म्हटलं आहे. समितीचा हा अहवाल आज संसदेत सादर झाला. त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या साठवणीच्या खोलीमध्ये ही रोख रक्कम आढळून आली होती. या प्रकरणी पुरावे जपून ठेवण्यात आले नाहीत आणि नंतर या नोटा गहाळ झाल्या असंही अहवालात नमूद केलं आहे. यावर वर्मा यांनी दिलेलं स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचंही समितीनं म्हटलं आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलन फुगवट्याचा दर जुलै महिन्यात वाढून 4.5% झाला. त्याआधीच्या म्हणजे जून महिन्यात हा दर 4.38% होता. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलैमध्ये ग्रामीण भागात चलन फुगवट्याचा दर 4.84% राहिला, तर शहरी भागात 3.96% राहिला. अन्नपदार्थ, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स, व्यक्तिगत वापराच्या वस्तू इत्यादींचे दर वाढल्यामुळे ही वाढ झाली आहे. सोनं, चांदी, हिरे, प्लॅटिनमचे दागदागिने, आलं, लसूण आणि कांदा यांचे दर वेगाने वाढले आहेत, तर मोटारी आणि जीप, बटाटे, भेंडी, वाटाणे आणि टोमॅटोच्या दरात फारशी वाढ झाली नाही असं निरीक्षण आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज इयत्ता 12वीच्या 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी रिझल्ट्स .digilocker.gov.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्ष संघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का हे आधी तपासावं लागेल असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. विधिमंडळ पक्षात फूट पडली याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही.

असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. देशात कुठेही अनधिकृत बांधकाम नियमित करण्याबाबत किंवा पाडण्याबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्यानं एकच मापदंड सर्वत्र लावता येणार नाही हे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं मान्य केलं. मात्र सध्याच्या चौकटीत याविषयी समान धोरण तयार करता येईल का याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अनेकदा अनधिकृत बांधकाम नियमित होईल असं आश्वासन प्रशासनातर्फे रहिवाशांना दिलं जातं त्यामुळे ते पाळलं जात नाही असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं. सार्वजनिक भांडवल हे खासगी गुंतवणुकीला पर्याय न ठरता त्या गुंतवणुकीसाठी एक उत्प्रेरक ठरायला हवं असं प्रतिपादन

0: जात नाही असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं. सार्वजनिक भांडवल हे खासगी गुंतवणुकीला पर्याय न ठरता त्या गुंतवणुकीसाठी एक उत्प्रेरक ठरायला हवं असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये खासगी भांडवल उभारणीत न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या भूमिकेबाबत जयपूर इथं आयोजित एका परिसंवादाला त्या संबोधित करत होत्या. ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक विकासाची प्रमुख इंजिनं आहेत, मात्र भांडवलाची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणं, स्थिरता राखणं आणि दीर्घकालीन धोरणात्मक आराखडा प्रदान करणं तितकंच महत्वाचं आहे असं त्या म्हणाल्या. निवडणूक आयोगानं नेमलेलं BLO अर्थात बूथ लेवल ऑफिसर आणि राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना SIRचं काम एकत्र करता येईल, पण कामात कुठेही चूक झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. राजकीय पक्षांशी असलेले सर्व संबंध चुकीचेच असतात असं गृहित धरू नका. सर्व राजकीय पक्षांनी हे प्रतिनिधी नेमले आहेत असं ते म्हणाले. मतदाराने गणना प्रपत्र स्वीकारण्यात नकार दिला किंवा गणना प्रपत्रावर स्वाक्षरी केली नाही तर मतदार यादीत त्यांचं नाव येणार नाही असं त्यांनी सांगितलं. मुंबईत कुर्ला इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ दीपक धर यांनी स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स क्षेत्रातल्या योगदानासाठी 2026 प्रतिष्ठित DRAC पदक जाहीर झालं आहे. भौतिकशास्त्र क्षेत्रातल्या प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असा हा सन्मान आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्सकडून हा पुरस्कार दिला जातो. धर यांच्याशिवाय यंदा फ्रान्सच्या बर्नार्ड डेरिडा, इटलीचे मार्क मेझार्ड आणि इस्रायलचे हॅम सोमपोलिन्स्की यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला. चीनचे माजी अध्यक्ष झू रोंगझी यांचं आज बीजिंगमध्ये निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. 1998 ते 2003 या काळात त्यांनी चीनचं अध्यक्षपद भूषवलं. सुधारणावादी दृष्टिकोन स्वीकारून 90च्या दशकात चीनच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. आज आवश्यक शर्तींशी पूर्तता न केल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता स्थगित केली. यापूर्वी महासंघाला पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला फेडरेशनने असमाधानकारक उत्तर दिल्यामुळे वेळेवर निवडणुका न घेतल्याने ही निलंबनाची कारवाई झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. या महासंघाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची सूचना मंत्रालयानं भारतीय ऑलिम्पिक संघटनेला केली आहे. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेत 3रा दिवशी भारतीय तलवारबाजांनी वैयक्तिक प्रकारांमध्ये 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी पाच पदकं पटकावली. त्यामुळे भारताची एकूण पदकसंख्या 29 पोहोचली आहे. यात 8 सुवर्ण, 7 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार. माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशोबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचा संसदीय चौकशी समितीचा अहवाल. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आणि टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकूया हमीद अमीन सय्यद आणि सहकारी यांच्या आवाजातील भारूड.

संत एकनाथ महाराज सांगतात, नाथांचा नंदी केवळ गुबुगुबू करत माना डोलवणारा नाही तर आसुरांना शिंग मारणारा शक्तिमान शत्रूचा नाश करणारा कर्मयोगी नंदी बैल आहे. नाथांचा नंदी आपली शिंग पाताळात रोवतो, मथुरेत जाऊन कंसाला शिंग मारतो. महाभारतातील कौरव पांडवाच्या महायुद्धात श्रीकृष्णाचे शत्रू जरासंधाला योद्ध्यांना जेरीस आणतो. नाथ महाराजांना लोकरंजनातून समाज प्रबोधन करायचंय आणि मनोरंजन करता करता आपल्या भारुडातून अध्यात्माचं अंतःसूत्र आम्हाला सहज सोप्या भाषेमध्ये सांगा.

महाभयंकर फुसफुस करी। बघा, हिरण्यकश्यपूच्या द्वारी आला, महाभयंकर फुसफुस करायला लागला। शिंगे रोविले उरी प्रल्हाद कारणे, प्रल्हाद कारणे। राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन प्रल्हाद नारायण नामाने तरला। आणि म्हणून बाबांनो लक्षामध्ये घ्या, कोण कुठल्या धर्मामध्ये, कोण कुठल्या जातीमध्ये, कोण कुठल्या पंथामध्ये जन्माला येतो याला महत्व नाही, तर आमच्या वारकरी

लहान थोर या ती भरती नारीनर सर्वांना अधिकार दिला आणि म्हणून तर प्रत्येक धर्मातून एक एक संत आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आले आणि त्यांनी समतेचा एकतेचा बंधुत्वाचा आणि विचार आम्हाला दिला. म्हणून ऐसा कोण देखिला नामाने तो तरलेलाच आहे. म्हणून नाम महत्वाचं आहे.

आणि ते मंदिर म्हणजे ज्ञान मंदिर आहे. कारण शिकला तर आपण पुढे जाऊ, म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षणाने माणूस शहाणा होतो, म्हणून ज्ञान मंदिर आज सक्षम करण्याची गरज आहे. म्हणून संत एकनाथ महाराज नुसतं भारूड आम्हाला सांगत नाही, तर भावभक्तीनं आरूढ असणार परंपरेने चालत आलेलं ज्ञान सांगता सांगता संत एकनाथ महाराज आम्हाला जीवनाचं तत्वज्ञान सांगतात. म्हणून ते तत्वज्ञान आम्ही अंगीकारलं पाहिजे. आज गरज आहे याची. म्हणून तर

सोडील सांगता येणार नाही. म्हणून बाबांनो संवाद महत्वाचा आहे. संवादाने घडत असते प्रगती आणि वादाने होत असते अधोगती. म्हणून संवाद एकमेकाचा महत्वाचा आहे आणि तो संवाद आज हरवत चाललेला आहे. म्हणून आमच्या आकाशवाणीच्या माध्यमातून तळागळापर्यंत हे ज्ञान विचार माहिती मनोरंजन जाण्यासाठी संतांची वाणी जाण्यासाठी आमची आकाशवाणी सज्ज आहे.

शेतकऱ्यांचा मित्र म्हणजे बैल आहे, परंतु आज हे पशुधन कमी व्हायला लागलं। आपण या यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये पशुधन कमी करतो आहोत आणि म्हणून गावरान गाईचं संगोपन झालं पाहिजे, गावरान बैलांचं संगोपन झालं पाहिजे। आपण यांत्रिकीकरणाकडे वळलो मंडळी आणि आपल्या दारातील पशुधन आपण विकायला लागलो। असाच एक म्हातारा झालेला बैल त्याच्या मालकाकडे सांगतो, कारण तो शेतकऱ्याचा मित्र असो, राब राब राबतो त्या शेतकऱ्याला विनंती करतो, तो म्हणतो,

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आज ऐकाल अनवर हुसेन यांचं संतुरवादन, राग आहे मारू बिहाग. मध्यलयगत रूपक तालात तर द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. ऐकूया अनवर हुसेन यांचं संतुरवादन, राग मारू बिहाग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनवर हुसेन यांचं संतुरवादन आपण ऐकलं. राग होता मारू बिहाग. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
3: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
2: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आता कुठे आहे
3: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिश कालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्या मागचा इतिहास काय आहे,
2: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजले. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रतन मोहन शर्मा यांचं गायन, राग आहे मेघ. विलंबित बंदिश एक तालामध्ये निबद्ध आहे, द्रुतबंदिश सुद्धा एक तालामध्ये निबद्ध आहे, तराना 3 तालामध्ये आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत मनवा नाही माने, द्रुतबंदिशीचे बोल आहेत आई अत धूमधाम. तबला साथ आहे शंतनू शुक्ला यांची, तसंच संवादिनी साथ आहे प्रकाश वागल यांची. तर ऐकूया रतन मोहन शर्मा यांचं गायन, राग मेघ.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रतन मोहन शर्मा यांचं गायन. आपण ऐकलात राग मेघ. हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

श्रोते हो अवश्य ऐका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा, तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

श्रोतेहो, आपण ऐकत होता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच आता मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.